229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. त्याचबरोबर एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सुप्रभात श्रोते हो. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 26 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 17 सप्टेंबर 2026. श्रोते हो, आज आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आमच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. आजचा सुविचार आहे का? आपल्या नशिबानं जेवढं आपल्याला मिळतंय ते आनंदाने स्वीकारावं, पण कुणाच्या नशिबातलं कट कारस्थान करून बळकावू नये. सुविचार आपण ऐकलात. आपल्या प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

सनई वादन आपण ऐकलं राग होता जोगिया। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। सकाळचे 6 वाजता आहेत। थोड्याच वेळात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू।

शतकाची श्रृंखला तुटली, दुरितांची दारे मिटली, अन मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट फुटली. गुलामगिरीच्या श्रृंखला तुटाव्यात आणि स्वातंत्र्याची पहाट फुटावी म्हणून ध्येयधुंद अशा भावनांनी ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी जीवाची बाजी लावून रणशिंग फुंकलं, तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करलं अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि वीरांगणांना मानाचा मुजरा. आजच्या तरुण पिढीसमोर तो स्फूर्तीदायक इतिहास ठेवताना अभिमानानं ऊर भरून येतो. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचं रोमांचकारी सुवर्णपृष्ठ आहे. किंबहुना भारतीय स्वातंत्र्य निजामी राजवटीतील मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकातील 3 जिल्हे एवढ्या मोठ्या भूभागाविना संपूर्ण आणि सुफळ झालंच नसतं. ब्रिटिश भारतातील इंग्रजाविरुद्ध लढण्यापेक्षाही निजामाविरुद्धचा लढा हा अधिक कठीण म्हणूनच साहसी होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील स्टेट काँग्रेस, आर्य समाजाची ज्वलंत चळवळ आणि विशेषत मराठवाड्यातील जनतेनं जो उत्स्फूर्त लढा दिला तो अभूतपूर्व होता. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याचा सहभाग हा शोषित प्रदेशाच्या संघर्षाचा सामाजिक इतिहास आहे. हैदराबाद राज्यात 1724 ते 1948 पर्यंत म्हणजे सुमारे 225 वर्ष निजामाचा एक छत्री अमल होता. निजामाच्या राज्यात मराठवाडा समाविष्ट होता. सर्वच निजामांनी हुकुमशाही प्रवृत्तीनं राज्यकारभार केला. गस्ती निशान ह्या निजामी कायद्यानुसार हिंदूंना सामाजिक धार्मिक कार्यास परवानगी नव्हती. त्यांना गुलामापेक्षाही निकृष्ट जीवन जगावं लागत.

होतं. व्यवस्था पराकोटीची सरंजामी पद्धतीची होती. जमीनदारी, जहागीरदारी आणि सावकारीचं प्राबल्य होतं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लोकांनी हे सहन केलं. मग स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ सशस्त्र प्रतिकार करण्यास सुरुवात केली. खरं तर हैदराबाद राज्याच्या

होतं. व्यवस्था पराकोटीची सरंजामी पद्धतीची होती. जमीनदारी, जहागीरदारी आणि सावकारीचं प्राबल्य होतं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लोकांनी हे सहन केलं. मग स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ सशस्त्र प्रतिकार करण्यास सुरुवात केली. खरं तर हैदराबाद राज्याच्या स्वातंत्र्यासाठी स्वामीजींनी अहिंसात्मक मार्गानं सत्याग्रह चळवळ सुरू केली होती, परंतु शांततामय सत्याग्रहाला निजाम भीक घालीत नव्हता. त्यामुळं स्टेट काँग्रेसनं राज्याच्या सरहद्दीवर चहूबाजूंनी लष्करी कॅम्प्स उभारून जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा हा केवळ राजकीय नव्हता, तर तो नागरी हक्काचा आणि मानवी स्वातंत्र्याचा लढा होता. निजाम सरकार बंधनं घालून लोकांना जखडू पाहत होतं, तर लोक सणसमारंभ, जयंती उत्सव, वाचनालये, व्यायामशाळा, शिक्षण संस्था अशा विविध माध्यमातून संघटित होत होते. खदखदणाऱ्या असंतोषाचा विस्फोट वंदे मातरम चळवळीच्या रूपानं झाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांनीही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून रझाकारांशी लढा दिला. कायदेभंग, असहकार, मोर्चा, झेंडा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, शस्त्रास्त्राचे नियान, पत्रकं वाटप करणं, यात महिला निर्भयपणे सहभागी होऊ लागल्या. इकडं भारत स्वतंत्र झाला होता, पण निजामानं भारतीय संघराज्यात विलीन होण्यास नकार दिल्यामुळं 1947 पासून हैदराबादचा लढा अधिक तीव्र होत गेला. या काळात इतिहासाचा वेग प्रचंड होता. अखेर संपूर्ण हैदराबाद राज्यात रजाकार आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्या दरम्यान अधिक रक्तपात होऊ नये म्हणून भारत सरकारनं पोलीस कारवाई केली. दिनांक 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. मराठवाड्यासह हैदराबाद मुक्त होऊन भारतीय संघराज्यात त्याचं विलीनीकरण झालं.

नमस्कार. परभणी या अंतर्गत विचारशलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन याविषयी प्राध्यापक डॉक्टर गंगाधर गळगे यांचे विचार आपण ऐकले. श्रोतेहो, सकाळचे 6:11 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐका सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भक्तिगीत.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील. संत तुकाराम महाराज यांची गीतरचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील. गीतरचना संत ज्ञानेश्वर यांची आहे. संगीतकार आहेत राम फाटक.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते राम फाटक. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलत. गीतरचना अनंत पाटील यांची होती, संगीतकार होते विठ्ठल शिंदे. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, दीपक नारायण गावकरे यांच्या स्वरातील.

नारायण बोरगावकर यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलं. गीतरचना वसंत माधव यांची होती. संगीतकार होते सी उदय. श्रोतेहो आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐका समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत.

0: समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि श्रोतेहो याबरोबरच मंगल प्रभात या अंतर्गत भक्तिसंगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 होत आहेत. आता ऐका एक संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐका कापूस पिकावरील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संदीप लोटन बडगुजर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग या पदावर कार्यरत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कापूस पिकावरील मर रोग, त्याची लक्षणं आणि त्याचं एकात्मिक नियंत्रण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस हे एक अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे हे आपण जाणताच. महाराष्ट्रात त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मराठवाड्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मराठवाडा हा अग्रगण्य असला तरीसुद्धा उत्पादनाच्या बाबतीत मात्र इतर विभागाच्या तुलनेत त्याची उत्पादकता खूप कमी आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रकर्षानं जाणवतो. याचं प्रमुख कारण म्हणजे किडी आणि रोगांचा या पिकावर होणारा प्रकोप हे आहे. कापूस पीक वाढीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या किडी आणि रोगांचा या पिकाला सामना करावा लागतो. यातील किडी आणि रोगांचा जर आपण वेळेवर नियंत्रण केलं नाही, त्यांचा बंदोबस्त जर व्यवस्थित आणि वेळेत केला नाही, तर या पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. आणि त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आज आपण कापूस पिकावरील मर रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं ह्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम हा रोग फ्युजारियम ऑक्झिस्पोरम फार्मास्पेसिस वासिनफेक्टम म्हणजे थोडक्यात हे या रोगग्रस्त बुरशीचं एक शास्त्रीय नाव आहे. फ्युजारियम ऑक्झिस्पोरम नावाच्या बुरशीमुळं हा रोग येत असतो. ह्या रोगाची लक्षणं आपण जाणून घेऊया. रोगग्रस्त पानं म्हणजे रोगग्रस्त कपाशीची पानं ही प्रथम मलूल होतात आणि पिवळ्या रंगाची होऊन गळायला लागतात. झाडाच्या काही फांद्या ह्या वाळायला

लागतात आणि कालांतरानं पूर्ण झाड आपल्याला ठिकाणी वाळलेलं दिसतं. रोगग्रस्त झाडाची सोटमुळं जर आपण बघितली आणि जर ती उभी चिरली तर आतील भागाला, म्हणजे सोटमुळाच्या आतील भागाला काळपट तपकिरी रंगाची रेषा किंवा काळपट तपकिरी रंगाची बुरशीची वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येतं. आणि हे लक्षण जर आपल्याला दिसलं तर आपण निश्चितपणे समजून घ्यायचं की या पिकावर म रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. आता झाड जर पूर्णपणे वाळत असेल तर त्याला फुलं आणि पात्या ह्या लागणारच नाहीत, त्यामुळे शेतकरी बंधूंच्या दृष्टीनं हा फारच महत्त्वाचा रोग आहे. ज्या झाडाला पात्या लागत नसतील, फुलं लागत नसतील, त्यामुळे या झाडाला कपाशीचे उत्पन्न येणारच नाही. म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा रोग आहे आणि त्याचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करणंसुद्धा फार गरजेचं आहे. तर एकात्मिक रोग व्यवस्थापन कसं करावं याविषयी आपण आता जाणून घेऊया. रोगप्रतिबंधक जातींची शेतकरी बांधवांनी लागवडीसाठी व त्याचा वापर करावा. तंतुविरहित आणि बीजप्रक्रिया केलेलंच बियाणं पेरणीसाठी वापरावं. त्यासाठी कार्बोक्झिम 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम या रासायनिक बुरशीनाशकांचा प्रति किलो बियाण्याला बीजप्रक्रिया करून ते बियाणं सावलीत वाळवावं. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे या पिकाला आपण बीजप्रक्रिया करावी. आणि रोगग्रस्त झाडं उपटून त्याचा नायनाट करावा. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर ह्या रोगापासून आपल्या पिकाचा बचाव होऊ शकतो.

0: कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत कापूस पिकावरील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहे. थोड्याच वेळात आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग पहिला.
2: नमस्कार. जसं आपल्या सर्वांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं, पण त्याच्यात 3 तीव्रता असतात ज्याची लोकांना माहिती नाही आहे आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे वेड लागणं असंच लोकांना वाटतं, जो चुकीचा समज आहे. आपल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरतील मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला ॲन्झायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे, आणि पागलपण वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता, औदासिन्य

0: असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं तर त्याच्यावर ताण आलेला आहे जो उपयोगी ताण आहे. जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर, म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो आणि त्यामुळे ताणाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे 2 प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल तर तो उपयोगी तणाव आहे, पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो। याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो। पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, 2-3 ड्रेस म्हणजे चंगळच असायची। पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदलली आहे, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात। मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे। जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही। ज्यादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे। कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी। तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झाली आहे। कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये। पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता, आज त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीय। सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत। कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित

0: कोणताही कायदा लागू नाही. प्लॅस्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून प्लॅस्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये. सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील. पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल. बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:40 मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा, यामध्ये आशा भोसले, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही भावगीतं आम्ही प्रसारित करू.

सकाळी 8:40 हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त समन्वित रूपक आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये कर्मा, स्वदेश, रोजा आणि दिल जले या चित्रपटातील गीतं आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:35 राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 10:00 मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे इतिहासाचा गौरवशाली इतिहास

यामध्ये सहभाग आहे श्री डी बी लाहोरी यांचा. यशवंत विद्यालय अहमदपूर येथील हे विद्यार्थी आहेत. सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचा. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. सकाळी 10:20 एक ही फिल्म की गीत यामध्ये शहीद या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करू. 10:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सुप्रसिद्ध भक्तिगीत गायक लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे यांच्यावर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 10:30. 11:05 राग एक रंग अनेक यामध्ये काफी या रागावर आधारित चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये सहभाग आहे वैशाली जोशी यांचा. तर निर्मिती सहाय्य आहे वंदना सरपाते यांचा. सकाळी 11:30 प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय आहे वाढता लठ्ठपणा कारण परिणाम आणि उपाय. दूरध्वनी संवाद यावर आधारित हा कार्यक्रम आम्ही सकाळी 11:30 प्रसारित करणार आहोत. यामध्ये सुप्रसिद्ध योगतज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्याशी सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद त्याचबरोबर श्रोत्यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आम्ही सकाळी 11:30 प्रसारित करणार आहोत. आणि श्रोतेहो दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 युवानी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावर प्रसारित होईल. त्यानंतर 7:30 किसान वाणी यामध्ये हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8:00 एशियन गेम्स 2026 अनुषंगाने चिअर फॉर भारत या कार्यक्रमाचं सहक्षेपण आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून करणार आहोत. तर श्रोतेहो, असे होते आमचे आज दिवसभर प्रसारित होणारे विविधरंगी कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यमलहरी 229 नॅनोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर.

श्रोतेहो, भारत देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं. पण त्यावेळी भारत देशामध्ये ज्या विविध संस्थानिक होते त्यामध्ये 565 वेगवेगळ्या प्रकारचे संस्थानिक होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी 562 संस्थांनी भारतामध्ये समाविष्ट होण्यासाठी संमती दर्शवली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू काश्मीर आणि जुनागड या 3 संस्थांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्याचाच परिणाम म्हणून मराठवाडा हा निजाम यांच्या आधिपत्याखाली राहिला. पुढे 17 सप्टेंबर 1948 रोजी

हैदराबाद हे संस्थान निजामाच्या अधिपत्याखालून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा लढा लढण्यात आला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा भारत देशामध्ये समाविष्ट झाला. एक प्रकारे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन त्याच निमित्ताने सादर केला जातो. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

भारत देशामध्ये समाविष्ट झाला. एक प्रकारे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन त्याच निमित्ताने सादर केला जातो. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्राहून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम. बीड पुणे रेल्वे सेवेचं आज बीड रेल्वे स्थानकावरून उद्घाटन. EPFO अनिवार्यतेची वेतन मर्यादा दरमहा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये. पंतप्रधानांच्या राजकीय कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आजपासून सेवा संकल्प अभियान. चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. आणि राज्य शासनाला 3 महिन्यांची मुदत देत मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. आता सविस्तर बातम्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. तत्कालीन उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री काल छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाले. बीड इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक, तर नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ सुशील धसकटे यांचं मराठवाडा भाषा आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे. विभागात शैक्षणिक संस्थांमधूनही ध्वजारोहण आणि संचलनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीड पुणे रेल्वे सेवेचा आज बीड रेल्वे स्थानकावर शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी काल रेल्वे स्थानकाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. दरम्यान बीड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती आणि खरीप हंगामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि वीज प्रश्नांवर विविध मागण्या मांडण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात पावसाचं अत्यल्प आणि अनियमित प्रमाण असल्यानं गावनिहाय वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसान भरपाई तसंच अनुदान द्यावं आणि गरजू गावात टँकर तसंच चारा डेपो सुरू करावेत अशी मागणीही करण्यात आली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अर्थात EPFO अनिवार्यतेची वेतन मर्यादा दरमहा

0: हा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: इससे करीब 51 लाख एम्प्लॉईज इसको इसका बेनिफिट मिलेगा, जो कि 15 to 25 वाले बँड में थे, दे विल स्टार्ट गेटिंग कवर्ड इन द न्यू पीएफ रूल्स. ये बहुत लंबे टाइम से डिमांड थी और इस डिमांड को माननीय प्रधानमंत्री जी ने अप्रूव किया है.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. हा प्रवास जनसेवेतून राष्ट्रसेवा या मंत्रानं आणि आजही कायम असलेल्या अथक कटिबद्धतेनं घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन सरकार 2047 पर्यंत विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही निष्ठा लोकांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्त आज साजरा होत असलेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्तही आजपासून ते 17 ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन करणार आहेत. या परिषदेत 52 देशांचे प्रतिनिधी, 400 हून अधिक कार्यकारी अधिकारी, 150 हून अधिक वक्ते आणि 600 हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ कानडी अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत आपला मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठवाड्याचा विकास आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा हे जनआंदोलन सुरू आहे. या आंदोलनाअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान ठाकरे यांनी काल मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. आज हैदराबाद मुक्तिदिनी आंदोलनाऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया असं आवाहन धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. हा दिवस साधेपणानं साजरा व्हावा, तसंच या ऐतिहासिक दिवशी समाजामध्ये कटुता निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरणावर परिणाम होईल अशी कोणतीही कृती करू नये असं आवाहन त्यांनी आज

0: काल केलेल्या वार्ताहर परिषदेत केलं. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या मन्नास पिंपरी इथं पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी काल पाहणी केली. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातल्या भरती परीक्षा प्रक्रियेबाबत सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी शासनानं गठीत केलेल्या समितीनं काल नागपूर इथं स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सुमारे 2000 विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्याचं समितीच्या सचिव व्ही राधा यांनी सांगितलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं हलगी बचाव आंदोलन करण्यात आलं. शासनानं तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, एकरी 40,000 नुकसान भरपाई द्यावी आणि थकीत पीक विमा तात्काळ जमा करावा अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत परभणी इथं आज लाभार्थी मेळावा घेण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम. बीड पुणे रेल्वे सेवेचं आज बीड रेल्वे स्थानकावर उद्घाटन. पंतप्रधानांच्या राजकीय कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आजपासून सेवा संकल्प अभियान. आणि राज्य शासनाला 3 महिन्यांची मुदत देत मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, मध्यम लहरी 229 नॅनोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आपण आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण ऐकत आहात.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz। त्याचबरोबर FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो, आज सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण परिणाम आणि उपाय। यामध्ये सहभाग आहे आयुर्वेद आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांचा। या कार्यक्रमाचं सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं। तर ऐकायला विसरू नका आज सकाळी 11:30 प्रसारित होणारा हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम। आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला तुम्ही लिहून कळू शकता आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात। त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी। त्याचबरोबर आकाशवाणी परभणी केंद्रावरून आपली आवड आणि आपकी पसंद हे 2 कार्यक्रम श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित प्रसारित केले जातात। या कार्यक्रमात आपल्या नावाचा आणि आपल्या गीताचा समावेश असावा असं जर आपणास वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला पत्र लिहून कळू शकता। त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्राधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी।

0: सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05
1: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतेहो, राज्यस्तरीय स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात महिन्यातील 5 शुक्रवारी सायंकाळी 6:35 ऐकत रहा. निरोगी आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी तसेच विविध आजार आणि त्यावरील निदान उपचारांविषयी तज्ञांचं मार्गदर्शन तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित आरोग्यविषयक राज्यस्तरीय स्वस्थ भारत हा कार्यक्रम महिन्यातील 5 शुक्रवारी सायंकाळी 6:35.
3: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिलखुलासह प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपण मागील भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आणि त्यामागील उद्देश जाणून घेतला. राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी, तर उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. युवकांनी या संधीचा लाभ कसा घ्यावा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणती तयारी करावी, तसंच रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, या आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत संवाद साधणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी. चला तर मग जाणून घेऊया युवकांच्या रोजगार आणि भविष्यातील संधींबाबतची शासनाची दिशा. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीच्या संधी आणखी वाढू शकतात का, त्यासाठी काही नियोजन आहे का?
1: नक्की नक्की, सरकारच्या उद्देशी जॉब रोजगारची संधी वाढवणार नक्की असेल. फक्त डायरेक्ट रोजगार नाही आहे, त्यापेक्षा जास्त त्यांवर डिपेंडेंट आहे ते. एक समजा की आपले एक मोठा वादवण मध्ये पोर्ट बनत आहे, तर त्यामध्ये फक्त पोर्टवर काम करणारे नाही, सिव्हिल वर्क आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, पॅकेजिंग आहे, हाऊसकीपिंग आहे, सर्व जॉब तिथे उपलब्ध आहे. कम्प्युटर ऑपरेटर आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे मोठी संख्यामध्ये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी जे आमूलचूल परिवर्तन महाराष्ट्रामध्ये केलं आहे, आपला एक वर्षानंतर आपला दिसेल.

0: ज्यांना काम करायचे असेल सर्वांसाठी काय काय संधी उपलब्ध असेल.
1: बरोबर आहे सर. तुम्ही म्हणालात की अनेक संधी आहेत, पण नोकरी ही हा एक भाग झाला, नोकरी बरोबरच उद्योजकतेकडे देखील युवकांनी वळावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक CM महाफंड म्हणून मोठी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये प्रथम वर्षी आपण 25 लाख युवक युवतींना, जे ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, जे ज्यांना करायचे असेल, त्यांच्या एक ऑनलाईन एक्झामिनेशन घेणार आहे. आणि नंतर त्यामध्ये 5 लाख युवक युवतीची निवडणूक करून नंतर एक परत एक वेळ एक्झामिनेशन घेऊन 1 लाख युवक युवतींना फर्स्ट इयर आपण घेणार आहे. आणि त्याने आपण 5 लाखपर्यंतचा स्टार्टिंग फंड 3% व्याजवर देऊ. प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ITI मध्ये त्यांच्यासाठी जगह उपलब्ध करून देऊ. आणि त्यापेक्षा जास्त लोकल मेंटरशिप ग्रुप डेव्हलप करू. आणि ते एक आम्ही डॅशबोर्ड तयार केला आहे की जे 50 पॉप्युलर त्यांचे प्रश्न असेल, मला GST करायचं फॉर्म, GST रजिस्ट्रेशन करायचं कसा करू, त्यांना कन्सल्टंटकडे जायची गरज नाही आहे. आमच्या डॅशबोर्डवर आल्या आम्ही 50 प्रोफेसर लोकांनी आमच्यावर जॉईंट केलेलं आहे, ते डॅशबोर्डवर त्यांचे आन्सर करतील. माझ्या काही अपॉइंटमेंट लेटर द्यायचा, माझ्या लीजवर जमीन घ्यायच्या, माझ्या पॅकेजिंगसाठी कुठे जायचा, माझ्या फॉरेन एक्सपोर्टसाठी कुठे संपर्क करायचा, ते सर्व त्यांचे परिवारचे आम्ही, ते आमचे परिवारचे आहे, महाराष्ट्र सरकार त्यांचे परिवारचे आहे, असं म्हणून त्यांना आम्ही गायडन्स करणार आहे. तर मोठी संख्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलप होईल.
1: नक्कीच सर. आणि या स्वयंरोजगारासाठी मुलांना लागतं ते म्हणजे एकतर प्रशिक्षण लागतं, भांडवल लागतं आणि मार्गदर्शन लागतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: प्रशिक्षणासाठी प्रत्येक ITI मध्ये आपण न्यू एज कोर्सेस सुरू केला आहे. भांडवलसाठी आपण स्वतःच्या 3 लाख रुपये सरकारतर्फे त्याने फक्त 3% 5 लाख रुपयाचे आपण लोन देणार आहे. त्यापेक्षा जास्त त्याने लोन लागला तरी पण त्याने आपण मदत करणार आहे. आणि मार्केटिंगसाठी, पॅकेजिंगसाठी, प्रोडक्शनसाठी जे काही त्याने ज्ञान असेल त्यासाठी आपण लोकल मेंटरशिपचे ग्रुप तयार करत आहे. तो ते एकटा नाही आहे, समाज त्यांच्या बरोबर आहे अशी भावना त्यांच्यामध्ये नक्की निर्माण होईल.
1: बरोबर आहे सर. आणि रोजगाराच्या ह्या भरपूर संधी आहेत, नोकरीच्याही आणि उद्योगाच्याही, तर ह्या सगळ्या युवकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी काय नियोजन आहे का?
0: बेसिक उद्देश ताई आहे की आपला फार पॉप्युलर महाराष्ट्र सरकारचा हा एक प्रोग्राम आहे, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक युवती ते बघतच असतात. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपापले सोशल मीडियावर हा रोजगार बदल टाका. ज्याने रोजगार द्यायचा आहे त्याने स्टॉल टाकावा, आम्ही काय पेमेंट घेणार नाही. ज्याने रोजगार घ्यायचा आहे त्याने पूर्व प्रशिक्षण देऊन आपलं रजिस्ट्रेशन करावा, त्यांच्याकडून आम्ही काही घेणार नाही. आमची या रेस्पॉन्सिबिलिटी आहे, महाराष्ट्र सरकारने जी जिम्मेदारी आहे की ज्याने रोजगार करायचे असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायचा, ते आमच्या प्रयत्नाचा मोठा स्टार्टिंग पॉईंट या वेळेचा 29 सितंबरचा रोजगार महाकुंभ, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ होणार आहे.
1: सर, निवड झालेले ह्याच्यामध्ये काही जे युवक असतील तर त्यांना व्यवस्थित रोजगार मिळालाय की नाही, तर ह्याचा कुठेतरी एक फीडबॅक किंवा मागोवा हा घेतला जाणार आहे का?
0: यावेळी पूर्वी सांगितला की फक्त रोजगार विभाग नाही, पूर्ण सरकार, कलेक्टर्स, कमिशनर्स, लेबर ऑफिसर्स सर्व एकत्र आले. प्रत्येक ठिकाणी आमचा लक्ष आहे. माननीय राज्यपाल महोदयाने पण यावेळी एक सर्व कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हावा. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने पण यावेळी सर्वांनी सांगितलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की रोजगार मेळावा फक्त एक इव्हेंट ना होता, रोजगार मेळाव्याच्या नंतर पण आम्ही त्यांच्याबद्दल संपर्क ठेवू, त्याने प्रशिक्षित करू, त्याने जे काही मेंटरशिप हवा आहे ते मेंटरशिप पण देऊ. ते जास्त लास्ट लोकांना रोजगार मिळावा आणि तिथे टिकेल, परमानेंट होईल, या आमचा प्रयत्न राहील.
1: सर, हे खूपच युवकांसाठी आश्वासक आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी ज्या कंपन्या होणार आहेत त्या कंपन्या आणि उपलब्ध नोकऱ्या यांची पडताळणी कशा पद्धतीने केली जाईल?
0: लोकल जे लमचे अधिकारी आहे किंवा सरकारचे इतर विभागाचे अधिकारी आहे, ते ज्यांच्याकडे रोजगार उपलब्ध आहे त्यांच्याकडून लिस्ट घेता आणि ते रोजगारसाठी जे युवक युवती आहे त्याने ते प्रमाणे आपण रोजगार मेळाव्यामध्ये बोलवता. फार चांगली रीतीने आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा, हे काही नवीन नाही आहे, आमचे सर्व लोक यामध्ये एक्सपर्ट आहे. प्रत्येक मागचे 15 वर्षापासून रोजगार मेळावे सुरू करत आहे. यावेळी आपण एकही ठिकाणी आपले गावामध्ये जायचे आहे, लहान लहान रोजगार मेळावे करायचे, असा माननीय मुख्यमंत्रीजीचा निर्देश होता. आणि जॉब ओरिएंटेड, ऍक्च्युअली रिझल्ट ओरिएंटेड रोजगार मेळावे करायचे आहे.
1: नक्कीच सर, हा अतिशय, म्हणूनच आपण त्याला महाकुंभ असं म्हणत आहोत. सर, हे युग विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, AI आणि तंत्रज्ञानातल्या ज्या नवीन संधी आहेत त्या आपल्या युवकांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात?
0: त्यासाठी आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी माननीय प्रधानमंत्रीजीने इंट्रोड्यूस केली आहे त्यामध्ये स्किल अँड अपस्किलिंगसाठी फार भर दिलेला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ITI मध्ये, प्रत्येक टेक्निकल

0: स्कूलमध्ये, इवन प्रत्येक स्कूलमध्ये पण हा आता एज्युकेशनमध्ये स्किलिंगच्या कोर्सेस सुरू केलेले आहे. त्यामध्ये ज्याने जे काही स्किलिंगची गरज असेल त्याने ते स्किलिंग मिळेल.
1: तुम्ही मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे, जिल्हानिहाय रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाचं नियोजन केलं जाणार आहे का?
0: जिल्हा न्यास पण करणार आहे, तालुका न्याय पण करणार आहे. आम्ही फार ग्राउंड लेवलवर गेलेलो आहे. आमचा म्हणणं आहे की जे काही मोठी शहरामध्ये नोकरी नोकरी करण्याच्या लोकांची कमी नाही आहे, पण महाराष्ट्राचे मुला मुलींना कसा नोकरी मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार मोठी संख्यामध्ये उपलब्ध आहे आणि ते आपण कुठे आपल्या मुलं मुलींनी रोजगार नाही घेतला तर बाहेरतून आण लोक मुला रोजगार घेता. आम्हाला फर्स्ट प्रिफरन्स महाराष्ट्राचे मुला मुलींना द्यायची आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रशिक्षण पण करू, रोजगार मेळावे आयोजित करू. आफ्टर दॅट ऑल्सो आम्ही रोजगार मेळाव्याचे नंतर पण त्यांना प्रशिक्षण देऊ. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने जे मुला मुलीने काम करायचे असेल, स्वतःचं काम करायचे असेल किंवा रोजगार करायचे असेल, त्याच्यासाठी जे काही त्याने हवा आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
1: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ह्यानंतरही रोजगारांच्या संधी किंवा रोजगार निर्मिती ही कायम पुढेही चालू राहावी यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: यावेळी मी पूर्वी सांगितलं की माननीय मुख्यमंत्रीजींनी असा निर्देश दिलेला आहे की हा वन डे इव्हेंट ना राहता हा तुम्ही पार्ट ऑफ सिस्टम करा. तो ते सर्व जे काही विभाग आम्ही एकत्र आले आहे, फक्त हा रोजगार महाकुंभसाठी नाही आहे, यानंतर पण रोजगार आणि स्वरोजगारसाठी कोणाकडे इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आहे, कोणाकडे मुला मुली आहे, कोणाकडे लेबरकडे लेबरच्या विभागाचे काम आहे, सर्व एकत्र होऊन हा परमानंट प्रोजेक्ट रोजगार संधी आमचे महाराष्ट्राची युवक युवतीने मिळायची असा प्रयत्न आमचा चालू राहील.
1: सर, या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील युवकांना काय संदेश द्याल?
0: माझी सर्वांना विनंती आहे, आम्ही तुम्ही एकही परिवारचे लोक आहे. आम्हाला हा माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलेला आहे की ज्या युवक युवतीने काम करायची इच्छा असेल किंवा ज्याने स्वरोजगार करायचा असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या रूलबुकमध्ये सीमित न राहता ओपन ठेवा. ज्या लोकल परिस्थितीमध्ये जे काही गरज असेल ते प्रयत्न करायचा तुम्ही ते पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हा एक दिवसाचा इव्हेंट न ठेवता परमानेंटली जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रत्येक युवक युवतीने रोजगार स्वरोजगार फॉरेन रोजगार काय मिळत नाही त्याने करायचे असेल ने मिळत नाही तोपर्यंत आमचं काम थांबणार नाही.
1: श्रोते हो, रोजगाराच्या बदलत्या संधी, उद्योगांच्या वाढत्या गरजा आणि त्यानुसार आवश्यक असलेली कौशल्ये यांचा मेळ साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्राच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला आपल्या क्षमता आणि कौशल्यानुसार योग्य संधी मिळावी आणि त्यातून युवकांच्या आत्मनिर्भरतेला बळ मिळावे हीच या उपक्रमाची अपेक्षा. या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, अशाच महत्त्वपूर्ण विषयांवरील संवादासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐका एक जाहिरात.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: बसला अनोळखी ऍप पासून बचाव करा.
4: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा.
1: मराठी भावगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐका आशा भोसले यांच्या स्वरातील. मंगेश पाडगावकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आशा भोसले यांच्या स्वरातील सुरेश भट यांची गीतरचना. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आशा भोसले यांच्या स्वरातील सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील. संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील भावगीता आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. मराठी भावगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे.

सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातील भावगीत आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील. संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

निकलत संगीतकार होते अरुण पोडवाल आणि श्रोते हो याबरोबरच भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून, त्याचबरोबर एपेमॅन 102 मेगाहर्ट्सवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. श्रोते हो सकाळचे 8 वाजता आहे. थोड्याच वेळात समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावर प्रसारित होतील. त्याचबरोबर सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफ साठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या मध्यवर्ती संकल्पनेवर ही परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
2: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
1: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनानंही राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाईल.

त्यांच्या नियुक्त्यालाही तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापासूनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्पर्धकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. एआयच्या सुरक्षेच्या बाबतीत जगाला अधोगतीची स्पर्धा परवडणार नाही, तसंच एआयच्या धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारांनी स्वीकारली पाहिजे असंही गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते काल अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमेडेई यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारनं पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच यूएपीए अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. ही संघटना सीमापार शस्त्र, स्फोटकं आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असून दहशतवादी गट तसंच किरकोळ गुन्हे करणाऱ्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत होती. तसंच ही संघटना देशाची लोकशाही, सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी द्वेषयुक्त डिजिटल माहिती प्रकाशित करत होती, असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्ताननं बेकायदेशीर आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करण्याचा पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं सांगत भारतानं तथाकथित पाकिस्तान चीन सीमा संयुक्त आयोग फेटाळून लावला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सामायिक सीमा नाही. तसंच 1963 मधल्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार भारतानं कधीही मान्य केलेला नाही. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत, असंही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डची पुनर्रचना केली असून हा निर्णय तात्काळ प्रभावानं 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या पुनर्रचित मंडळात विनोद अनुपम, मनोज जोशी, हंसराज हंस, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, रिकी केज, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली आणि प्रियदर्शन यांच्यासह 18 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पुण्यातील मानाचा कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1928 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी, धाराशिव, नांदेड इथंही या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बांधकाम आणि तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतातील चित्त्यांची संख्या आता 52 झाली असून यामध्ये देशात जन्मलेल्या 32 बछड्यांचाही समावेश आहे. यातील 49 चित्ते सध्या मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात तर 3 चित्ते गांधीसागर इथल्या अभयारण्यात आहेत. चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या आढाव्यानुसार गेल्या 4 वर्षातली ही संख्या आहे. यामध्ये नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोट्सवानामधून आणण्यात आलेल्या चित्त्यांचाही समावेश आहे. प्रजननक्षम मादी चित्त्यांचं स्थिरीकरण आणि दुसऱ्या पिढीतील पिल्लांचं जिवंत राहणं ही भारतातील चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या सशक्तीकरणाची पायरी आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

हवामान. भारतीय हवामान विभागानं आज बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडूसह ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. दिल्लीत आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 पर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, ऐकूया समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा. नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे महेश कुलकर्णी यांना. महेश कुलकर्णी हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता व्यवसायात कार्यरत आहेत. महेश कुलकर्णी सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: पहिले मला हे जाणून घ्यायचं की हैदराबाद मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी काय होती आणि त्यामध्ये मराठवाड्याचं स्थान काय होतं. बरं,
2: 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण अनेक संस्थानांनी स्वतंत्र भारतामध्ये सामील व्हायला नकार दिला, त्यामध्ये हैदराबादही होतं. हैदराबाद हे भारतातलं सर्वात मोठं धनिक आणि आकाराने सर्वात मोठं असं संस्थान, आणि ते भारताच्या मध्यभागी होतं, ज्याला हृदयस्थान म्हणलं जातं. हैदराबादच्या सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांना भारतातही सामील होण्याची इच्छा नव्हती आणि पाकिस्तानातही जाण्याची इच्छा नव्हती. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना राहायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी संस्थान विलीन करायला नकार दिला. नकार दिल्यानंतर मग तो जो लढा आहे, तो लढा हा 1947 पुढे पुन्हा एक वर्ष हैदराबाद मधल्या जनतेने तो पुढे नेला. तसा तो 1937 सुरू झाला होता. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी सुरुवात आहे ती वंदे मातरम आंदोलनाने झाली 1937. 14 नोव्हेंबर 1937 शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की हैदराबादमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे सामूहिक नमाज अदा करायला परवानगी दिली त्यावेळे, व त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा तो स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून वंदे मातरम गायला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. पण प्राचार्य सय्यद मुहिउद्दीन यांनी त्याला विरोध केला. विरोध केल्यानंतर मग ते प्रकरण वाढलं, 1200 विद्यार्थ्यांना काढून टाकलं गेलं. नंतर त्या विद्यार्थ्यांना बनारस किंवा अण्णामलाई या विद्यापीठांनी त्यांना प्रवेश दिला नाही. त्यांना प्रवेश दिला मध्य प्रदेशमधल्या एका विद्यापीठांनी आणि नागपूरच्या विद्यापीठांनी. प्राचार्य टी जी केदार यांनी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सामील करून घेतलं. ही मराठवाडा मुक्तीसंग्रामाची साधारण ही सुरुवात. तिथून पुढे हा लढा वाढत गेला. त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे आंदोलनं झाले. त्यामध्ये निजामाचा महसूल तोडण्यासाठी म्हणून शिंदीचं आंदोलन झालं, ताडीची झाडं तोडण्याचं. निजामाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यातनं महसूल मिळायचा. तो महसूल तोडण्यासाठीचं जे आंदोलन झालं ते खूप मोठं आंदोलन होतं. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर बंदी आली. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनी संस्थानी राजकारणापासून दूर राहायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे मग हैदराबादचा लढा पुढे कसा न्यायचा, तर मग राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रेरणेतूनच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि मग हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला.
1: मग ह्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची काय?
2: हैदराबाद स्टेट काँग्रेसची भूमिका दोन अंगाने आपल्याला त्याकडे बघावं लागेल. हैदराबाद स्टेट काँग्रेसनी लढ्याची सुरुवात केली.

0: त्यानंतर लढा कसा पुढे न्यायचा, तर त्याच्यासाठीचा एक मार्ग होता शिक्षण व्यवस्था आपल्याला अनुकूल किंवा आपल्याला हवी तशी शिक्षण पद्धती असणे हा एक त्यातला भाग होता. त्याच्यासाठी राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली हिप्परग्याला, म्हणजे स्वामीजी तिथे शिक्षक होते, स्वामीजींचा मराठवाड्यातला प्रवेशच तिथून झाला. त्या राष्ट्रीय शाळेमध्ये राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण सुरू झाली, भाषिक परिषदाची स्थापना झाली, मराठी भाषिक परिषद, कन्नडा भाषिक परिषद, तेलगू भाषिक परिषद, ह्या ज्या परिषदा होत्या या परिषदांचं या लढ्यामधलं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे राष्ट्रीय शाळेची स्थापना आणि भाषिक परिषदांची सुरुवात ही ती पायाभरणी होती. मुक्तीसंग्रामाची व्याप्ती तिथून वाढत गेली. निजामी राजवट ही साधारण मुस्लिम राजवट, म्हणजे बहुसंख्य हिंदू पण राजा मुस्लिम अशी या संस्थानाची अवस्था होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हा लढा जातीय न झाला पाहिजे, हा लढा धार्मिक न झाला पाहिजे, हिंसेच्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये हे स्टेट काँग्रेसचं धोरण होतं. स्टेट काँग्रेसने जो जाहीरनामा काढला पहिला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं हा लढा कुठल्याही जातीय धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात नाही, ह्या राजेशाहीच्या विरोधात लढा आहे, ह्या जुलमी राजवटीच्या विरोधातला हा लढा आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं मूळ धोरण, ते धोरण अंगीकारून त्यांनी जबाबदार राज्य पद्धती आम्हाला द्या अशी मागणी केली आणि तिथून मग हा लढा पुढे व्यापक होत गेला.
1: निजामशाहीच्या काळामध्ये मग मराठवाड्यातील जनतेची परिस्थिती कशी होती?
0: निजामी संस्थान हे राजा मुस्लिम आणि प्रजा बहुसंख्य हिंदू असं ते स्वरूप होतं. साधारण सामाजिक परिस्थिती अशी होती, म्हणजे नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना जास्त प्राधान्य दिलं जात होतं. शाळा होत्या त्या उर्दू आणि अरबी शिकवणाऱ्या शाळा होत्या. मराठीची अवस्था ती अत्यंत बिकट होती. मराठी भाषिक परिषदा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये वाचनालय सुरू झाले. वाचन संस्कृती जर वाढली तर मग समाजामध्ये एक परिपक्वता येईल असा एक विचार घेऊन वाचनालय त्यावेळेस वाढवले गेले. वाचनालयांची स्थापना झाली, म्हणजे परभणीचं गणेश वाचनालय असेल, इथलं बलवंत वाचनालय असेल, हे त्या काळातली ही वाचनालय आहेत. त्यानंतर नोकऱ्यांमधलं प्रमाण हे विषम होतं. मुस्लिमांना प्राधान्य होतं, हिंदूंना तुलनेने कमी नोकऱ्या मिळत होत्या. एक सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर त्या काळामध्ये शेती आणि शेती भोवती निगडीत असलेली सगळी व्यवस्था होती.
1: हे रजाकार कोण होते आणि त्यांचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला? बरोबर,
0: हैदराबादमध्ये बहादुरियार जंगांनी मजलिस इत्तेहादुल मुसलमीन नावाची एक संघटना सुरू केली. ती संघटना म्हणजे ते मुस्लिम समाजातले विचारवंत, मुस्लिम समाजातले शिकलेली मंडळी वगैरे, वकील, डॉक्टर्स अशा सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन त्यांनी ती एक संघटना सुरू केली असं त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं. बहादुरियार जंग हे त्यावेळी हैदराबाद संस्थानमध्ये अत्यंत जहाल भाषणांसाठी ते प्रसिद्ध होते. मजलिस इत्तेहादुल मुसलमीनच्या, ज्याला आपण एक सशस्त्र विंग म्हणून, रझाकार संघटनेची स्थापना झाली. रझाकार संघटनेमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक त्यांनी सामील करून घेतले. त्याच्यामध्ये अनेक शिकलेली मंडळी होती, न शिकलेली मंडळी होती, अशा सगळ्यांना ते शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणे, कट्टर अशी भूमिका घेऊन ती संघटना काम करत होती त्या काळामध्ये. दुसरं म्हणजे या संघटनेला साथ मिळाली ती रोहिले अरब पठाण या मंडळींची. त्या काळात रोहिले अरब हे साधारण सावकारीचा व्यवसाय करत होते, संरक्षण त्यांना देण्याचं काम करायचे रजाकार. रोहिले पठाण हेही मंडळी गुंडगिरी करायचे, तर त्यांना संरक्षण देणे करणे असे ही कामं करता करता ही संघटना अत्यंत मोठी झाली. म्हणजे ज्यावेळेस 1948 रजाकार किती असावेत असा जेव्हा भारतीय गुप्तहेरांनी जेव्हा त्याचा शोध घेतला तर साधारण 2 लाखापेक्षा जास्त रजाकारांची संख्या असावी असा एक अंदाज व्यक्त झाला होता. त्यामुळे या संघटनेची व्याप्ती आणि त्या संघटनेचं काम किती मोठं असावं याचा अंदाज आपल्याला येतो.
1: मग याचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला होता नेमका?
0: सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी या रझाकार संघटनेचा स्वतःच संस्थान वाचवण्यासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी रझाकारांना संस्थानामध्ये मुक्त संचार करण्याची त्यांना परवानगी दिली होती. त्यामुळे रझाकारांनी तिथल्या जनतेवर, जी बहुसंख्य हिंदू होती अशा जनतेवर त्यांनी प्रचंड अत्याचार केले, प्रचंड त्यांचा छळ केला. म्हणजे त्याची परिसीमाच नव्हती, कारण या संस्थानामध्ये हिंदूंना बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, भाषिक स्वातंत्र्य नाही, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही. शिकायचं असेल तर तुम्ही संस्थानाच्या बाहेर जावं लागायचं, ती व्यवस्थाच नव्हती काही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा समाज, म्हणजे ही काही फक्त हिंदूंचीच परिस्थिती होती अशातला भाग नाही, संपूर्ण समाजाचीच परिस्थिती अशी होती त्यावेळेस. सुधारणांचे वारेच नव्हते लागलेले हैदराबादला, ना कुठलं वर्तमानपत्र येत होतं. जे होते ते उर्दू आणि अरबी मधले प्रचार प्रसाराचे जे काय हे असतील तेवढेच साधनं फक्त, बाकी काहीच नाही. पण अशाही काळामध्ये राष्ट्रीय शाळांच्या माध्यमातून

0: म्हणा किंवा ज्यांचा संपर्क संस्थानाबाहेर आला आणि त्यांनी संस्थानाबाहेर होत असलेल्या सुधारणा बघून ते संस्थानात आल्यानंतर त्यांनी जे काही काम केलं पुढे ते बघून नंतर पुढे संस्थानामध्ये ही प्रगतीचं हळूहळू वारं व्हायला लागलं, राष्ट्रीय विचारांचंही वारं व्हायला लागलं. जवळपास 200 वर्ष इस्लामी राजवट होती हैदराबाद संस्थानमध्ये, 200 वर्ष भाषिक दमन होतं, म्हणजे पुरुष हे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असल्यामुळे त्यांच्या संवादामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये सहज उर्दू येत होत. मग ही मराठी कशी टिकली असेल या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये हा जो 5 जिल्ह्यांचा म्हणजे त्यावेळेसचा औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद हे जो भाग आहे हा, या भागामध्ये मराठी कशी टिकली असेल, तर फार प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ही मराठी जी टिकवली ती घरात राहणाऱ्या महिलांनी. महिलांचा संवाद हा मराठीतच होता. त्यावेळेस जे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये मराठीचा महिलांकडनं होणारा वापर, ओव्या, अभंग, हरिपाठ या सगळ्या माध्यमातून महिलांनी मराठी टिकवण्याचं काम या भागामध्ये केलं. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या लढ्याचं सांगता येईल आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढ्या महिलांचा सहभाग होता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सहभाग मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महिलांचा होता. निरोप पोचवणे, पत्रक पोचवणे, काही गुप्त माहिती पोचवणे आणि अतिशय ज्याला आपण तळहातावर प्राण घेऊन या सगळ्या गोष्टी महिलांनी केल्या त्यावेळेस.
1: जोखीम खूप,
0: प्रचंड जोखीम, म्हणजे रजाकारांशी लढण्यामध्ये जेवढा महिलांचा सहभाग आहे, जेवढ्या महिलांची प्रेरणा आहे, त्याचं कौतुकच केलं पाहिजे.
1: धोरणीपणा
0: आहे, धाडस होतं खूप महत्वाचं, हे या लढ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल.
1: मग मराठवाड्यातील सामान्य जनतेचा मुक्ती संग्रामात कसा सहभाग होता?
0: निजामी राजवट जी होती ती सरंजामशाही पद्धतीची राजवट होती. सर्वसामान्यांचं स्थान हे अतिशय नगण्य होतं, त्याला कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, त्याला कुठलंही आर्थिक पाठबळ असं जे राजसत्तेकडून मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. एकूणच जी सामाजिक व्यवस्था जी होती ती अत्यंत खालावलेली होती, ती एक प्रकारची जुलूमशाहीच होती. आणि या जुलुमाच्या विरोधामध्ये शेवटच्या माणसापासून ते वरच्या स्तरापर्यंत हे सगळे उतरले. त्याचं कारण असं होतं की या व्यवस्थेने सगळ्याच स्तरामध्ये दमन केलं होतं, सगळ्याच स्तरामध्ये शोषण होतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे होतं, म्हणजे आम्हाला शिक्षण पाहिजे, भाषिक स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला जर सार्वजनिक गणपती जर बसवायचा असेल तर त्याला तुम्हाला 2-3 महिने अगोदरपासून ते निजामी प्रशासनाचे तुम्हाला उंबरठे झिजवावे लागायचे आणि ती परवानगी मिळेलच याची काही खात्री नव्हती. म्हणजे या जनतेला त्याच्यातनं बाहेर पडायचं होतं. दुसरी गोष्ट अशी की संस्थानाच्या बाहेर ज्या सुधारणा सुरू होत्या, जे प्रगतीचं वारं होतं, जे राष्ट्रीय विचाराचं वारं होतं आणि रोमांचकारी जे वातावरण तयार झालेलं होतं त्या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने, तो हळूहळू तो विचार पण संस्थानामध्ये येत होता. मग आपण ह्यापासून दूर का राहिलं पाहिजे, आपणही आपले हक्क मागितले पाहिजेत ही जाणीव जनतेमध्ये जागृत व्हायला सुरुवात झाली. स्टेट काँग्रेस असेल, आर्य समाज असेल किंवा इतरही काही ज्या संघटना असतील ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, याच्यातलं आर्य समाजाचं योगदान जे आहे, आर्य समाजाने धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली आणि आपण लढण्याची जी उर्मी म्हणतो ती उर्मी जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं हे संस्थानामध्ये. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं योगदान आहे का, तर त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे, पण स्टेट काँग्रेसला जोडून असलेल्या ज्या काही इतर संघटना आहेत, संस्था आहेत, तर त्यांचं योगदान हे मोठं आहे.
1: मराठवाड्यात त्या काळात मग मुक्ती संग्रामाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं?
0: हिप्परग्यामध्ये, म्हणजे अंबाजोगाई जवळ जे हिप्परग आहे तिथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ तिथे शिक्षक म्हणून आले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला, मग त्याच्यामध्ये अनेक प्रवाह येत गेले, म्हणजे जसं गोविंदभाई श्रॉफ आहेत, आनंद भालेराव आहेत, बरीच नावं सांगता येतील. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झालेल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांचाही मोठा सहभाग होता. महिलांचा सहभागही खूप मोठा होता. ताराबाई लड्डा, चंदाजरीवाला असतील, सुशीला भालेराव असतील, किंवा आमच्या दगडाबाई शेळके असतील, म्हणजे दगडाबाई शेळके तर त्या काळामध्ये घोड्यावर फिरून त्या रजाकारांशी लढत होत्या. व्याप्ती खूप मोठी आहे त्याची.
1: विद्यार्थ्यांचा या चळवळीत सहभाग,
0: मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात ज्याला आपण पायाभरणी म्हणतो तीच विद्यार्थ्यांनी केली. वंदे मातरमचं जे आंदोलन झालं होतं 1937 त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि राष्ट्रीय शाळांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. हे विद्यार्थी फक्त शिकत नव्हते, हे विद्यार्थी त्या चळवळीतही सहभागी होत होते. ते शिकले पण काहींचे शिक्षण अर्धवट झाले, ते अर्धवट शिक्षण सोडून या चळवळीमध्ये सहभागी झाले. गोविंदभाई श्रॉफ सारखे अत्यंत दृष्टे शिक्षक होते ज्यांनी या लढ्याला वळण दिलं. विद्यार्थ्यांचा या आंदोलनातला सहभाग तो सिंहाचा वाटाच होता. विद्यार्थ्यांचं आंदोलन
1: यामध्ये भूमिगत

0: चळवळीचं महत्व काय होतं?
1: निजामी राजवट त्या खालोखाल असलेल्या रजाकारांचं गावागावातलं त्या छळ छावण्याच होत्या. त्याचा सामना करण्यासाठी किंवा एकूणच याला उत्तर कसं द्यायचं, काय करायचं नेमकं, तर त्याच्यासाठी मग हे संस्थानात राहून काही करता येत नाही ना. निजाम तुम्हाला अटक करणार, तुम्हाला कारागृहात टाकणार. मग संस्थानाच्या बाहेर शिबिरं उभे केले गेले, त्याच्यामध्ये चळवळीत काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये शस्त्र चालवणं असेल, त्याच्यामध्ये वायरलेस चालवणं असेल, टपाल कसं पोचवायचं ह्याचं पण प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं कसं, कोडवर्ड्स, ते कोडवर्ड्सचे प्रशिक्षण दिलं गेलं. या पद्धतीचं सगळं म्हणजे ते प्रशिक्षण जे आहे ते कॅम्प्समध्ये दिलं गेलं. भूमिगत पद्धतीनेच ते चालत होतं सगळं. त्यामुळे या लढ्यामध्ये प्रत्यक्ष चळवळीचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग भूमिगत लढ्याचा पण आहे.
0: मग अशी तुम्ही स्वामी रामानंद तीर्थांचा उल्लेख केला, तर पूर्ण चळवळीमध्ये नेमकं त्यांचं योगदान काय आहे?
1: स्वामीजींच्या नेतृत्वाबद्दल जर बोलायचं तर म्हणजे अतिशय संयमी, मितभाषी, महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर प्रचंड होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसने जे नेतृत्व केलं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचं, तेच मुळे अहिंसेच्या तत्वावरच ते आधारलेलं होतं. स्वामीजींनी काय केलं असं आपण विचार करतो तेव्हा स्वामीजींनी हा लढा कुठल्याही हिंसक मार्गावर जाऊ दिला नाही. वास्तविक तशी शक्यता होती कारण या संस्थानातली व्यवस्थाच तशी होती. पण स्वामीजींचं नेतृत्व हे इतकं संयमी होतं की त्यांनी त्या लढ्याला कुठेही हिंसेच्या मार्गावर जाऊ दिलं नाही. हे त्यांचं सगळ्यात मोठं यश. आणि दुसरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व हे स्वामीजींनी केलं. पण स्वामीजी हे उत्तम शिक्षण तज्ञ होते. म्हणजे त्यांचे संसदेतले जर भाषणं आपण पाहिले तर शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आजही लागू पडतात. समाजाला शिक्षण का आवश्यक आहे, तरुण पिढीला कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणामध्ये विचार कुठला असावा, आजच्या तरुण पिढीने ती भाषणं वाचली पाहिजेत. इतकी ती आदर्श भाषणं आहेत ती शिक्षण व्यवस्थेवरची.
0: बरोबर. यामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, तर ते ऑपरेशन पोलो म्हणून ओळखलं जातं, तर ते नेमकं काय होतं?
1: साधारण 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची धामधूम 15 ऑगस्ट 1947 ला ती संपली. हैदराबाद संस्थानचा तिढा कायम होता, तो लढा पुढे वर्षभर चालला. या लढ्याचा शेवट कसा करायचा, काय नेमकं आता केलं पाहिजे, शेवटी लष्करी कारवाई केली पाहिजे या निर्णयावर सरकार आलं आणि मग त्याची तयारी सुरू झाली. त्याच्यासाठी लष्कराला प्रशिक्षण दिलं गेलं. हैदराबाद संस्थांची माहिती, त्यातले रस्ते, रजाकारांचे बलस्थानं कुठले आहेत, ही सगळी पूर्वतयारी सुरू होती. निजामाच्या पदरी इंग्रज अधिकारी पण होते. त्यांची सिकंदराबाद मध्ये छावणी होती आणि ते इंग्रज अधिकारी तिथे पोलो खेळत होते. कारवाईला काय नाव दिलं पाहिजे, तर ते ऑपरेशन पोलो त्याला नाव दिलं गेलं. 13 सप्टेंबर 1948 ला ही कारवाई सुरू झाली आणि 17 सप्टेंबर 1948 ला ती संपली. 5 दिवसाचं हे एक प्रकारचं हे युद्धच होतं. संस्थानातल्या 3 भागांमधून भारतीय लष्करांनी प्रवेश केला. फारसा प्रतिकार झाला नाही या लष्कराला. 17 सप्टेंबरला जयंतोनाथ चौधरी या लष्कराचे ते प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखालच्या तुकडीनी हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि मग ते शरणागतीचे सोपस्कार वगैरे ते सगळे झाले आणि अधिकृतरित्या हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये सामील झालं, विलीन झालं.
0: 17 सप्टेंबरचं मराठवाड्यासाठी महत्व काय आहे?
1: पूर्वी निजामाची राजधानी औरंगाबाद होती. औरंगाबाद वरून ती हैदराबाद गेली. या भागाने इस्लामी दमन पाहिलं, राजवटींनी केलेले अत्याचार, छळ, त्याचं झालेलं शोषण हे व्याहत 200 वर्ष चालू होत. या ह्याच्यामध्ये ना भाषिक स्वातंत्र्य, ना बोलण्याचं स्वातंत्र्य, ना रोजगाराच्या संधी. म्हणजे बहुसंख्य असूनही तो अन्याय सहन करत जो अत्याचार जेव्हा पराकोटीला पोचला तेव्हा ह्या जनतेने त्याच्या विरुद्ध उठाव केला. तिची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की नाही आम्हाला आता स्वतंत्र व्हायचंय. आणि मागत काय होती जनता, तर जबाबदार राज्यपद्धती आम्हाला द्या. साधी मागणी होती. ह्या लढ्याने आम्हाला काय दिलं असेल तर स्वातंत्र्याची परिभाषा आम्हाला शिकवली. हे महत्वाचं आहे ना.
0: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ निजामशाही विरुद्धचा संघर्ष नव्हता, तर तो लोकशाही हक्क आणि भारतीय राष्ट्रभावनेच्या विजयाचा लढा होता असं म्हणता येईल का बरं?
1: नक्कीच, तो लोकशाही स्वातंत्र्याचाच लढा होता. तो ती एक प्रकारची हुकुमशाही होती, जुलूमशाही होती, विचार नव्हता. त्या राजवटीला होता तो दर्प स्वतःच्या संपत्तीचा, स्वतःच्या ताकदीचा, स्वतःच्या शक्तीचा. जुलमी राजवटीतून आम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये जायचंय हा प्रवास आहे या लढ्याचा, या 10 वर्षाचा हा प्रवास आहे.
0: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आजच्या पिढीसाठी काय संदेश असेल?
1: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा आचार विचार, स्वातंत्र्य या सगळ्या शिकवणींचा आदर्श परिपाठ आहे. त्याच्याकडे इतिहास म्हणून तर बघितलंच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. लोकशाही मूल्य

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐका कर्मा या चित्रपटातील.

कर्मा या चित्रपटातील मोहम्मद अजीज, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना आनंद बक्षी यांची होती. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा

ए आर रहमान यांच्या स्वरातील स्वदेश या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना जावेद अख्तर यांची होती, संगीतकार होते ए आर रहमान. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, रोजा या चित्रपटातील. स्वर आहे हरिहरन यांचा, गीतरचना आहे पी के मिश्रा यांची, संगीतकार आहेत ए आर रहमान.

0: हरिहरन यांच्या स्वरातील रोजा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना पी के मिश्रा यांची होती, संगीतकार होते ए आर रहमान. आणि श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. त्याचबरोबर एफ एम बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: श्रोते हो, आता आपल्या लाडक्या आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz.
4: श्रोते हो, आपल्या आवडत्या परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार बहारदार प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz.
5: गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक मंगलमय आणि आनंददायी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राच्या प्रसारणाविषयीच्या आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळू शकता आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी. त्याचबरोबर आपल्या नावाचा आणि आपल्या गीताचा आपली आवड आणि आपकी पसंत या कार्यक्रमात समावेश व्हावा असे जर आपणास वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला पत्र लिहून कळू शकता आमच्या आपकी पसंत आणि आपली आवड या दोन्ही कार्यक्रमासाठी. श्रोते हो, हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही फोन इन कार्यक्रम आता आपल्यासाठी आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होत आहेत. या कार्यक्रमात देखील आपण दूरध्वनी करून आपल्या आवडीचे गीतं आणि आपल्या नावाचा समावेश या कार्यक्रमात करू शकता. त्यासाठी 024252980 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा आणि हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. सकाळचे 9:35 होत आहेत. राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोत्यहो नमस्कार. समोर होता एकच तारा अन पायदळी अंगार. स्वप्न पडले जरी उषक कालाची, हाती मात्र अंधकार. देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काजळ रात. तेव्हा पेटली अग्निज्वाला सर्वदूर अंगार मना. 13 महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर तो दिवस आला. अन 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. तेव्हा श्रोते हो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे इतिहासाचा गौरवशाली अध्याय. याविषयी श्री लोहारे डीबी यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली स्वातंत्र्य लढ्याची गौरवगाथा ऐकूयात. निवेदन आहे महादेव शरणप्पा खळुरे यांचं आणि सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. श्री डी बी लोहारे यशवंत विद्यालय अहमदपूर यांच्या वतीने आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आकाशवाणीवर एक कार्यक्रम आयोजित केला आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करणार आहोत ज्याने मराठवाड्याच्या इतिहासात स्वातंत्र्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे सुवर्णपान लिहिले. हा दिवस म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु मराठवाड्यासह तत्कालीन हैदराबाद संस्थान निजामाच्या आधिपत्याखालीच राहिले. निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला आणि रजाकारांच्या माध्यमातून जनतेवर अमानुष अत्याचार सुरू झाले. स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी हक्कासाठी मराठवाड्यातील जनतेने अत्यंत धैर्याने संघर्ष केला. हा संघर्ष केवळ राजकीय नव्हता, तर तो स्वाभिमान, न्याय आणि स्वातंत्र्य लढ्याचा हा लढा होता. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली असंख्य स्वातंत्र्य सेनानी यात योगदान दिले. गोविंदभाई श्रॉफ, रामराव बोधनकर, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, देवीसिंह चौहान, काशीनाथ वैद्य यासारख्या अनेक थोर नेत्यांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. हजारो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी तुरुंगवास भोगला. हाल अपेष्टा आणि बलिदान स्वीकारून स्वातंत्र्याची ज्योत अखंड तेवत ठेवावी अशी या मराठवाड्यातील क्रांतिकारकांनी ठेवली. भारत सरकारने तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ठाम नेतृत्वाखाली सप्टेंबर 1948 पोलीस ॲक्शन अर्थात ऑपरेशन पोलो राबविले. केवळ 5 दिवसात निजामशाहीचा अंत झाला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा कायमचा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील झाला. मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्यासाठी 399 दिवस संघर्ष करावा लागला आणि हा दिवस मराठवाड्याच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा

प्रतीक म्हणून आजही अभिमानाने साजरा केला जातो. मराठवाडा मुक्तिसंग्राम आपल्याला शिकवतो की अन्याय कितीही बलवान असला तरी सत्य, एकजूट आणि देशप्रेम यांच्या बळावरच विजय निश्चित मिळतो. या संघर्षातील प्रत्येक बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्य ही सहज मिळालेली देणगी नसून असंख्य हुतात्म्यांच्या त्यागातून मिळालेली अमूल्य वारसा आहे, याची जाणीव हा दिवस करून देतो. चला, या ऐतिहासिक निमित्ताने आपण सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करूया. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेत राष्ट्रनिष्ठा, सामाजिक ऐक्य आणि लोकशाही मूल्य जपण्याचा संकल्प करूया. या राष्ट्रीय वारसाचा आपण साक्षीदार होऊया आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 भारतीय ज्ञान परंपरा या उपक्रमांतर्गत आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम एक स्वातंत्र्य चळवळ या कार्यक्रमाचा या ठिकाणी आस्वाद घेऊया.

मराठवाडा मुक्तिसंग्राम इतिहासाचा गौरवशाली अध्याय. नमस्कार बालमित्रांनो, मी शिवम गहिनीनाथ क्षीरसागर, इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य उराशी बाळगुण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचे दारे खुले करणारे कर्मयोगी श्री लोहारे डी बी गुरुजी यांच्या यशवंत विद्यालय अहमदपूर येथे शिक्षण घेत असून आज मी मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा सांगणार आहे. मराठवाडा ही संत महंतांची, बुद्धिवंतांची तसेच त्यागाची, समर्पणाची भूमी असून या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा, मराठवाड्याच्या अस्मितेचा आणि अदम्य साहसाचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. परंतु मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही 13 महिने अर्थात 17 सप्टेंबर 1948 संघर्ष करावा लागला. त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. स्वातंत्र्यानंतर विखुरलेल्या संस्थानांना भारतीय संघराज्यात सामील करून भारताला एकात्म स्वरूप प्राप्त करून देण्याचे अवघड कार्य तत्कालीन गृहमंत्री, भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या धैर्य, दृढनिश्चय व बुद्धिचातुर्यामुळे शक्य झाले. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार मानले जाते. त्यावेळी 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने भारतात विलीन झाली. परंतु हैदराबाद संस्थान, जम्मू काश्मीर आणि जुनागड ही संस्थाने स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली नव्हती. हैदराबाद संस्थानांवर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. निजामाने स्वतंत्र भारतात समाविष्ट होण्यास नकार दिला. मराठवाडा हैदराबाद संस्थानाचा भाग असल्याने मराठवाड्यातील जनता आणखी पारतंत्र्यातच होती. हैदराबाद संस्थानाची त्यावेळेची लोकसंख्या 1,60,00,000 होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग समाविष्ट होता. निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तिसंग्राम चालू झाला. परंतु स्वतंत्र भारतात विलीन होण्यास निजामाचा नकार होता. त्यामुळे मुक्तिसंग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासिम रजवी यांच्या रजाकार संघटनेच्या मदतीने दडपशाही सुरू झाली. नागरिकावर अमानुष अत्याचार करू लागले. मराठवाड्यातील जनतेला रजाकाराच्या अन्यायाचा मोठा त्रास सहन करावा लागला. गावोगावी लूटमार, हत्या, जाळपोळ, महिलांवर अत्याचार व अमानुष छळ करू लागले. त्यामुळे जनसामान्यात असंतोष निर्माण झाला. मराठवाड्याच्या गावागावातून जीवाची काळजी न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याचा रणसंग्राम सुरू झाला. याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, भाऊसाहेब शंकरसिंग नाईक, बाबासाहेब परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावातून मुक्तिसंग्राम लढला गेला. मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानांना थांबवण्यासाठी पूल उधळून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वयंसेवकांना शस्त्र बनवून पुरवठा करणारे भूमचे गणपतराव क्षीरसागर, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या दगडाबाई शेळके, रोहिलांना जेलीस आणणारे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्र जाधव या थोर स्वातंत्र्यवीरांनी आजूबाजूंनी निजामावर हल्ला चढवला. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा रणसंग्राम तेजस्वीपणे लढला गेला. त्यामुळे हैदराबाद संस्थानातील

परिस्थिती झपाट्याने संघर्षाच्या दिशेने जात होती. परंतु निजाम मात्र स्वतंत्र भारतात विलीन होण्यास तयार नव्हता. रजाकाराच्या सैन्यांचा जनतेवर अमानुष अत्याचार, महिलावर अत्याचार, स्वतंत्र सैनिकांचा छळ व त्यांची हत्या चालूच होती. त्यामुळे निजामाशी शांततेने वाटाघाटी करणे शक्य नसल्याने 9 सप्टेंबर 1948 रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लष्करी कारवायाची घोषणा करून याचे नेतृत्व जनरल चौधरी यांच्याकडे सोपवले. 11 सप्टेंबर रोजी सकाळी भारतीय लष्कराच्या 5 तुकड्या हैदराबाद संस्थानाकडे रवाना झाल्या. यालाच ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले. अवघ्या 108 तासात निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. या संघर्षाला यशस्वी शेवट मिळवून देण्यास सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि निर्णायक ठरले. भारताची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण करणे आवश्यक होते. अंतर्गत सुरक्षा राखणे, नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्राला प्रशासकीय चौकटीत बसवण्याचे कार्य केले. म्हणून त्यांना भारताचे लोहपुरुष व

या संघर्षाला यशस्वी शेवट मिळवून देण्यास सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि निर्णायक ठरले. भारताची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण करणे आवश्यक होते. अंतर्गत सुरक्षा राखणे, नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्राला प्रशासकीय चौकटीत बसवण्याचे कार्य केले म्हणून त्यांना भारताचे लोहपुरुष व प्रशासकीय सेवाचे जनक म्हटले जाते. त्यांनी हा प्रश्न केवळ राजकीय न मानता राष्ट्रीय एकात्मतेचा विषय मानला. भारतीय सैन्यांनी अवघ्या 5 दिवसात निजामाच्या सैन्याचा प्रतिकार मोडून काढला. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणांगती पत्करली. त्या दिवशी मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्ती मिळाली. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वतंत्र सैनिकाच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी संघर्ष करणाऱ्या जनतेच्या भावना समजून घेतल्या आणि योग्य वेळी ठोस कारवाई करून लाखो नागरिकांना अन्यायातून मुक्त केले. त्यांच्या निर्णयामुळे मराठवाड्याला लोकशाही व्यवस्था सुरू झाली. शिक्षण, शेती, उद्योग, सामाजिक न्याय आणि विकासाला नवी दिशा मिळाली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वातून आजच्या पिढीला राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा, दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना ही मूल्ये शिकण्यास मिळतात. मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ निजामाविरुद्ध संघर्ष नव्हता, तर तो स्वातंत्र्य, लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा रणसंग्राम होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यवीराचे बलिदान आणि जनतेने दिलेला लढा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. स्वातंत्र्यवीराच्या बलिदानामुळे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या घेतलेल्या ठाम निर्णयामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्याचा श्वास घेता आला. पुन्हा एकदा मराठवाड्यात शौर्याची परंपरा गायली गेली. या सर्व शूरवीरांनी केलेले कार्य आणि त्यांच्या विचाराचा वारसा आपण जोपासूया. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील सर्व शूरवीरांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. जाता जाता एवढेच म्हणेन, थोर नेते होऊन गेले चरित्र त्यांची आठवा जरा. थोर नेते होऊन गेले चरित्र त्यांची आठवा जरा. आपण व्हावे त्यांच्या सम हात सापडे बोध खरा. आपण व्हावे त्यांच्या सम हात सापडे बोध खरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. धन्यवाद.

श्रोते हो नमस्कार, मी कुमारी सोनल रमेश भालेराव। आज 78वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे, त्यानिमित्त माझ्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। श्रोते हो, आजचा हा दिवस आपल्या संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे। आज आपण ज्या स्वतंत्र हवेत श्वास घेत आहोत, ती क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच। 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण आपला मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता। तो निजामांच्या जुलमी राजवटीखाली अत्याचाराखाली भरडला जात होता। छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर व धाराशिव हे जिल्हे मिळून तयार होतो मराठवाडा। हैदराबादच्या निजामाला त्याचं स्वतंत्र राष्ट्र हवं होतं, त्याचं संस्थान भारतात विलीन करायला तो तयार नव्हता। तेव्हा त्याच्या विरोधातल्या संघर्षात सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती। सरदार वल्लभभाई पटेल यांनी जर कणखर भूमिका घेतली नसती तर आजचं चित्र कदाचित वेगळं असतं। आज मराठवाडा कदाचित पाकिस्तानात राहिला असता। मराठवाड्याला स्वतंत्र करण्यासाठी 13 महिने 2 दिवस संघर्ष करावा लागला। हा लढा म्हणावे तेवढा सोपा नव्हता। अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यामधीलच एक स्वातंत्र्य सेनानी, ते म्हणजे पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ हे होत। हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते। मराठवाडा मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचं मुख्य समर्थक म्हणून गणले जात। भारतीय स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी मराठवाड्यातील व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी केली। त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर येथे 24 जुलै 1911 रोजी झाला। औरंगाबाद येथे शासकीय प्रशाळेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे मुख्याध्यापकांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला। 10वीच्या परीक्षेत संस्थानातून ते सर्वप्रथम

आले होते. मद्रास विद्यापीठाची इंटरमिडिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी पुढील शिक्षण घेणे बंद केले, परंतु चळवळ थांबवल्यामुळे पुन्हा शिक्षण चालू केले. प्रयत्न केले. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी विविध आंदोलनं केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था अंबेजोगाई इत्यादी शिक्षण संस्थेचे ते मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाड्यासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. गोविंदभाई श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सैनिकास कोटी कोटी वंदन. धन्यवाद.

सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी समृद्धी सुनीता विनायक गुणाले. आज आपण मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे महानायक, स्वातंत्र्य सैनिक आणि दूरदर्शी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान पाहणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु हैदराबाद संस्थानातील मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भाग निजामांच्या आधिपत्याखालीच राहिले. निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला. अशा कठीण काळात स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानातील जनतेला संघटित करून स्वातंत्र्याचा लढा उभारण्यात आला. ते हैदराबाद स्टेट काँग्रेसचे प्रमुख नेते होते आणि त्यांनी हा लढा लोकशाही, अहिंसा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारावर आधारित ठेवला. स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूर्ण नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर होते. त्यांनी संन्यास स्वीकारून समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. मराठवाड्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी स्वतंत्र लढ्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सत्याग्रह, सभा आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले. निजामांच्या राजवटीने या आंदोलनावर कठोर दडपशाही केली. स्वामीजींना अनेक वेळा अटक करण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्या धैर्यामुळे आणि नेतृत्वामुळे मराठवाड्यातील जनतेचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी गोविंदबाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, विजेंद्र काबरा आणि इतर स्वातंत्र्य सैनिक एकत्र आणून मुक्तिसंग्रामाला व्यापक स्वरूप दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलनामुळे आणि भारत सरकारच्या ऑपरेशन पोलो या लष्करी कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि मराठवाडा निजामांच्या राजवटीतून मुक्त झाला. स्वामीजीचे आणखीन एक मोठे योगदान म्हणजे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा विजय कोणत्याही धर्माचा नसून लोकशाहीचा आणि जनतेच्या स्वातंत्र्याचा विजय आहे. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी शिक्षण, ग्रामीण विकास आणि समाजसेवा यासाठी कार्य सुरू ठेवले. त्यांच्या स्मरणार्थ नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले, जे त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेतृत्व करून निजामशाही विरुद्ध जनतेला संघटित केले. तरुणांना प्रेरणा, विद्यार्थ्यांना व युवकांना स्वातंत्र्य चळवळीतून सहभागी होण्यास प्रेरित केले. स्वामीजी केवळ राजकीय नेते नव्हे, तर ते एक थोर संन्यासी, विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञ होते. मराठवाड्यातील जनता अशिक्षित

0: जीवित राहिली तर ती अन्यायाविरुद्ध लढू शकणार नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी अंबेजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालय सारख्या शिक्षण संस्थांची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाड्याचे अस्मितेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या त्यागामुळे, धैर्यामुळे आणि कुशल नेतृत्वामुळेच हा दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून ओळखला जातो किंवा साजरा करतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी कोणताही राजकीय पद न भूषवता आपले जीवन आणि समाजसेवेसाठी अर्पित केले. जय हिंद, जय मराठवाडा, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा गौरवशाली अध्याय याविषयी श्री लोहारे डी बी यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली स्वातंत्र्य लढ्याची गौरवगाथा ऐकलीत. निवेदन होतं महादेव शरणप्पा खळुरे यांचं आणि सहनिवेदन होतं वैशाली जोशी यांचं.

0: मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे इतिहासाचा गौरवशाली इतिहास, याविषयीचा कार्यक्रम आपण ऐकलात. यामध्ये सहभाग होता यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांचा. सहनिवेदन होतं वैशाली जोशी यांचा. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:23 होत आहेत. आता ऐकूयात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शहीद या चित्रपटातील गीतं. गीतरचना देव कोहली यांच्या आहेत. संगीतकार आहेत आनंदराज आनंद. ऐकूयात कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत.
1: मेरा रंग दे बसंती.

उदित नारायण हंसराज हंस आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शहीद या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, उदित नारायण हंसराज हंस आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील.

उदित नारायण हंस राज हंस आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शहीद या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत आज आपण शहीद या चित्रपटातील गीत ऐकली. गीतरचना देव कोहली यांच्या होत्या, संगीतकार होते आनंदराज आनंद. आणि याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. आता वेळ झालेली आहे कार्यक्रम ऐकण्याची. गाता रहे मेरा दिल.

नमस्कार, श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, आणि मी आहे आपला मित्र काशीनाथ कदम. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुप्रसिद्ध गायक कलाकार, लोकगीत गायक तथा कव्वाली गायक प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याअगोदर आपण एक त्यांनीच गायलेलं छानसं गीत ऐकूयात.

श्रोतेहो, या गीतामध्ये नाव काढू नको तांदुळाचे या शब्दाचा उच्चार होतो. 1972 साली पडलेल्या दुष्काळाची आठवण करून देण्यासाठी ज्यावेळेला भारत सरकारने अमेरिकेतून गहू मागवला होता, तो गहू जनावरांना खाण्यासाठी त्या ठिकाणी देण्यात येत होता, तोच गहू भारत देशामध्ये माणसासाठी खाण्यासाठी आणला होता. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या जीवनप्रवासाविषयी. असं म्हणतात की ज्या गायकाचा आवाज जेथे संपतो त्या ठिकाणाहून प्रल्हाद शिंदे यांच्या गायकीची सुरुवात होते. म्हणजे ज्या ठिकाणी आपला आवाज संपतो त्या ठिकाणाहून प्रल्हाद शिंदे यांचा आवाज सुरू होतो. असा हा दैवी स्वर लाभलेला गायक कलाकार, लोकगीत गायक कलाकार महाराष्ट्राला लाभला. आपण कार्यक्रमात आणखी एक गीत ऐकूयात आणि नंतर त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात.

श्रोतेहो, प्रल्हाद शिंदे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव या ठिकाणी झाला. काही ठिकाणी प्रल्हाद शिंदे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावात झाल्याचे सांगितले जाते. मात्र मूळ माहिती स्रोतानुसार त्यांचा जन्म त्या काळच्या अहमदनगर जिल्ह्यात आणि आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात झाल्याचे मानले जाते. 1933 साली जन्मलेल्या या मुलाला जन्मापासूनच गरिबीचे चटके सोसावे लागले. यातच त्यांचे वडील भगवानराव आणि आई सोनाबाई यांचा हात धरून ते कामाच्या शोधार्थ मुंबईला आले. प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी आणखी जाणून घेण्यापूर्वी आपण ऐकूयात आणखी एक छानसं गीत.

श्रोतेहो, भगवानराव शिंदे आणि सोनाबाई शिंदे यांना एकूण 3 अपत्य होते, ज्यामध्ये प्रल्हाद शिंदे हे सर्वात छोटे असल्याकारणाने ते त्यांच्यासोबत मुंबईला आले. त्यांचे मोठे बंधू सदाशिव शिंदे आणि नारायण शिंदे हे होते. सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईत गल्लीत किंवा काही गल्ली बोळामध्ये ते भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम करायचे. यातच प्रल्हाद शिंदे देखील कोरस अर्थात सहाय्यक गायक म्हणून काम करू लागले आणि हळूहळू ते देखील मुंबईच्या गल्ली बोळामध्ये छोटे छोटे भक्तिगीताचे कार्यक्रम करू लागले. आता ऐकूया एक छानसं गीत आणि नंतर जाणून घेऊयात प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी.

श्रोते हो, ह्या देवी स्वर लाभलेल्या प्रल्हाद शिंदे या गायकाला मुंबईत छोटे छोटे कामं मिळू लागले आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये HMV जे मॅनेजर होते किंवा त्यांचे मोठे अधिकारी होते ते त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रल्हाद शिंदे यांना 4 गीतं गाण्याची संधी आपल्या HMV या कॅसेट कंपनीसाठी दिली आणि त्यांनी या संधीचं अक्षरशः सोनं केलं आणि तेथून पुढे प्रल्हाद शिंदे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले, अर्थात त्यांची लोकप्रियता वाढली. आता एका कार्यक्रमात यानंतर एक छानसं गीत.

श्रोतेहो, प्रल्हाद शिंदे यांनी भक्तिगीत, लोकगीतं, कव्वाली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायन कला प्रकारामध्ये आपले गीतं सादर केले. ज्यावेळेला आपण पंढरपुराची वाट चालत जातो आणि प्रल्हाद शिंदे यांचं गायलेलं गीत त्या ठिकाणी वाजणार नाही किंवा ऐकलं जाणार नाही असं होऊ शकणार नाही. प्रल्हाद शिंदे आणि पांडुरंगाची गीतं त्यांनी गायलेली आहेत, त्यापैकीच एक छानसं गीत आपण ऐकूयात.

श्रोते हो, प्रल्हाद शिंदे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या धाटणीतील गीत गायली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या गीतांचा समावेश होतो. जसं की भीमगीत, लोकगीत, भक्तिगीत, कव्वाली, अशा या हरहुन्नरी कलाकाराविषयी आपण जाणून घेऊयात. आता ऐका कार्यक्रमातलं शेवटचं गीत, आणि नंतर आपण या कार्यक्रमातून आपला निरोप घेऊयात.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण प्रल्हाद शिंदे यांच्या भक्तिगीतांवर आधारित कार्यक्रमाचा आनंद घेतला. उद्याच्या कार्यक्रमात म्हणजे याच कार्यक्रमाचा दुसरा भाग आम्ही उद्या सादर करणार आहोत. उद्याच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेली काही लोकगीतं आणि कव्वाली गीतांचा समावेश असलेला कार्यक्रम आम्ही सादर करणार आहेत. तेव्हा आता कार्यक्रमातून आपली रजा घेण्याची वेळ आलेली, तेव्हा आता निरोप द्या. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतेहो, या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी परभणी केंद्र, परभणी. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आपल्या रेडिओ संचावर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन इअर हे प्रसारभारतीचं मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे छानसे कार्यक्रम. सकाळचे 11:05 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत राग एक रंग अनेक. आजच्या कार्यक्रमात काफिया रागावर आधारित काही चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊयात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आहे वंदना सरपाते यांचा आणि संकलन आणि निवेदन आहे वैशाली जोशी यांचं. तर ऐकूयात राग एक रंग अनेक हा कार्यक्रम.
1: राग एक रंग अनेक. रसिक श्रोते हो, राग एक रंग अनेक या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, संगीत या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊयात. संग म्हणजे

स्वर गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल होय. स्वर गीत आणि ताल यांचा संगम म्हणजेच संगीत होय. संगीत ऐकल्यानं मन प्रसन्न होतं आणि आपल्याला मानसिक स्वास्थ्य आणि शांती मिळते. चला तर मग श्रोते हो, आज आपण काफी रागावर आधारित चित्रपट गीतं ऐकूयात. भारतीय शास्त्रीय संगीतात राग काफी हा अतिशय खेळकर, रोमॅन्टिक आणि वसंत ऋतूशी, विशेषतः होळी या सणाशी जोडलेला एक अत्यंत लोकप्रिय राग मानला जातो. या रागाची गोडी इतकी अथांग आहे की मराठी भावगीत, नाट्यगीत तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अजरामर गाणी या रागावर आधारित आहेत. ऐकूयात श्रोते हो काफी रागातील रूप पाहता लोचिनी हे भक्तिगीत.

श्रोते हो, आता आपण जाणून घेऊयात काफी रागाची माहिती. काफी हा राग काफी थटातून निर्माण होतो. या रागात सर्व स्वर आहेत म्हणून हा राग संपूर्ण जातीचा मानला जातो. काफी रागाच्या आरोह आणि अवरोहामध्ये गांधार आणि निषाद हे दोन स्वर कोमल लागतात. या रागाचा वादी स्वर पंचम असून संवादी स्वर षड्ज आहे. श्रोते हो, काफी हा राग एक अतिरंजक असा आहे. हा राग शृंगार रसाचा परिपोष करणारा आहे. या रागात गांधार आणि निषाद कोमल आहेत, परंतु या रागातील आरोहात काही वेळा

शुद्ध गांधार आणि निषाद घेऊन गायला जातो. हा राग चंचल प्रकृतीचा असून या रागात ख्याल नसतात. या रागामध्ये ठुमरी, होरी, भजने इत्यादी चीजा इत्यादी गीतप्रकार असतात. या रागाचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे. श्रोते हो, आता ऐकूयात काफी रागाचा आरोह अवरोह पकड बंदिश तसेच आलाप आणि ताना.

श्रोते हो, बालगंधर्वांनी गायलेलं काफी रागावर आधारित एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजेच एक नाट्यगीत आहे. जाईन विचारित रानफुला हे भावगीत लता दीदी यांनी गायलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं अतिशय लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपट संगीतामध्ये मोहम्मद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार यांच्या आवाजात अनेक बहारदार गाणी या रागात बांधली गेली आहेत. मुघले आजम या चित्रपटातील भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक गीत काफी रागावरच आधारित आहे.

जाल या चित्रपटातील हेमंत कुमार यांच्या आवाजातील अत्यंत रोमॅन्टिक आणि जादुई गाणं ऐकूयात. श्रोते हो, बैरन नींद ना आई चाचा जिंदाबाद या चित्रपटातील मदन मोहन यांचं संगीत आणि लता दीदी यांचा मधुर आवाज असलेलं हे सुंदर गीत मनाला मोहून जातं.

0: श्रोत्यो, काफी हा राग इतका मधुर आणि इतका लोकप्रिय आहे की या रागातील गीतं सतत ऐकाविशीच वाटतात. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, तेव्हा मी वैशाली जोशी राग एक रंग अनेक या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: राग एक रंग अनेक.

राग एक रंग अनेक। आजच्या कार्यक्रमात काफी या रागावर आधारित चित्रपट गीतांचा आनंद आपण घेतलात। श्रोतेहो, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं वैशाली जोशी यांचं, निर्मिती साहेब होतं वंदना सरपाते यांचं, आणि याबरोबरच राग एक रंग अनेक हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून। आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz। त्याचबरोबर FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळवा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात। त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्राधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी। आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता ऐका आपल्या मोबाईल फोनवर। त्यासाठी न्यूज ऑन एअर हे प्रसार भारतीचं ॲप गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ॲपल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण। श्रोते हो, सकाळचे 11:30 आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो डॉक्टर। आजच्या या फोन इन कार्यक्रमामध्ये वाढता लठ्ठपणा कारण परिणाम आणि उपाय याविषयी आयुर्वेद आहार आणि योगतज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत। सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं, निर्मिती सहाय्य आहे शिवकुमार स्वामी यांचं। तर ऐकूयात कार्यक्रम हॅलो डॉक्टर।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आहार आणि योग तज्ञ तथा आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांचे अष्टांग आयुर्वेद वेट लॉस सेंटर बस स्टँड जवळ परभणी. नमस्कार श्रोते हो. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. लठ्ठपणा दूर करा, आत्मविश्वास वाढवा. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आजची काळजी म्हणजे उद्याचं निरोगी जीवन. आजकालच्या धावपळीच्या जगात आरोग्य टिकविण्यासाठी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. आपली दिनचर्या कशी असावी, आहार व्यायाम यांचं शेड्यूल कसं असावं, याबद्दल आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील आहार आणि योग तज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी, अष्टांग आयुर्वेद वेट लॉस सेंटर बस स्टँड जवळ परभणी. उच्च रक्तदाब, थायरॉइड, पीसीओडी, वंध्यत्व या सर्व विकारांमध्ये गरज आहे ती वजन कमी करण्याची, योग्य त्या आहार मार्गदर्शनाची. यासाठी जरूर संपर्क करा डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांचे अष्टांग आयुर्वेद वेट लॉस क्लिनिक इथे. व्याधीनुसार आणि रुग्णानुसार आवश्यक त्या सर्व योगासनांचं मार्गदर्शन यासाठी नक्की संपर्क करा डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांचे अष्टांग आयुर्वेद वेट लॉस सेंटर बस स्टँड जवळ परभणी इथे. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 94-23-10-39-28 आणि 80-07-48-07-40. श्रोते हो, आजच्या वाढता लठ्ठपणा या विषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत आहार आणि योग तज्ञ तथा आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: तर मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आजचा हा जो लठ्ठपणा हा विषय जो आहे त्यासाठी आपल्याला फोन येतोय. सुरुवातीला आपण तो फोन कोणाचा आहे ते पाहूयात. हॅलो, नमस्कार, बोला, कोण बोलताय?
2: हॅलो.
0: हा बोला.
2: मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालनावरून विजय कुमार सनत कुमार खुळे बोलतो मॅडम.
0: बोला. तर तुमचा काय प्रश्न आहे तो विचारा.
2: माझा हा प्रश्न आहे की लठ्ठपणा कशामुळे येतो?

0: आणि जर आला तर त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे मॅडम?
1: लठ्ठपणा आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, लठ्ठपणा हा अतिरिक्त चरबीचा साठा असतो. म्हणजे ज्यावेळी आपण अवेळी खातो, असंतुलित आहार खातो, खूप गोड पदार्थ खातो, तळलेलं खातो, त्यावेळी काय होत असतं की आपल्या शरीरामध्ये चरबीचा साठा वाढत असतो अतिरिक्त, आणि त्यामुळं लठ्ठपणा येत असतो, म्हणजेच वजन वाढत असतं. तर आता कारणं म्हणजे हीच झाली की असंतुलित आहार असणं, जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाणं, किंवा शारीरिक हालचालीचा अभाव असणं. बऱ्याचदा काय होतं, आजकाल लोक मोबाईल वगैरे पाहत बसतात, टी व्ही पाहत बसतात, त्यामुळं काय होत आहे की जरा व्यायाम वगैरेचा थोडासा अभाव जाणवतो आहे. आणि त्याचप्रमाणे आजकाल काय झालं आहे की मानसिक ताणतणावसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बराच वाढलेला आहे, त्यामुळं मानसिक ताणतणाव हे सुद्धा एक खूप मोठं कारण आहे. अनुवंशिकता हे पण एक खूप मोठं कारण आहे. त्याचप्रमाणे काही व्याधी पण असतात जसं की थायरॉईड, पी सी ओडी वगैरे, त्यामुळं सुद्धा वजन वाढू शकतं. आणि त्याचप्रमाणे आजकाल काय होतंय की मोबाईल पाहत मुलं किंवा लोक खूप उशिरापर्यंत जागतात, 12-1 पर्यंत, त्यामुळं अपुरी झोप हे सुद्धा एक लठ्ठपणाचं खूप मोठं कारण आहे. आता उपाय म्हणजे हे जे कारण आहेत ती कारण दूर ठेवणं हाच उपाय. आता कारण काय आहेत की असंतुलित आहार, की खूप तळलेलं खाणं किंवा खूप गोड पदार्थ खाणं, तर ते टाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय की आपल्याला जाणवतं की आपण खूप पूर्वी काय करायचो की सकाळी 10 जेवण झालं की संध्याकाळी 6 वगैरे जेवण व्हायचं आपलं, म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर लगेच. पण आजकाल काय होतंय की उशिरा जेवण होतंय, रात्री 10-11 जेवायच्या वेळा झाल्यात, तर त्यामुळं ते जरा टाळलं पाहिजे. रात्रीचं जेवण लवकर केलं पाहिजे आणि थोडा का होईना पण थोडासा व्यायाम केला पाहिजे. व्यायाम म्हणजे अगदी तुम्ही एक अर्धा तास जरी चालले रेग्युलर तरी ते तुमच्यासाठी खूप पुरेसं आहे. त्यामुळे रेग्युलर चालणं किंवा जर तुम्हाला योगासनाचं काही जर तुम्हाला ज्ञान असेल तर ते योगासनं वगैरे रेग्युलर करणं हे सुद्धा आवश्यक आहे.
0: हो मॅडम, हा धन्यवाद मॅडम, माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले.
1: ओके, थँक्यू.
0: अतिशय चांगला कार्यक्रम मॅडम तुमचा.
1: थँक्यू, थँक्यू.
0: हो, धन्यवाद मॅडम.
2: तर मॅडम, लठ्ठपणा आणि ओबॅसिटी हे दोन्ही एकच आहेत का, काही फरक आहे यामध्ये?
1: आता फक्त वजन वाढणं हा लठ्ठपणा हा व्याधी नसू शकतो, कारण हेल्दी वजन वाढणं हे पण असतं. पण ज्यावेळी वाढलेलं वजन हे आपल्या आरोग्यावर त्याचं वाईट परिणाम करणं सुरू करतं त्यावेळी आपण त्याला लठ्ठपणा किंवा ओबेसिटी म्हणत असतो.
2: अच्छा.
1: तर त्यामुळं वजन वाढणं म्हणजे केवळ व्याधी नसू शकतो, पण ज्यावेळी तो आपल्या शरीराला अपाय सुरू करतो त्यावेळी आपण त्याला ओबेसिटी किंवा लठ्ठपणा म्हणतो.
2: अच्छा अच्छा. तर बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की खूप वजन वाढल्यानंतर बरेचसे व्याधी वेगळे जे आहेत, मधुमेह असेल, थायरॉईड असेल, तर त्याचं एक महत्वाचं कारण वजन आहे असं म्हणतात, तर ते कितपत योग्य?
1: हो, म्हणजे एक 99% प्रमेह हा ओव्हरवेटमुळं होत असतो. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब किंवा आजकाल स्त्रियांमध्ये जे पाळीचे विकार जाणवत आहेत वेगवेगळे होणारे, तर तिथे सुद्धा लठ्ठपणा कुठेतरी कारणीभूत असू शकतो. त्याचप्रमाणे जे काही सांध्याच्या समस्या वगैरे आजकाल होत आहेत तर ते ओव्हरलोडमुळं होत आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्या वजनाचा पूर्ण भार आपल्या सांध्यांवर पडतो आणि कुठेतरी मग संधिवातासारख्या सगळ्या समस्या सुरू होत असतात.
2: अच्छा. म्हणजे वजन कमी ठेवलं तर हाडांचे जे विकार आहेत
1: हो, ते आपण बऱ्यापैकी आपण टाळू शकतो.
2: अच्छा. तर मॅडम, असंही म्हटलं जातं की मानसिक ताण, आता कसं की धकाधकीचं आयुष्य आहे, सगळ्यांना खूप कामं असतात आणि सगळ्यांना सगळंच पूर्ण करायचं असतं, मग ह्याच्यामध्ये ताण त्यांना निश्चित येतोच, तर मग या ताणामुळे सुद्धा लठ्ठपणा वाढतो असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता काय, आजकाल जो मानसिक ताण वाढतोय तर त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो, त्याला आपण कॉर्टिसॉल म्हणतो. तर त्यामुळं सुद्धा लठ्ठपणा येऊ शकतो, त्यामुळं वजन वाढण्यासाठी हे कारण असू शकतं.
2: फोन येतोय, फोन घेऊयात.
3: हॅलो.
2: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम चालू आहे आणि कोण बोलताय बरं आपण?
3: मी सीमा भालेराव बोलते, संभाजीनगर.
2: अच्छा. तर काय प्रश्न आहे तुमचा विचारात?
3: माझा प्रश्न असा आहे की अचानक जो लठ्ठपणा वाढतो थायरॉईड नंतर किंवा मासिक पाळी गेल्यानंतर, तर त्याची काय कारणं आहेत किंवा त्याच्यावर काय आपल्याला उपचार वगैरे करता येतील? किंवा मग आपण जेव्हा असं एक टाइम जेवण करून बघतोय, डाएट करण्याचा प्रयत्न करतोय, तरी पण लठ्ठपणा वाढतो, तर असं होण्याची काय कारण आहे?
1: तुम्हाला थायरॉईड आहे का?
3: हो.
1: हा. तर फक्त थायरॉईड मध्ये काय होत असतं, थायरॉईड मध्ये किंवा मग

0: पाळी गेल्यानंतर काय होत असतं की आपल्या शरीरामधली जी चयापचय क्रिया आहे ना, तर ती थोडीशी मंदावते. म्हणजे आपण एरवी काय करत असतो की अन्न घेतो, मग त्या अन्नाचा ऊर्जेसाठी उपयोग होतो आणि ही ऊर्जा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण शारीरिक हालचालींसाठी वगैरे वापर करत असतो त्याचा. पण थायरॉईडमध्ये किंवा पाळी गेल्यानंतर काय होत असतं, हे जे अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्याची जी क्रिया असते ती क्रिया थोडीशी मंदावते. त्यामुळं काय होतं की अन्नाचा पुरेपूर वापर होत नाही. तर या स्टेजमध्ये आपल्याला काय करावं लागतं की थोडासा अन्नाचा इंटेकच कमी करावा लागतो. जरी तुमचा सध्या इंटेक जरी कमी असेल, तुमचा आहार जरी कमी असेल, तरी आपल्याला काय करावं लागतं, मुळात आपल्याला थायरॉईड आहे, आपण मेनोपॉझल एजमध्ये आहोत, तर आपल्याला मुळातच 40 नंतर थोडासा आपल्याला आहार कमी करावा लागतो. कारण जी रिक्वायरमेंट आपल्याला 20-25 मध्ये आहाराची असते ना, तर ती उतार वयात नसते, त्यामुळं आपल्याला थोडासा आहार कमी करावा लागतो. आणि दुसरं म्हणजे व्यायाम खूप आवश्यक आहे. कारण काय होतं, ज्या हालचाली शारीरिक हालचाली आपण तरुण वयामध्ये करत असतो त्या प्रमाणामध्ये आपल्या शारीरिक हालचाली नंतर होत नाहीत उतार वयामध्ये. त्यामुळं आपल्याला जाणीवपूर्वक थोडंसं चालण्यासाठी वेळ काढावा लागतो, योगासनासाठी वेळ काढावा लागतो.
1: डॉक्टर, आणखी एक फोन येतोय, फोन घेऊयात. हॅलो.
2: हॅलो,
1: नमस्कार, बोला, कोण बोलताय?
2: माझं नाव वेदांत पवार आहे.
1: बरं, कुठून बोलताय बरं आपण?
2: परभणी बोलायलो.
1: बरं, तर आजचा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय तर आपल्याला माहितच आहे, वाढता लठ्ठपणा. तर तुमचा काय प्रश्न आहे?
2: मला स्मिता मॅडमला एक प्रश्न विचारायचा होता की नॉनव्हेज खाल्ल्यानं वजन वाढते का?
0: हा, खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युअल जे नॉनव्हेज असतं ना, नॉनव्हेजमुळं वजन वाढत नाही, पण नॉनव्हेज बनवण्याची जी प्रोसेसिंग असते ना, की खूप तेल वापरणं, खूप मसाले वापरणं किंवा तळलेलं नॉनव्हेज खाणं, त्यामुळं वजन वाढू शकतं. पण नॉनव्हेज जर तुम्ही थोडंसं स्टीम करून खाल्लं किंवा बॉईल करून खाल्लं तर वजन वाढण्याची शक्यता कमी असते.
2: अच्छा.
0: हा, त्यामुळे नॉनव्हेज बनवताना तुम्ही कसं बनवताय त्यावर हे अवलंबून आहे की वजन वाढणार की नाही ते. ठीक
2: ठीक आहे.
1: हॅलो.
2: हॅलो डॉक्टर, कार्यक्रम.
1: हा, हॅलो डॉक्टर, कार्यक्रम चालू आहे, बोला, कोण?
2: गोपाल नाथकर बोलायलो, साडेगाव.
1: बर, तर काय प्रश्न आहे बरं तुमचा?
2: प्रश्न आपलं हे पोट कमी करण्यासाठी काय उपाय करावा लागेल?
0: हा, ज्यावेळी तुमचं पोट वाढतं ना, वाढलेलं पोट हेच आपल्याला दाखवतं की तो आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचा साठा आहे. ज्यावेळी आपली आपल्या शरीरामध्ये चरबी वाढते ना, तर ती ठराविक जागा असतात त्याच्या चरबी जमा होण्याच्या, तर पोट हे त्यापैकी एक आहे. तर ज्यावेळी तुमचं पोट वाढतं ना, तर त्यावेळी तुम्ही 2-3 गोष्टी ऑब्झर्व करायला हव्या, की तुमचं थोडी बैठक जास्त होतीये का, तुमच्या जेवणाच्या वेळा अवेळी जेवताय का, किंवा रात्रीचं जेवण तुम्ही उशिरा करताय का, गोड पदार्थ जास्त खाताय का, तेलकट पदार्थ जास्त खाताय का, ह्या गोष्टी थोड्याशा ऑब्झर्व करा. दुसरं म्हणजे आपलं पोट कमी होण्यासाठी चालणं हा सगळ्यात जास्त परिणाम करणारा व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे सिंपल, अगदी तुम्ही 40 मिनिटं रोज वॉकला गेले तरी सुद्धा तुमचं पोट कमी होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे संध्याकाळचं जेवण तुम्ही 6 करा. जेवढ्या संध्याकाळी तुम्ही लवकर जेवण कराल तेवढा पोटावर खूप परिणाम होत असतो. आणि याशिवाय काही योगासनं पण असतात, त्याचं मार्गदर्शनही आपल्याला घेता येतं.
2: बरोबर. पोट कमी करण्यासाठी मग गोड हे खाणं कमी करायचं का?
0: गोड आणि तेलकट पदार्थ कमी करा आणि थोडस चालण्याची किंवा मग शारीरिक थोडीशी हालचाल ठेवा रोज.
2: बरोबर,
0: ठीक, ओके,
2: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद. तर मॅडम, आता श्रोत्यांनी प्रश्न विचारला, त्यामध्ये ते म्हणाले की गोड खाल्ल्याने सुद्धा पोट सुटतं का? तर बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की खूप साखरेचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये,
0: बऱ्याचदा वाटतं की साखरेचा आणि चरबीचा काय संबंध, तर त्यांचं खूप जवळचा संबंध आहे. कारण काय होतं, ज्यावेळी आपण साखर खातो आणि ती जर साखर आपल्या शरीराकडून वापरल्या गेली नाही, तिचा जर उपयोग झाला नाही, तर त्याच साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होत असतं. त्यामुळं मग जास्त साखर खाल्ल्यामुळं सुद्धा वजन वाढू शकतं.
1: अच्छा. मॅडम, एक फोन येत. हॅलो.
2: हा मॅडम, आम्हाला लठ्ठपणाबद्दल एक प्रश्न विचारायचा होता.
1: आधी तुमचं नाव सांगा, कुठून बोलताय?
2: माझं नाव आहे वेदांत खडकेकर. आणि माझा प्रश्न असा होता की बरेचदा आपण असं ऐकतो की फळ खा म्हणजे ते चांगले असतात, पण जास्त फळे खाल्ल्याने पण लठ्ठपणा वाढतो असं काय असतं का?
0: खूप चांगला प्रश्न आहे, खूप उपयुक्त प्रश्न आहे. बऱ्याचदा काय होतं की पेशंट्स काय म्हणतात की आम्ही काहीही अन्न खाणार नाही आहे आणि आम्ही फक्त फळावर राहू, आणि फळावर राहिल्यानंतर वजन कमी होतं का? हा खूप रुटीनली विचारला जाणारा प्रश्न आहे. तर तुम्ही जेव्हा फळ खाता, ॲक्च्युली फळ हा

0: हा जो झाडाचा जो पार्ट आहे, तर तो झाड जे आपलं पूर्ण साखर जमा करून ठेवतं ते फळ ह्या पार्टमध्ये जमा करून ठेवत असतं. आणि आपण काय करतो की खूप साखरयुक्त पदार्थ आपण खातो. तर ॲक्च्युली काय होतं की फळांवर फक्त राहिल्यामुळं वजन अजिबात कमी होत नाही, कारण नैसर्गिक साखर जी असते ती फळांमध्ये असते. फळ जे असतं ते नैसर्गिक साखर जमा केलेला आपल्या झाडाचा अवयव असतो, त्यामुळं फक्त फळं खाल्ल्यामुळं वजन कमी होत नाही, कारण फळांद्वारे आपण साखरेचा पुरवठा आपल्या शरीराला करत असतो. आणि पुढे जर ही साखर वापरात आली नाही तर परत साखरेचं कन्वर्जन फॅट्समध्ये होत असतं, त्यामुळं फक्त फळं खाऊन वजन कमी करता येणार नाही. त्यासोबत तुम्हाला काही विशेष आहार घ्यावा लागेल, जेवणाच्या वेळा पाळाव्या लागतील, काही उपयुक्त हालचाली कराव्या लागतील, व्यायाम प्रकार पण करावे लागतील.
1: ओके ओके
0: ओके
1: धन्यवाद मॅडम.
0: ओके
2: तर मॅडम, आत्ता जे आपण सांगितलं की वजन कमी करण्यासाठी योगासनाचा सुद्धा खूप महत्वाचा रोल आहे, तर साधारण कुठली योगासनं जे आपण करू शकतो?
0: आता बऱ्याचदा काय होतं,
2: मॅडम परत एक फोन येतोय, फोन घेऊ आणि नंतर
0: हो
2: बोलूयात.
0: ठीक.
2: हॅलो हॅलो डॉक्टर, कार्यक्रम चालू आहे. नाव काय तुमचं आणि कुठून बोलत आहे सांगा.
3: मी वडकर बोलतो, परभणीवरून बोलतो.
2: बर, तुमचा काय प्रश्न आहे?
3: वेट लॉस कसं करायचं एवढं दुसरं?
0: फक्त तुम्हाला काय करायचं आहे की वजन आपलं का कशामुळे वाढलेलं आहे, की तुमचा चुकीचा आहार आहे, की तुम्हाला काही अनुवंशिकता आहे?
3: नॅचरली नाही, अनुवंशिकता आहे.
0: हां, तर अनुवंशिकता हा खूप मोठा पार्ट असतो लठ्ठपणामध्ये, त्यामुळे तुम्हाला काही तुमचं दिवसभरातलं शेड्यूल चेंज करावं लागतं, जेवणाच्या वेळा बदलाव्या लागतात, आणि तुम्हाला काही थोडंसं व्यायाम आणि योगाचं मार्गदर्शन थोडंसं घ्यावं लागेल.
3: मी बराच दररोज 5-10 किलोमीटर चालतो.
0: फक्त चालून उपयोग नसतो, तर काय की तुम्हाला काही बऱ्याचदा काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात की तुमचं काही कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे का, किंवा तुमच्या थायरॉइड मध्ये काही बदल झालेले आहेत का. हां, तर थायरॉइड हा खूप मोठं कारण आहे लठ्ठपणामध्ये. थायरॉइडची गोळी चुकवू नका. आणि हां, आणि थायरॉइडच्या लेवल्स नॉर्मल आहेत का हे तुम्ही रेग्युलर चेक करत राहा. हां, तर तुम्हाला फक्त काय करावं लागेल की दिवसभरात तुमचं शेड्यूल चेंज करावं लागेल, संध्याकाळचं जेवण थोडस लवकर करावं लागेल. हो, पण काय की तुम्हाला दोन्ही कारण आहेत. एक तर तुम्हाला अनुवंशिकता हे खूप मोठं कारण आहे, आणि थायरॉइड हे खूप मोठं कारण आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींनी जर वजन कमी होत नसेल तर तुम्हाला काही आयुर्वेदिक औषधं सुद्धा घेता येतात की जे तुमच्या थायरॉइडवर आणि लठ्ठपणांवर दोन्ही काम करू शकतात. तर तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेण्याचा मी सल्ला देऊ शकते तुम्हाला.
2: तर मॅडम, लठ्ठपणामध्ये योगासनाचा मोठा रोल आहे, तर नेमकी कुठली आसनं आपण करायला हवीत?
0: आता असं सांगणं बरोबर नाही आहे की ही योगासनं करावीत, कारण योगासनं शिकताना तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शनाखालीच ती करावी लागतात. त्यातही वेट लॉससाठी जी पोटावर झोपून करण्याची जी आसनं आहेत ती सगळी आपण आसनं करू शकतो.
2: अच्छा. हॅलो
4: हॅलो.
2: हा नमस्कार.
4: नमस्कार, परभणीहून बोलतोय मी, सुधाकर कुलकर्णी.
2: बर, बोला, काय प्रश्न आहे बरं तुमचा?
4: जनरली रिटायर झाल्यानंतर सहसा वजन वाढत नको तेव्हा, तर त्याच्यासाठी कारण काय आणि उपाय काय त्याच्यावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपलं वय वाढतं त्यावेळेस काय असतं की तरुण वयामध्ये जेव्हा आपल्याला ज्या कॅलरीजची आवश्यकता असते त्या कॅलरीजची आवश्यकता आपल्याला उतार वयामध्ये किंवा 60 नंतर तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची आवश्यकता नसते. तर काय असतं की जो आपला तरुण वयामध्ये आहार असतो, की आपण तरुण वयामध्ये 2 पोळ्या घेत असतो, 3 पोळ्या घेत असतो, तर तो आहार आपल्याला अर्धाच करावा लागतो 60 नंतर. तर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल की उतार वयामध्ये थोडीशी शारीरिक हालचाल नॅचरली आपली कमी होते. जी हालचाल आपली तरुण वयामध्ये असते ती हालचाल आपण 60 नंतर करत नाही. तर तुम्हाला जाणीवपूर्वक थोडंसं रेग्युलर वॉकला जाणे किंवा काही ठराविक योगासनं करणे हे खूप आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जेवणाच्या वेळा पाळाव्या लागतील, आणि जो आहार आपण तरुण वयात घेत असतो त्यापेक्षा थोडासा आहार आपल्याला कमी करावा लागेल. कारण काय होतं की चयापचयाची क्रिया थोडीशी मंदावते, आणि ज्या कॅलरीज आपल्याला आधी लागत असतात त्या कॅलरीजची आपल्याला आत्ता आवश्यकता नसते. त्यामुळे थोडंसं गोड कमी करणं, तेलकट कमी करणं आणि रेग्युलर वॉक ह्या जरी गोष्टी केल्या तरी तुम्ही ओव्हरवेट टाळू शकता.
4: अच्छा, थँक्यू मॅडम.
0: थँक्यू
2: मॅडम. परत एक फोन येतोय, फोन घेऊयात.
0: चाल.
2: हॅलो, नमस्कार, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठून बोलताय सांगा.
5: सेलून बोलतो मी, धामनगावकर बोलतोय, सुशील.

0: कारण माझा प्रश्न असा होता की आपण रात्रीच्या वेळी जेवणाच्या ऐवजी फळ घेतली तर काही परिणाम होईल का वजनावर? मी जरा हे विवेटे
1: तर याआधी पण हा प्रश्न झालेला आहे की नुसत्या फक्त फळांवर राहून आपण वजन कमी करू शकतो का? पण फक्त फळांवर राहून आपण अजिबात वजन कमी करू शकत नाही. त्यातल्या त्यात आयुर्वेदामध्ये संध्याकाळी 6 नंतर किंवा सूर्यास्तानंतर फळ खाणे आणि दुधाचे पदार्थ खाणे अगदी वर्ज्य मानलेलं आहे. त्यामुळं जर तुम्ही दिवसभर व्यवस्थित जर डाएट करत असाल आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर जर तुम्ही फळं खात असाल तर हे अगदीच चुकीचं आहे. कारण फळ हा झाडाचा अगदीच साखर साठवून ठेवणारा पार्ट असतो आणि तो जर आपण संध्याकाळी खात असू तर आपण रेडीमेड शुगरचा सप्लाय आपल्या बॉडीला करत असतो. त्यामुळं फ्रूट्सच्या ऐवजी तुम्ही जर थोडंसं प्रोटीन घेतलं किंवा आपले डाळीचे कुठले पदार्थ खाल्ले किंवा कडधान्य जर ऑइल फ्री करून खाल्लं तर ते तुम्हाला जास्त उपयोगी ठरेल.
0: धन्यवाद मॅडम.
1: थँक्यू.
2: तर मॅडम, प्रत्येक वयोगटानुसार आहार वेगवेगळा असतो का? आणि तो घेतला तरच म्हणजे व्यवस्थित आपलं आरोग्य राहू शकतं आणि वजन वाढणार नाही? तर साधारण आपल्याला काय सांगता येईल बरं याबद्दल?
1: आता आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की लहान मूल जे असतं त्याच्यामध्ये कफ प्रकृती असते, तरुण वयामध्ये पित्त प्रकृती असते आणि उतार वयामध्ये म्हातारपणामध्ये वात वाढलेला असतो. तर या दोषानुसार आपण जर आहार ठेवला तर आपलं आरोग्य खूप छान राहू शकतं. लहान मुलांमध्ये आपण थोडेसे गोड पदार्थ टाळले तर लहान मुलांचा कफ कंट्रोलमध्ये राहू शकतं. तरुण वयामध्ये सहसा काय असतं, काही जरी खाल्लं तरी पित्ताचं सामर्थ्य हे खूप चांगलं असतं, त्यामुळे काही जरी खाल्लं तरी आपण पचवू शकतो. त्यामुळे तरुण वयात तेवढी पथ्य पाळण्याची गरज नाही आहे. फक्त पित्त वाढू नये म्हणून थोडंसं तीक्ष्ण उष्ण तिखट वगैरे खाणं थोडंसं टाळलं पाहिजे. आणि विशेष आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे ती थोडीशी उतार वयामध्ये. उतार वयामध्ये काय होत असतं की आपला थोडासा वात वाढलेला असतो, त्यामुळं वात वाढवणारे पदार्थ आपण थोडेसे टाळलेले बरे आणि वात कमी करणारे पदार्थांचा समावेश आपल्या आहारात घेतलेला चांगला.
2: मॅडम, बऱ्याचदा असं होतं की ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांचा सीटचा भाग वाढायला लागतो आणि खूप काही केला तर कमी होत नाही कारण त्यांच्याकडे तितकासा वेळही नसतो. तर त्यासाठी साधारण त्यांना कमी वेळामध्ये काय बरं करता येईल?
1: यामध्ये योगासनाचा खूप मोठा रोल आहे. रोजच मी बघते की मी अगदी पेशंटचं मेजरमेंट वगैरे घेऊन ठेवलेलं असतं. अगदी 3 ते 4 महिन्यांमध्ये सीटचा भाग आपण अगदी प्रॉपर कमी करू शकतो. फक्त त्यासाठी थोडासा एक डेली तुम्ही अगदी 20 मिनिटं जरी रेग्युलर योगासनं केली तरी त्याचा खूप सुंदर परिणाम होऊ शकतो.
2: अच्छा मॅडम, एक फोन येतोय.
1: हो ठीक.
2: हॅलो.
3: हॅलो.
2: हा नमस्कार, कोण बोलताय?
3: मी अश्विनी पटाईत बोलतेय, पाथरीवरून.
2: बर, बोला मॅडम. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम चालू आहे, काय प्रश्न आहे बरं आपला?
3: माझा असा प्रश्न आहे की मी सध्या डाएट फॉलो करत होते लठ्ठपणामुळे, त्याचा इफेक्ट माझ्या केसांवरती होतोय, काय करायला पाहिजे?
1: हा, आता काय होतं की तुम्ही लठ्ठपणाचं जे डाएट फॉलो करताय ते अगदी योग्य गायडन्स खाली करताय का की तुम्ही स्वतःहून किंवा सर्च करून काही करताय?
3: नाही, गायडन्स खालीच करतोय.
1: बर, आता काय होतं बऱ्याचदा की लठ्ठपणामध्ये आपण बऱ्याचदा काय करतो की फॅट्स म्हणजे चरबीयुक्त पदार्थ टोटल बंद करतो आणि आपला केसांचा जो भाग असतो ना तो थोडासा फॅट्सशी रिलेटेड आहे, तुपाशी रिलेट आहे. तर त्यामुळं थोडासा तुपाचा इंटेक तुम्हाला थोडासा घ्यावाच लागेल. बऱ्याचदा काय होतं की आपण वजन कमी करण्याच्या म्हणजे फास्ट कमी व्हावं म्हणून बऱ्याचदा खूप जास्त स्ट्रिक्टली डाएट फॉलो करत असतो, तर त्यामध्ये थोडेसे तुम्हाला लिमिटेशन्स आणावे लागतील कारण आहाराचा कुठे ना कुठे संबंध केसांशी असतोच. दुसरं म्हणजे हेअरफॉल का होतोय त्याचं एक कारण तुम्ही शोधून काढा. बऱ्याचदा बाकीची काही कारणं असू शकतात की तुमच्या केसांमध्ये काही इन्फेक्शन असू शकतं, थायरॉइड असू शकतं, तर ते रूल आउट करा. आणि केसांच्या वाढीसाठी केसांच्या आरोग्यासाठी बऱ्याचदा काही सप्लिमेंट सुद्धा आवश्यक असतात, ती सप्लिमेंट घेतलेली चांगली.
3: अच्छा, ओके, थँक्यू मॅम.
1: ओके, थँक्यू.
3: थँक्यू.
2: तर मॅडम, बऱ्याचदा स्त्रियांना वंध्यत्वामध्ये लठ्ठपणा हा कारण ठरतो, त्याचप्रमाणे पुरुष वंध्यत्वाला सुद्धा लठ्ठपणा कारणीभूत ठरू शकतो का?
1: खूप चांगला प्रश्न आहे आणि आजची ती वाढती समस्या आहे पुरुष वंध्यत्व. पुरुषांमध्ये जेव्हा वजन वाढतं त्यावेळेस काय होत असतं की जी ठराविक हार्मोन्स लागतात की आपल्या शुक्राणू निर्मितीसाठी शुक्राणूंच्या योग्य काउंटसाठी जी हार्मोनची आवश्यकता असते तर ते टेस्टोस्टिरॉन जे हार्मोन असतं तर ते लठ्ठपणामध्ये कमी होत असतं. कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं त्याची लेवल वाढते, त्यामुळे टेस्टोस्टिरॉन

0: हार्मोनचे लेवल कमी होते आणि त्यामुळे योग्य शुक्राणू निर्मिती आणि त्यांचा काउंट सुद्धा कमी होऊन जातो आणि वंध्यत्वासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
1: अच्छा,
0: वजन कमी केल्यामुळं खूप यावर इफेक्ट होऊ शकतो आणि डायरेक्ट शुक्राणूंची संख्या शुक्राणूंचं आरोग्यदायी शुक्राणू निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: अच्छा, तर
0: फक्त याला जोडीला थोडीशी आयुर्वेदिक औषधं खूप उपयुक्त ठरतात, त्याचा आवर्जून उपयोग केलेला चांगला.
1: बर मॅडम, परत एक फोन येतोय. हॅलो.
2: हा, मी रत्नागिरीहून बोलतोय.
1: नाव सांगा तुमचं.
2: हा, दिलीप कुलकर्णी.
1: अच्छा बरं, काय प्रश्न आहे? बरं,
2: रत्नागिरी.
1: प्रश्न काय बरं आपला?
2: प्रश्न असा आहे की मी भरपूर वार करतो, साबुदाणा खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का?
0: फक्त साबुदाणा खाल्ल्यामुळेच वजन वाढेल असं नाही. जर तुम्ही भरपूर साबुदाणा खात असाल पण त्या प्रमाणामध्ये तुमची ज्या शारीरिक हालचाल असेल, रोज तुमचं चालणं असेल किंवा संध्याकाळचं जेवण जर लवकर असेल आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्ही काही करत नसाल किंवा तळलेलं खाणं वगैरे, तर केवळ साबुदाणा खाल्ल्यामुळं वजन वाढत नाही. पण साबुदाणा हा नक्कीच वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतो. पण त्या प्रमाणामध्ये जर तुमची शारीरिक हालचाल असेल, व्यायाम रोज असेल, तर वजन वाढणार नाही. पण शारीरिक हालचाल नसेल, रोजचं काही चालणं वगैरे नसेल, तर नक्की वजन वाढू शकतं.
2: अच्छा, ओके ओके, धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.
1: हॅलो.
3: हा हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
3: साबुदाणा हे केल्यानं शेंगदाण्याने वजन वाढतंय का?
1: नमस्कार मॅडम, आधी तुमचं नाव सांगा, कुठून बोलताय?
3: लीला देशपांडे.
1: कुठून बोलताय?
3: परभणी. परभणी.
1: अच्छा, आता प्रश्न विचारा तुमचा.
0: हा बोला.
3: शेंगदाण्याने वजन वाढते का?
0: हो, शेंगदाण्यामध्ये बऱ्यापैकी तेलाचा अंश जास्त असतो, त्यामुळे शेंगदाण्याने वजन बऱ्यापैकी वाढू शकतं. पण कधी कधी स्त्रिया काय करतात की काहीही खात नाहीत, फक्त शेंगदाणे खातात उपवासाला. तर दिवसभर तुम्ही जर उपाशी राहत असाल आणि केवळ 4 शेंगदाण्यावर जर तुम्ही उपवास करत असाल तर तुमचं वजन वाढणार नाही अजिबात. पण जर तुम्ही बाकीच्या पण गोष्टी खाताय उपवासाला आणि शेंगदाण्याचं पण प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे वजन नक्कीच वाढू शकतं.
3: बरं, अजून एक प्रश्न विचारू का?
0: हो विचारा.
3: कोलेस्ट्रॉल वाढतं का?
0: हो, कोलेस्ट्रॉल नक्की वाढू शकतं आणि तुमची, बिल्कुल कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. आणि तुम्हाला जर अनुवंशिकता असेल लठ्ठपणाची, ओव्हरवेटची, तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. थँक्यू.
1: तर मॅडम, आता काय होतं की लठ्ठपणा हा तर सहसा बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतोय आणि काय होतं की काही वेळेला त्यांच्या या सिच्युएशनमुळे तर डिप्रेशन मध्ये सुद्धा
0: बिलकुल जातात, बऱ्याचदा जातात, त्यातल्या त्यात स्त्रिया बऱ्याचदा जातात. कारण दिसणं हा खूप मोठा रोल असतो स्त्रियांच्या आयुष्यामध्ये, त्यामुळं दिसणं आणि दुसरं म्हणजे शारीरिक तक्रारी सुरू होतात बऱ्यापैकी, त्यामुळं मनावर खूप जास्त परिणाम होऊ शकतो. तर उपाय यावर एकच की ऍक्सेप्टन्स हवा की मी करतेय प्रयत्न आणि मला त्याचा रिझल्ट येणार. फक्त तुम्ही पॉझिटिव्हिटी दाखवा आणि योग्य मार्गदर्शनाखाली योग्य आयुर्वेदिक काही औषधे घेऊन, योग्य योग मार्गदर्शन घेऊन तुम्ही बिलकुल हे सगळं करू शकता. अगदी जेव्हा तुम्ही डिप्रेशन वगैरे असं फेस करत असतात अशा समस्या, त्यावर सुद्धा तुम्ही उपाय करू शकता.
4: हॅलो.
1: हा नमस्कार, कोण बोलताय?
4: हा नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगर मग गिरीश चौधरी बोलतोय.
1: बर बोला, काय प्रश्न आहे बरं आपला?
4: हा, मी लठ्ठपणाच्या संदर्भात आपला जो कार्यक्रम चालू आहे, हा त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की मी आहार आणि व्यायाम करतोय तरी पण माझं वजन कमी होत नाही ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे. तर त्याला आयुर्वेदिक औषधांची जोड घेतली तर काही होईल का, फरक पडेल का?
0: बिलकुल फरक पडत असतो. आता ज्यावेळी तुम्ही सगळं आहार सगळा फॉलो करताय, तुम्ही रोज व्यायाम करताय, तर कुठे अनुवंशिकता किंवा मग थायरॉइड सारखे विकार या केसमध्ये कारणीभूत ठरू शकतात. त्यावेळी तुम्ही जर आयुर्वेदिक औषधांचा जर उपयोग केला तर नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. कारण आयुर्वेदिक औषधं काय करतात, आता मुळात लठ्ठपणाचं कारणच तुमची चयापचय क्रिया बिघडलेली असणं हे आहे. आणि आयुर्वेदिक औषधं काय करतात की ही चयापचय क्रियेचं पूर्ण आरोग्य सुधारतात, तुमची पचन संस्था सुधारतात, तुमचं लिव्हर फंक्शन सुधारल्या जातं. त्यामुळं तुमच्या या सगळ्या जोडीला तुम्ही जर आयुर्वेदिक औषधं घेतली तर ती नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. फक्त तुम्ही रूल आउट करा की तुमचं लठ्ठपणाचं कारण काय आहे ते.
4: अच्छा, तर ते मला इकडे करता येईल का, संभाजीनगर मध्ये?
0: हो बिलकुल करू शकता, तुम्ही एखाद्या आयुर्वेद तज्ञाकडे जाऊन बिलकुल त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता.
4: अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद.
0: थँक्यू.
1: तर मॅडम, हे जसं म्हणतात की

0: आयुर्वेदिक औषधं घेतली जाऊ शकतात का,
1: हो
0: पण ती स्वतः घेणं आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने घेणं यात फरक आहे, तर
1: खूप
0: नेमकं
1: जास्त खूप
0: त्यांनी
1: जास्त.
0: काय करावं?
1: आजकाल वाढते जे सोशल मीडिया आहे त्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा योगासनं किंवा काही औषधं ही स्वतःहून घेतल्या जातात, पण काय असतं की प्रत्येक औषधाची कार्यकारिता ही वेगवेगळी असते.
0: बरोबर.
1: ठराविक संस्थेवर ठराविक डोसमध्ये त्याला काम करावं लागतं प्रत्येक औषधाला,
0: अगदी
1: आणि एकच औषध तुम्ही जर 6-6 महिने घेऊ लागले तर तुमच्या कुठेतरी लिव्हरवर तुमच्या तब्येतीवर परिणाम होणारच. त्यामुळे ही किती प्रमाणात घ्यावी, किती दिवस घ्यावी, त्याचा डोस काय असावा आणि ती दिवसाच्या कुठल्या वेळेस घ्यावी ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे, त्यामुळे ती मार्गदर्शनाखालीच घ्यावी.
0: लठ्ठपणा दूर करा, आत्मविश्वास वाढवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. आजची काळजी म्हणजे उद्याचं निरोगी जीवन. आजकालच्या धावपळीच्या जगात आरोग्य टिकविण्यासाठी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. आपली दिनचर्या कशी असावी, आहार व्यायाम यांचं शेड्यूल कसं असावं याबद्दल आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील आहार आणि योग तज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी, अष्टांग आयुर्वेद वेट लॉस सेंटर, बस स्टँड जवळ, परभणी. उच्च रक्तदाब, थायरॉइड, पीसीओडी, वंध्यत्व या सर्व विकारांमध्ये गरज आहे ती वजन कमी करण्याची, योग्य त्या आहार मार्गदर्शनाची. यासाठी जरूर संपर्क करा डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांचे अष्टांग आयुर्वेद वेट लॉस क्लिनिक इथे. व्याधीनुसार आणि रुग्णानुसार आवश्यक त्या सर्व योगासनांचं मार्गदर्शन यासाठी नक्की संपर्क करा डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांचे अष्टांग आयुर्वेद वेट लॉस सेंटर, बस स्टँड जवळ, परभणी इथे. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 94-23-10-39-28 आणि 80-07-48-07-40. तर मॅडम, आज आमच्या कार्यक्रमात येऊन आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती वाढत्या लठ्ठपणा यावर सांगितलेली आहे, आणि निश्चितच आज आमच्या श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरंही त्यांना मिळाली आहेत, निश्चित त्यांचं समाधान देखील झालं असेल. आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते आहार आणि योग तज्ज्ञ तथा आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांचे अष्टांग आयुर्वेद वेट लॉस क्लिनिक, बस स्टँड जवळ, परभणी.
2: हॅलो डॉक्टर, हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता वाढता लठ्ठपणा, कारण परिणाम आणि उपाय. यामध्ये सहभाग होता आयुर्वेद आहार आणि योग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांचा. त्यांच्यासोबत सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं, निर्मिती सहाय्य होतं शिवकुमार स्वामी यांचं. श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. त्याचबरोबर FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आकाशवाणी परभणी केंद्राच्या संदर्भातील आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला लिहून कळवा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्राधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र, परभणी. दुपारचे 12 वाजता आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, गणेशाच्या आगमनामुळे सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला जितकं महत्वाचं स्थान आहे तितकाच जिव्हाळ्याचा सोहळा म्हणजे गौरी उत्सव. लाडक्या बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गौराईचं, महालक्ष्मीचं आगमन होतं. आज गौरी आगमनाचा दिवस, ज्येष्ठ गौरीचे हे तीन दिवस एका मोठ्या उत्सवासारखे असतात. गौरीला आपल्याकडे माहेरवाशिण मानलं जातं. ती माहेरी येणार म्हणून गोडधोड, हार, पंचपक्वान्न यांनी तिचे लाड पुरवले जातात. मैत्रिणींनो, पहिलं पाऊल गौरी आवाहन, दुसरा दिवस महापूजा आणि नैवेद्य आणि तिसरा दिवस विसर्जन. तीन दिवस उत्साहाचं, आनंदाचं वातावरण सगळीकडे असतं. फुलांची आरास, रांगोळीची रंगसंगती, नैवेद्याचा सुगंध आणि भक्तिभावाने सजलेलं घर, त्यामुळे घरात लगबग आणि आप्त मंडळींसोबत हितगुज असं काहीसं वातावरण असतं. मैत्रिणींनो, आजच्या धकाधकीच्या आणि एकल कुटुंब पद्धतीच्या काळात गौरी गणपती सण नातेसंबंधांना घट्ट करण्याचं काम करतो. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत सगळे छान तयार होऊन सोहळ्यात सहभागी होतात. गौराईच्या रूपानं घरात येणारी ऊर्जा आणि आनंद प्रत्येक कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढा हुरूप देऊन जातो. एव्हाना मैत्रिणींची गौरी आगमनाची तयारी झाली असेलच. चला, या उत्साहात, आनंदमय वातावरणात घेऊया या गीताचा आनंद.

0: मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आरोग्य आपल्या आयुष्यातील अशी अमूल्य संपत्ती आहे जी जपली तर जीवन अधिक सुंदर, आनंदी आणि समृद्ध होतं. शरीराची काळजी घेताना मनाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं ठरतं. आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न मनात असतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपली खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत विषय घेऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आज असाच एक महत्वाचा विषय चर्चेला घेतला आहे. विषय आहे वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया डॉक्टर सीमा पागे यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या आपल्या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये विषय घेऊन आलोय वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आपण बरेचदा बघतो की वय जसं जसं वाढत असतं तसं आपल्या मानसिकतेवरही परिणाम होत असतो. कारण वाढत्या वयाबरोबरच शरीराप्रमाणेच आपल्या मनावरही परिणाम होतो. कधी कधी असुरक्षिततेची भावना, आजारपण, अचानक आलेला रिकामेपणा, एकटेपणा, नव्या पिढीबरोबर जुळवून घेता येईल की नाही ही भावना, अनेक प्रकारांच्या विचारांनी मन विचलित होत असतं. आणि कधी कधी मग डिप्रेशन सारख्या आजारांना सुद्धा सामोरं जाण्याची वेळ येते. या अनेक गोष्टी जबाबदार असतात. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय सीमा पागे यांना. या एक समुपदेशक आहेत. तेव्हा सीमा पागे, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: सीमाताई. बरेचदा 40-50 ओलांडली की आता आपलं वय झालं ही भावना माणसाच्या मनात तयार होते. कारण वाढत्या वयात मुलं मोठी झालेली असतात, ती सेटल असतात.

0: असतात, कुठेतरी एकटेपणा येतो, आता मी काय करू किंवा आता मी नवीन काय सुरुवात करू, असे अनेक प्रश्न मनात येतात. तर वाढत्या वयाकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे एक आव्हान म्हणून की आयुष्याचा एक समृद्ध टप्पा म्हणून?
1: खूप सुंदर प्रश्न आहे. आव्हान पण विचारलं आहे आणि सुंदर टप्पा पण विचारला आहे आणि त्याच्यामध्ये विविधता दाखवलेली आहे की 40व्या वर्षी माझं म्हणणं आहे वाढतं वय इट्स अ जस्ट नंबर. आपल्याला ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही इतकी सुंदर अवस्था आहे की जी तुम्हाला फील करावी लागेल आणि त्या फील करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडस शिरावं लागेल. 40व वय म्हणजे काय? सपोज मी जेव्हा 40व्या वर्षी आली तर मला वाटलं आता माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, माझी मुलं मोठी झाली, थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि आता मी माझं समृद्ध जीवन जगू शकते.
0: खरंच
1: असं आपण म्हणतो की आव्हान जर आपल्याला नसले, चॅलेंजेस जर नसले तर लाईफ म्हणजे कसं बिना मिठाचं राहील. तुम्ही विचार करा की तुम्हाला बीपी झालाय आणि तुम्हाला बिना मिठाचा अळणी जेवण दिलाय तर तुम्हाला कसं वाटेल. सेम विदाऊट चॅलेंजेस म्हणजे बिना आव्हानाच्या आयुष्य तसं नीरस होतं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आव्हानांना वेलकम करावं, त्यांचं आगमन करावं आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे तुमची आतली जी क्षमता असते, सामर्थ्य असतं, ते तेव्हाच तुम्ही परीक्षा घेऊ शकता.
0: खरंच
1: तर माझं असं प्रांजळ मत आहे की 40व्या वर्षीच्या नंतर माणसाचं आयुष्य सुरू होतं. आणि दुसरी गोष्ट अगदी महत्वाची की आता जे लाईफ स्पॅन आहे म्हणजे आयुष्याची मर्यादा आहे ती वाढली आहे. लक्षात घ्या की आपले आजी आजोबा 60ला आले की माझे आजी आजोबा गेले होते आणि मला खूप सांगण्यात आनंद होतो की माझी आई 93 वर्षाची आहे आणि आजही माझी आई काम करते, स्माईल आहे आणि फुल ऑफ लाईफ आहे. त्यामुळे मला 40 वर्ष वाटत नाही आहे की काही वय आहे.
0: तर सीमा, ते वाढत्या वयात मानसिक आव्हानं आणि समस्या काय असू शकतात?
1: हा, आव्हान म्हणजे कसं असतं, जसं मी बोलली की आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात, बरोबर, आपली मुलं मोठी होतात आणि एक आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण मुलांना वाढवतो की आता हळूहळू मुलांची, पेरेंट्सची म्हणजे आई वडिलांकडची गरजा कमी होतात. त्यामुळे आईला वडिलांना एक व्हॅक्युम क्रिएट होतं की मुलगा बाहेरच्या वर्ल्ड मध्ये गेला आहे. तर आई वडिलांना पहिली गोष्ट की जेव्हा मुलं आपल्याहून दूर जातात तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता बॅकसीट ड्रायव्हिंगची वेळ आलेली आहे. आपण छान ऑब्झर्व्हर म्हणजे आपण चांगल्या रीतीने त्यांना बघू शकतो का त्यांचं आयुष्य. आणि गंमत सांगते की मी आणि माझी आई आमच्यामध्ये पुष्कळशा गोष्टीमध्ये सिमिलॅरिटी होती. मला काही बनवायचं असेल की मी माझ्या आईला फोन करायची आणि विचारायची अगं तुझी याची कशी होती ग पाककृती, ज्याला आजकाल रेसिपी
0: म्हणतात.
1: पण आता जर माझी मुलगी आहे तर मला नाही वाटत की तिला काही गरज असते विचारायची, कारण की त्यांना ऑनलाईन बरीचशी त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझं माझ्या आईच्या बरोबर पुष्कळशी साम्यता होती पण माझी मुलीला आपली गरज कमी पडते कारण की ते डिजिटल युगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला आव्हान आहे की मुलं बाहेर गेलेली आहे, मुलं दूर गेलेली आहे, डिजिटली ती पुढे गेलेली आहे. आणि तसा विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं काम भरपूर कमी झालेलं आहे. त्यामुळे कसं झालेलं आहे की थोडस तर आव्हान आहे पण प्रश्न असा आहे की आपण त्याला कसं हँडल करावं.
0: म्हणूनच मला असं विचारावं असं वाटतं सीमाताई की मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी काय उपाय करायला हवेत?
1: मानसिक स्थैर्य किंवा मानसिक संतुलन हे खूप सोपं नाहीये. याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात राहील नेहमी, तो आहे ABC. ए म्हणजे ऍक्टिव्हिटी, बी म्हणजे बिहेवियर वर्तन आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. तर हा ABC म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट घडते, घडल्यानंतर आपण त्याला कसं बघतो आणि जसं बघतो तसं त्याचे परिणाम असतात.
0: बरोबर.
1: फॉर एक्झाम्पल, उदाहरणासहित की सपोज मी आता कारनी जाते कॉलेजला आणि एखादा 18 वर्षाचा मुलगा किंवा 20 वर्षाचा मुलगा खूप जोराने बाईकने मला क्रॉस करतो आणि अचानक मला हे लक्षात येतं की मी काही त्याला क्रॉस करायला गेली नाही पण मी अजाणतेपणे मी त्याच्या पुढे गेली आणि त्याला खूप जोराने राग येतो आणि तो गिअर खूप जोराने बदलतो आणि ऍक्सिलेटर दाबतो पुढे जातो.

0: माझ्याकडे पाहतो, स्माईल करतो की आता ही गोष्ट मी कशी घ्यायची हे मला ठरवायचं. ही झाली घटना.
1: अच्छा.
0: आणि मग वर्तन म्हणजे मी कसं घ्यायचं. मी म्हणेन अगं 18 वर्षाचं आहे, त्याचं वयच आहे, म्हणजे मग परिणाम काहीच नाही होणार. पण मी हा विचार करेन, बापरे काय मुलगा आहे, मला हे करून गेला, तर तो पूर्ण माझा दिवस त्याच गुंत्यामध्ये जाईल. तर तुमचं एबीसी जर तुम्ही बॅलेन्स केलं, आयुष्यामध्ये बॅलन्स होतो, पण इतकं सोपं नाही.
1: खरंच
0: प्रत्येक ह्याच्यात आपण एबीसी बॅलन्स करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे प्रयत्न करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता बोलता बोलता बोलल्या की बायकांना डिप्रेशन येतो. आजकाल पाहाल तुम्ही डिप्रेशन, एन्झायटी किंवा मी ओसीडी आहे, असे सगळे शब्द फार कॉमन झालेले आहे. एक लक्षात घ्या की सामान्य आणि असामान्य मध्ये एकदम थिन रेषा आहे. तर कसं होतं की आपण असं म्हणतो की अगं तू पागल झाली, आपण साधारण म्हणतो.

0: पाच गुंत्यामध्ये जाईल, तर तुमचं एबीसी जर तुम्ही बॅलन्स केलं तर आयुष्यामध्ये बॅलन्स होतो. पण इतकं सोपं नाही
1: खरंच,
0: प्रत्येक याच्यात आपण एबीसी बॅलन्स करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे प्रयत्न करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता बोलता बोलता बोलल्या की बायकांना डिप्रेशन येतो. आजकाल पाहाल तुम्ही डिप्रेशन, एन्झायटी किंवा मी ओसीडी आहे असे सगळे शब्द फार कॉमन झालेले आहे. एक लक्षात घ्या की सामान्य आणि असामान्य मध्ये एकदम थिन रेषा आहे. तर कसं होतं की आपण असं म्हणतो की अगं तू पागल झाली, आपण साधारण म्हणतो असं, पण आपल्याला लक्षात येत नाही की आपण समोरच्याला काय म्हटलेलं आहे. राग एक मर्यादित जो आहे तो चांगला आहे, पण जिथे तुम्ही रेषा ओलांडता तिथे तुम्ही असामान्यताकडे जाता. त्यामुळे ही जी शब्द आजकाल वापरली जातात ही सगळी असामान्यताकडे आहे. आपल्याला सामान्यताकडेच राहायचंय कारण की आपण सामान्य लोक आहोत.
1: मग यामध्ये वाढत्या वयाचा काही फरक पडतो का, म्हणजे या सगळ्या स्वभावांवर?
0: बिलकुल पडतो. फरक कसा पडतो की एक बाईचं उदाहरण सांगते की बाईचं सगळं चेंज होतो. केस पांढरे होऊ लागतात, थोड्या थोड्या सुरकुत्या पडू लागतात, त्याच्यानंतर डोळ्याखाली काळं होऊ लागतं, त्याच्यानंतर असं वाटू लागतं की नवऱ्याचा आपल्या मधला इंटरेस्ट कमी झालेला आहे हे पण लक्षात येत असतं. मुलांना फोन केलं की मुलं उचलत नाही, आई मग बोलतो वगैरे असं सांगितलं जातं. त्यामुळे कसं होतं की एक घरची महिला जी असते किंवा जी आई जी असते ती थोड्या फार प्रमाणात स्ट्रेस मधून जात असते आणि त्यावेळी तिचं मोनोपॉझल पण सुरू झालेलं असतं. त्यामुळे तिच्या शरीरात पण बदल होत असतात. अगदी सांगू तर असं होतं की काय कंट्रोल करू आणि काय सोडू, आणि काहीच कंट्रोल होत नाही. पण असं म्हणतात ना, वन ऍट ए टाइम, एक एक गोष्टवर कॉन्सन्ट्रेट केलं तर ती व्यवस्थित हाताळल्या जाते आणि आपलं जे मानसिक स्थैर्य असतं ते पण आपल्याला बनवून ठेवतं.
1: खरंच खूप छान. सीमाताई, वाढत्या वयामध्ये साधारण कोणकोणत्या वयांच्या टप्प्यांविषयी आपण बोलू शकतो? म्हणजे आताच आपण वाढत्या वयाबद्दल तर बोलतोय, पण कोणकोणत्या टप्प्यांबद्दल बोलू शकतो?
0: हा, मला खूप एक सांगावंसं वाटतं, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं ते म्हणजे कसं होतं की साधारणत जेव्हा आई वडील मुलांना वाढवतात तेव्हा तुम्हाला आश्चर्य होईल की मुलाची जी पर्सनॅलिटी आहे ती 0 to 5 years मध्ये डेव्हलप होते.
1: बरोबर.
0: म्हणजे प्रश्न असा आहे की त्या 0 to 5 वर्षापर्यंत तो पूर्ण डेव्हलप झालेला असतो त्याचा ब्रेन. आणि आपण कसं म्हणतो की अरे याला काय समजतो.
1: बरोबर.
0: आणि तिसरं वर्ष, तिसरं कधी नका विसरू वगैरे असं काही काही म्हणी आहे, पण तिसऱ्यामध्ये काय असतो तो जे काही बघतो त्याचं तो आकलन पण करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे त्या वयात मुलांना दुर्लक्षित केल्या जातं. का प्रश्न असा येतो की 3 to 5 वर्षात तर मुलाचं ब्रेन पूर्ण डेव्हलप झालंय, मी म्हणते पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे असे आमचे सायकोलॉजिस्टची स्टडी आहे. मग त्याच्यानंतर डेव्हलप नाही होत का? होतो. 15 to 18 वर्षापर्यंत पण त्यांचं मेंदूची डेव्हलपमेंट होते, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट होते. तोपर्यंत ते लोक थोडेसे अनिर्णायक राहतात, डिसिसिव्ह राहतात आपण असं म्हणू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की मुलांना मत देण्याचा अधिकार केव्हा आहे?
1: 18 वर्षी.
0: म्हणजे तोपर्यंत ते आपला निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक टप्प्यावर मुलांची पण आव्हाने वेगळी आहे आणि पेरेंट्सची पण आव्हाने वेगळी आहे. जशी जशी मुलं मोठी होतात, बाहेर जातात, 12वी नंतर मुलगा बाहेर शिकायला जातो, मग पीजी करतो, नोकरी करतो, लग्न करतो, 12वी झालं की मूल बाहेर जातं आणि तेव्हापासून आई वडिलांना हे सुरू होतं. म्हणजे मला अगदी कळकळून असं वाटतं की जर खरोखर आपल्याला मुलांना व्यवस्थित डेव्हलप करायचं असेल तर 0 to 5 years आईने ब्रेक घ्यावा. नाही तर घरी कोणीतरी मोठं असावं त्या मुलांना बघायला, आणि तुम्ही मग नंतर पहा की त्या मुलांमध्ये आणि दुसऱ्या मुलांमध्ये काय फरक आहे. तुम्हाला त्यांच्या म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये बराच फरक दिसेल, त्यांच्या इमोशन्समध्ये भावनामध्ये खूप फरक दिसेल, असे बरेचसे

0: तुम्हाला फरक दिसू शकतात.
1: खरंच म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं मानसिक संतुलन सांभाळणं म्हणा किंवा मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काही ना काही प्रयत्न करावेच लागतात. सीमाताई, आपण आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं गीत ऐकूया. तर आज आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: ते गाणं असं आहे की त्याच्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं. आजकल पाव जमी पर पडते नाही मेरे.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आरोग्य संवाद या मालिकेमध्ये वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पागे यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर सीमाताई, यानंतर मला असं विचारायचं आहे की वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आपलं मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबाचा आणि समाजाची काय भूमिका असू शकते?
1: कुटुंबाची भूमिका जर आपण म्हटलं तर ती प्राथमिक आहे, आणि समाजाची म्हटलं तर ती दुसऱ्या नंबरवर येणार आहे, म्हणजे सेकंडरी आहे. कुटुंबाची भूमिका याच्यावर अवलंबून असते की घरातली जी मेन धूर आहे म्हणजे आई, तिचा कसा काय रोल आहे, ती कसं सगळं सांभाळते, तिचं मानसिक संतुलन कसं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगते की कसं असतं की आपला समोरचा जो कपाळ आहे हा आहे आपला फ्रंटल लोब. हा आपल्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनालिटिकल अनालिसिस करू शकतो, आणि जो मागचा आपला ब्रेन आहे तो आपला भावनाशील आहे. आणि गंमत म्हणजे की जेव्हा आपला समोरचा मेंदू ऍक्टिव्ह होतो तेव्हा मागचा मेंदू मंद होतो, आणि मागचा मेंदू जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा समोरचा मंद होतो. म्हणजे समोर आणि मागच्या मेंदू मध्ये सीसॉ सारखी रिलेशनशिप आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण असं मुद्द्यासहित सांगतो तेव्हा भावना चुप बसतात, आणि भावनाच्या आवेशात एखादी गोष्ट केल्या जाते तेव्हा आपण मुद्द्यासहित सांगणारी गोष्टवाला जो ब्रेन असतो तो कमी होतो. आता असं होतं की जी घरची स्त्री आहे, घरामध्ये वातावरणाची तिने निर्मिती कशी केलेली आहे त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही पण त्याला होकार द्याल, ते म्हणजे आपला सुसंवाद.
0: बरोबर.
1: कधी पण आपल्या घरी जेव्हा आपण कोणाशी पण संवाद साधतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हो तो विसंवाद होणारच आहे. जसं साऊथ मध्ये म्हणतात की हर इडली में छेद होता है, आपण म्हणतो भांड्याला भांडा लागत तशी वाली गोष्ट आहे, पण तो पराकोटीला जाऊ देऊ नका. म्हणजे तिथल्या तिथे आपण संवाद संपवायला पाहिजे. संवाद कसा संपवायचा, तो

0: सुसंवाद होईल ते ठीक आहे, पण जर तो स्ट्रेच होतो आहे तर आपल्याला कधी ना कधी माघार घेता आली पाहिजे. त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. आता ही फ्लेक्सिबिलिटी काय असते, त्याला एक नवीन शब्द आहे, ब्रेन प्लॅस्टिसिटी. म्हणजे कसं असतं की आपला मेंदू तर आहे, पण तो प्लॅस्टिसिटी म्हणजे तो फ्लेक्सिबल आहे का? जर घरच्या बाईचा मेंदूची रचना प्लॅस्टिसिटीकडे असेल, म्हणजे प्लॅस्टिसिटी म्हणजे ती जर मोल्ड होत असेल तर ती घरामध्ये सगळ्यांशी कनेक्टेड राहील, आणि जर ती गडबड असेल तर कोणाचाच पाय कोणाच्याच जोड्यात राहत नाही. हे आपण पुष्कळदा पाहतो, पण आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली मानसिक जो तुमचा बॅलन्स आहे किंवा मानसिक स्थैर्य आहे त्याच्यावर खूप काम करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. मला खूप आश्चर्य होतो, आपण बीपी चेक करतो, थोडंसं आपल्याला चेस्ट पेन झालं की आपण जातो कार्डिओलॉजिस्टकडे आणि इको करतो, ईसीजी करतो, पण कधीतरी आपण हा विचार करतो का की माझं मेंदूचं स्थैर्य कसं राहील?
1: हो ना,
0: मेंदूचं स्थैर्य ठेवणं काही खूप कठीण नाही आहे, फक्त तेवढी मानसिकता आपल्याला पाहिजे.
1: खरंच आहे, आणि तीच तयार करायची तर त्यात कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे, हो ना.
0: समाज ऍक्च्युली कसं असतं की आपण ज्या कुटुंबातून बाहेर पडतो तर आपण समाजाशी कनेक्टेड होतो, म्हणजे समाजाशी आपला संबंध होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समाजाशी जर आपला संबंध आहे तर आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं आहे. मी खूप लोकांना हे सांगते की जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तुमचा वेळ जात नसेल, तर तुम्ही कुठे ना कुठे लोकांच्या याच्यामध्ये जा. खूप सारे मंडळी असतात जे लोक फ्री असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरेचदा मी असं ऑब्झर्व केलंय की आपल्याकडे खूप गार्डन्स आहेत आणि आपले गार्डन्स खूप छान आहेत, नागपुरातले वेल इक्विप्ड गार्डन्स आहे आणि तिकडे खूप सारे साठीच्या वरचे लोक बसतात, बरोबर. आणि तेव्हा आम्ही एक प्रोग्राम घेतला होता की हे लोक काय करतात इथे बसून, म्हणा आम्ही त्यांच्यासाठी एक प्रोग्राम केला की आपण त्यांच्याकडनं डान्स करू, गाणं म्हणू, काहीतरी गेम्स खेळू. तर लोकांनी मला अक्षरशः काही नाही, ते लोक काही नाही करत, नुसते बसून सुनांच्या चुगल्या करतात. मी म्हटलं नाही, असं काही नाही, प्रत्येकामध्ये टॅलेंट असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही नागपूरचे एक 40 गार्डन्स घेतले होते आणि 40 गार्डन मध्ये आम्ही घेतल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याशी म्हणजे संवाद साधला तेव्हा आम्हाला दिसलं लोक सुंदर गात होते, नाच करत होते, कोणी गाणं म्हणणार होतं, कोणी छान एखादं लिहिणार होतं, कोणी वाचून दाखवणार होतं. पण कसं होतं की जेव्हा आपण अशा लोकांमध्ये जातो, समाजात जातो, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. आणि जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळू लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यासारखा आनंदित आहे जगात कोणी नाही आहे. जेव्हा तुम्ही जग पाहाल तेव्हा आपल्याला आपली किंमत कळते, आणि जोपर्यंत आपण आपल्या घरी असतो तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही.
1: अगदी बरोबर आहे सीमाती. तसंच बघा ना, आता आधुनिक युगात बरेच असे गॅझेट्स असतात की वाढत्या वयाबरोबर त्या लवकर आपल्याला आत्मसात केल्या जात नाही, आणि मग एक तर दुसऱ्यांचा आधार घेणं असतं किंवा ती गोष्ट पूर्णपणे निग्लेक्ट करणं असतं, असं होतं बरेचदा. आणि केव्हा केव्हा अशी वेळ येते की मला हे आता काही जमणार नाही म्हणून मग त्यातनं मन काढलं जातं, कारण काही काही नवीन गोष्टी लवकर आपल्याला समजत नाही. त्याचे दुष्परिणाम पण असे होतात की कधी कधी यामध्ये फसगत पण होण्याची शक्यता असते आणि त्याचा सुद्धा मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो असं मला वाटतं. तर त्या गोष्टी कशा हाताळायच्या?
0: खूपच म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. ही म्हणजे कसं आपण म्हणतो नीड ऑफ द आर आहे, म्हणजे प्रत्येकाला याच्यामधून जावं लागतं. कारण की आज सगळ्यांजवळ गॅझेट्स आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता जसा मोबाईल आहे तर मोबाईल वरूनच आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि बरेचसे लोक म्हणतात आमच्या वेळाचे की नाही नाही मला येत नाही, मी करत नाही, मी मोबाईलला हात लावत नाही, मी हिरवं बटन आणि लाल बटन दोनच वापरते, आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप खूप असा अभिमान वाटतो. पण माझं हे म्हणणं आहे की 2 मुलगा मोबाईल चालवतो तर आपण निश्चितच मोबाईल वापरू शकतो. आता ती टेक्नॉलॉजी कशी आहे? ती टेक्नॉलॉजी सोपी आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी शिरावं लागेल आणि ती टेक्नॉलॉजी पाहावी लागेल. आता त्याच्यासाठी सोपा उपाय मी सांगते. आपल्या घरी जर आपली नातवंड असतील तर त्यांना खूप आवडतं शिकवायला आजी आजोबांना की मी माझ्या आजीला हे शिकवलं, मी माझ्या आजोबांना हे शिकवलं, आणि त्यांच्या

0: आईकडनं तुम्हाला शिकण्यात काही कमीपणा वाटत नाही, एखाद वेळ आपल्या मुलाशी किंवा मुलीशी शिकण्यामध्ये कमीपणा वाटेल, पण नातवंडा म्हणजे दुधावरची साय असते. त्यामुळे एक ते आहे. दुसरी गोष्ट की जर आपण जसं जग चाललं आहे त्यांच्या बरोबर नाही जाणार तर आपण मागे राहू, आणि आपण जर मागे राहू तर आपण काही दिवसांनी असं होईल की डिजिटल जर आपल्याला नाही आलं तर आपल्याजवळ डिग्री असूनही आपण निरक्षर राहू. पण आपल्याला असं वाटतं की नाही, मी शिकलेली आहे, मला हे आलंच पाहिजे. हा म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळात असं चालणार नाही आणि शिकणं काही कठीण नाही. ऑलरेडी मी म्हटलंय की शिकणं चॅलेंजिंग असतं. जेव्हा आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपलं काय म्हणतो आपण मोटिवेशन जे लेवल असतं ते तुमचं हाय होतं, आणि मोटिवेशन लेवल हाय होतं तर आपण अजून शिकायला आपल्याला असं वाटतं नाही नाही अजून प्रवृत्त होतो, आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण पण येऊ शकतं.
1: खरंच. आणखी मला असं विचारायचंय की वाढत्या वयात मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक जीवनशैली किती महत्वाची ठरू शकते, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूपच गरजेचं असतं हो ना. तर त्यासाठी काय करायला हवं मग?
0: सकारात्मक जीवनशैली, त्याला आजकाल खूप भर आहे पॉझिटिव्हिटीवर. तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता जीवनशैली कशी आहे, माझं हे म्हणणं आहे की आपल्या जुन्या काळात, मी तुम्हाला नेते आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सकाळी लवकर उठतो. ठीक आहे. तर जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तर आपण किती लवकर उठतो? जर मी वर्गात विचारलं, आमचं कॉलेज 7:30 असतं, मी मुलांना विचारलं की का तुला उठायला काय मोटिवेशन असतं, की तो म्हणतो मॅडम 7:30 कॉलेज आहे म्हणून उठतो.
1: अच्छा.
0: बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तुम्ही 5 उठू शकता, 6 उठू शकता. उठल्यानंतर एक लक्षात घेऊ की आपल्याला खूप शांत आणि चांगलं वाटायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो अल्फा वेव्स. अल्फा वेव्सचा अर्थ असा असतो की आपल्याला त्यावेळी काहीही करायचं नाही आहे. तर आपल्याला शांतपणे सकाळी उठायचं आहे, आपल्या अंगणात जायचं आहे किंवा बाहेर जाऊ शकता. आपल्याला संस्कृतीचा जे देणगी आहे किंवा देण आहे की आपण सूर्याला नमस्कार करतो. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेवढ्या सकाळी लाल झालेला सूर्योदयाचा सूर्य तुमच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या ब्रेनसाठी उत्तम आहे. आणि तुम्ही ते बघत असताना आणि त्याचे सूर्याचे दर्शन घेत असताना त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे एखादा गवत असेल किंवा काही नसेल तर माती असेल, वाळू असेल, त्याच्यावर जरी तुम्ही चालता तरी तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील होतो. जर असा तुम्ही वेळ तुमचा वाटून घेतला 10-10 मिनिटं, त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचं जे काही करत असाल, एक्सरसाइज करत असाल, 45 मिनिटं तुम्ही नका घेऊ चहा, आणि फक्त आणि फक्त स्वतः बरोबर राहा, आणि मग तुम्ही पहा की तुमची दिवसाची सुरुवात किती सुंदर होते.
1: खरंच.
0: आपला विचारच बदलतो, कारण की आपण एक वेगळा अनुभव सकाळी घेतलेला असतो. त्यांना एक सिग्निफिकन्स आहे. प्रश्न असा आहे की आपण नुसतं पॉझिटिव्हिटी म्हणतो पण आपल्याला त्याची सुरुवात करायला पाहिजे. जेव्हा आपण अल्फा मोड मध्ये राहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता, तुम्हाला जशी हवी असेल सुरुवात करा. आणि जेव्हा तुमचा दिवस मावळतो, आता मला जायचंय बेडवर, मला झोपायला जायचंय, त्याच्या 1 तास आधी पण तुम्ही स्वतःच्या बरोबर राहा. आणि मग तुम्ही पहा, जे आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन वगैरे जे काही म्हणत असतो, तुम्ही विचार करून पहा की आता मला आज हे करायचंय, उद्या हे करायचंय, माझं हे काम राहून गेलं, आणि बघा तुमचं 8 दिवसात काम नाही झालं तर निश्चित तुमचे काम होते.
1: खरंच. खूप छान. तर सीमा पागे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आरोग्य संवाद या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर सीमा पागे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. विषय होता वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर हा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी आणि रुग्णांच्या हानीच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृती करण्याच्या योजना या दिवशी तयार करण्यात येतात. मैत्रिणींनो, रुग्णांना उत्तम सेवा देणं, रुग्णांच्या कल्याणाला प्राधान्य देणं या दृष्टीने महत्वपूर्ण पावलं उचलली जातात. होणारे आजार, वेळेवर निदान आणि उपचार याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन या दिवसाचं महत्व अधोरेखित केलं जातं. मैत्रिणींनो, दिनविशेष याविषयीच असतात, त्या दिवसाचं महत्व ओळखून त्याविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. आता गणेशाचं आगमन झाल्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्यातून अनेक महत्वपूर्ण विषय हाताळले जातात. मैत्रिणींनो, सण उत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि आनंदाचे क्षण नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीसोबत समाजाला काहीतरी चांगलं देण्याची संधीही देतात. ह्या आपल्या विविध उपक्रमातून आपल्याला नक्कीच समजलं असेल. तेव्हा परंपरेचा सुगंध जपत आधुनिक विचारांची ज्योत पेटवूया. स्त्री सन्मानाचा स्वीकार, अंधश्रद्धेला विरोध, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक एकतेचा संकल्प अशा सकारात्मक विचारांनी यावेळचा गणेशोत्सव साजरा करूया आणि ऐकूया कार्यक्रमात हे सुंदरसं गीत.

मैत्रिणींनो, सध्या आल्हाददायक वातावरण आहे. छान हिरवीगार झाडी, रंगीबिरंगी फुलं पाहताना मनाला आनंद होतो. हाच आनंद प्रसन्नता मिळवण्यासाठी आपल्या घरात सुद्धा एक छोटी बाग आपण तयार करतो, त्याची काळजी घेतो आणि जेव्हा त्या झाडांना फुलं फळं लागतात ना, तो आनंद शब्दात सांगू शकत नाही. मातीशी नातं जोडताना मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. अंगणातील हिरवाई, पानावरचे दवबिंदू आणि आपल्या हाताने लावलेल्या रोपट्यांची वाढ, हीच तर परसबागेची खरी श्रीमंती म्हणावी ना. अनेक मैत्रिणी घरातील एका कोपऱ्यात छान झाडी लावतात, अंगणात बाग तयार करतात. अशा निसर्गप्रेमी मैत्रिणींशी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. चला तर ही इच्छाही पूर्ण करूया. निसर्गप्रेमी मैत्रीण जयश्री राठोड यांच्याशी स्वाती तुपकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. विषय आहे माझी परसबाग.

0: आरोग्यदायी परसबाग. मैत्रिणींनो, आज याविषयी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जयश्री राठोड. परस म्हणजे अंगण आणि या अंगणात फुलवलेली भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग. आपल्या बागेत झाडं, फुलझाडं, फळझाडं, कधी शोची झाडं असतात, कधी आयुर्वेदिक वनस्पती असतात आणि या सगळ्या प्रकारच्या झाडांचा आपल्या परसबागेत आपण समावेश करायलाच हवा. आणि आज ही परसबाग जयश्री त्यांनी खूप छान अशी फुलवलेली आहे, ती त्यांच्या गच्चीमध्ये, आणि त्यातून त्यांनी आरोग्य संपन्न असा त्यांचा परिवार तयार केलेला आहे. आणि याविषयीच आपल्याला माहिती देण्याकरता त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांनी आपल्या घरची परसबाग फुलवण्यासाठी काय काय केलं आणि आपणही त्याविषयी काही करू शकतो याचं मार्गदर्शन ते आपल्याला आज करणार आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि यातून आपण सुद्धा आपली परसबाग तशीच फुलवू शकणार आहेत. तर सुरू करूया. जयश्रीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार. नमस्कार.
0: तर जयश्रीताई, हे सांगा की तुमची परसबाग खूप छान अशी आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, तर तिथे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत?
1: हा, आम्ही मनीष नगरमध्ये राहतो, एअरपोर्ट पासून फक्त 5 मिनिटं अंतर.
0: हा.
1: आणि तिथे जमिनीवर नाही आहे, जमिनीपासून 50 फुटावर आहे, स्लॅपवर आहे आमच्या टेरेस गार्डनिंग.
0: अच्छा.
1: आणि फक्त 1150 स्क्वेअर फूट जागा आहे, त्यामध्ये जिना आला, लिफ्टची जागा पण आली. त्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं कसं लावता येईल हाच आमचा हेतू होता. आणि हे परसबाग करताना आम्ही आमच्या कुटुंबातल्या सगळेजण सहभागी होतो. माझे मिस्टर, 2 मुली आहेत, 1 11वीला आहे, 1 12वीला आहे, त्यांचा पण खूप सहभाग चांगला असतो. तसं ते 6वी 7वीपासूनच आमच्या सोबत काम करतात परसबागेत. तसं जवळपास 10 वर्षापासून झालं आम्ही ती बाग फुलवत असतो. तिथं आता जवळपास 130 प्रकारचे झाडं आहेत, त्यात फळभाज्या आल्या, फुलांचे आले, शोचे आले, फळांचे आले, वेलवर्गीय आले, रूटवर्गीय आले, असे सर्व प्रकारचे आमचे कमीत कमी वर्षभरात 10 महिने जेवढं पुरेल आम्हाला भाजीपाला, हा सगळं भाजीपाला आम्ही तिथेच घेतो.
0: अरे वा, पण एवढ्या कमी जागेत हे कसं काय शक्य झालं?
1: आम्ही त्या जागेचं तसं नियोजन केलं.
0: अच्छा.
1: फक्त झाडच आहेत असं नाही, 4 लोकांना एकाच वेळेस फिरता येईल असे वॉकिंग ट्रॅक बनवलेले आहेत, आणि तिथं 4 लोकांना एकाच वेळेस योगा करता येईल हे पण बनवलेलं आहे. आणि त्याच जागेमध्ये आम्ही वांगे, टमाटर, फुलगोबी, पत्तागोबी, मिरची ह्या सगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत. आलू आहे, हळद आहे, 3 प्रकारची हळद आहे आमच्याकडे, काळी हळद, पिवळी हळद, पांढरी हळद. तिथे ज्वारी आहे, ज्वारीचा हुरडा बनवतो आम्ही.
0: अरे वा.
1: आणि हंगामी पिकं पण घेतो आम्ही. आता खरीप हंगाम आहे, खरीप हंगाम जे जे पिकं येतात ते पूर्ण लावतो आम्ही. आणि रब्बी हंगामात जे येतात, गहू, हरभरा, मका, टाळकी ज्वारी, बडी ज्वारी म्हणतात इकडे, या सर्व प्रकारची आम्ही पिकं घेतो. आणि उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यावर येणारे, गर्मी सहन करणारे, म्हणजे मेथी आहे, पालक आहे, चवळीची भाजी आहे, हा सर्व प्रकार आम्ही तिथे वर्षभरात जवळपास 3 वेळेस पीक घेतो.
0: खूप छान.
1: आणि आम्हाला मार्केटमधून काही विकत आणायची गरज नाही 10 महिने कमीत कमी. आणि उन्हाळ्याचे जे 2 महिने उरलेले आहेत त्यामध्ये मिक्स डाळी खातो आम्ही, म्हणून आमच्या हेल्थचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्व प्रकार ते जैविक करतो आम्ही.
0: अच्छा.
1: तिथं पेस्टिसाइड बिलकुल नाही. तिथल्या जो वेस्टेज निघतो, पालापाचोळा आहे, काळी कचरा आहे त्याचा, त्याचा आम्ही तिथेच खत बनवतो, मटका खत म्हणून. आणि वर्षात एकदा आम्ही पाणी प्यायसाठी उन्हाळ्यात मटका घेतोच, तर उन्हाळा संपल्यानंतर ते मटका खतासाठी वर उपयोगी आणतो आम्ही. आणि तो तेच खत आम्ही झाडांना वापरतो. तिथे सर्व प्रकारचा भाजीपाला आहे.
0: खूप छान.
1: आणि फळं पण आहे तिथं, चिकू आहे, सीताफळ आहे, पपई आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, निंबू आहे. जवळपास आम्ही 5 वर्षापासून झालं निंबू खातो तिथले, आणि निंबू इतके लागतात की आम्हाला घरी लोणचं होते, खायला होते, आम्ही आजूबाजूच्या लोकांना पण देत होते.
0: खूप छान. जयश्रीताई, तुम्ही इतकं छान सांगितलं की असं डोळ्यासमोर तर अशी मोठी शेती आली माझ्या. पण तुम्ही फक्त 1100

0: स्क्वेअर फूट मध्ये इतकं छान परसबाग तुमची फुलवलेली आहे, पण तुम्हाला ही आवड कशी काय निर्माण झाली, तुम्ही कधीपासून करायला लागला ही गोष्ट?
1: हा ते हे आवड तर आम्हाला जवळपास अगोदरपासूनच आहे. यापूर्वी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पल्लेझरीला राहायचं, ज्योती तालुक्यामध्ये आदिवासी दुर्गम भाग आहे. तिथे आम्ही जमिनीवर करायचं, घराच्या अवतीभोवती जी जागा आहे तिथे जमिनीवर करायचं. पण आता तिथून इथं आम्ही आलो, यानंतर आता इथे जमीन नाही, तसंही आम्ही भूमिहीन आहोत. त्याच्यामुळे आता इथे त्यातल्या त्यात दररोज वेगवेगळ्या आजाराचे जे प्रकार पाहायला मिळत आहेत, आपण टीव्ही बातमीत ऐकतो, न्यूज मध्ये ऐकतो, किंवा हेल्थचे इतके प्रॉब्लेम आहेत, दररोज गच्च भरून चालले दवाखाने.
0: हो ना,
1: म्हणजे इतके हेल्थचे प्रॉब्लेम असताना हे सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात, आजूबाजूच्या वातावरणामुळं जे हेल्थचं जे प्रॉब्लेम आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण काय करायला पाहिजे हेल्थसाठी. मग दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा, उपदेश देण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही वर गच्चीवर आमच्या त्याचं नियोजन करायचं ठरवलं सगळ्यांनी, दोन मुली आणि आमचे मिस्टर. सगळ्यात जास्त आमच्या मिस्टरचा वाटा आहे त्यात, आम्ही त्यांना खूप म्हणजे सहकार्य करतोच. तर तिथे आम्ही भाजीपाला लावायचं ठरवलं, वांगे, टमाटर, गोबी, जे आपल्याला आवश्यक आहेत, चोळीच्या शेंगा, चोळीची भाजी, हे सगळं प्रकार आम्ही लावायला सुरुवात केलं. मग त्याचसोबत तिथे पेस्टिसाइड मारायचं नाही आणि किंवा खत वापरायचं नाही हे ठरवलं, आणि जैविक करायचं ठरवलं. तेव्हा मग आम्ही कीटनाशक म्हणून निंबोळी अर्क मिळतो मार्केटमध्ये, ते टाकायचं ठरवलं. आणि जुन्या काळामध्ये शेतीत वाडी लावायची मिरचीची वगैरे, मिरची किंवा टमाटर, वांगे थोडेसे लावायचे, अजूनही लावतात गावामध्ये. तर त्या वाडीच्या भोवती झेंडूचे फुलं लावतात, झेंडूचे फुलं कीटकांना आकर्षण करतात, पिकांपर्यंत जाऊ देत नाहीत.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळं आम्ही खूप सारे झेंडूचे फुलं लावायचं, म्हणून आमच्या पिकावर कीट यायचं नाही, कीट नियंत्रण व्हायचं आणि ते हेल्दी पीक राहायचं. हेल्दी पीक आहे म्हणजे त्यांना कीट येणं शक्यच नाही. आणि आजही तुम्ही पाहिलं, त्या दिवशी आले होते आमच्याकडे आकाशवाणीची टीम, तर प्रत्येक प्लांट, जवळपास आमच्याकडे 130 व्हरायटी आहे, 800 वर प्लांट आहेत तेवढ्या जागेत, तर प्रत्येक प्लांट हेल्दी आहे. झाड हेल्दी कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करतो, आणि तिथून भाजीपाला जी मिळतो तो आम्हाला हेल्दीच मिळेल.
0: अगदी खूप छान. बघा ना, तुम्ही सांगितलं की तुमचे मिस्टर मुली पण तुम्हाला सहकार्य करतात, की तुम्ही सगळ्या एकमेकांना सहकार्य करता, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमचं कुटुंब रंगलाय परसबागेमध्ये. खूप छान जयश्री.
1: एवढंच नाही, आमच्या दोन मुली ज्या कॉलेजमध्ये आहेत, ज्या शाळेत आहेत, तिथे अगदी अभ्यासात टॉपर आहेत. दोघींना पण ट्युशन नाही, पण बिना ट्युशन 88% मार्क आहेत 10वी मध्ये, 100 पैकी 99 आहेत. छोट्या मुलींना 100 पैकी 100 आहेत, त्या शाळेमध्ये टॉपर आहेत. आणि आमच्यासोबत जेव्हा परसबागेत ते राहतात, ते सर्व त्यांना अनुभव आला, त्यातून त्यांनी वसंत बहार नावाची पुस्तक लिहिली परसबागेवर, आणि त्याचं प्रकाशन पण झालेलं आहे. आणि एवढंच नाही, त्या पुस्तक लिहून थांबले असं नाही, त्यांनी स्टेट लेवलवर त्याचं सादरीकरण पण केलं.
0: अच्छा.
1: आणि अग्रोविजन होते तिथं, जवळपास त्यांनी 4 वर्षापासून स्पीकर म्हणून पण जातात आमच्या मुली, आणि ह्या परसबागेवरच तिथं प्रेझेंटेशन करतात.
0: खूप छान जयश्रीताई. म्हणजे तुम्ही बघा, जसं एखाद्या बाळाला आपण वाढवतो तसंच तुम्ही झाडांना वाढवलं, आणि तुमच्या मुलींना पण तेवढंच छान पद्धतीने तुम्ही तयार केलेलं आहे आज. बरं, आता थोडंसं आपण परसबागेकडे वळूया, की सीझनप्रमाणे जर भाज्या फळभाज्या असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने घेता मग?
1: आता खरीप पिकामध्ये जे आहे, आता पावसाळ्यामध्ये पालक जास्त येत नाही, त्याला पाणी खूप कमी पाहिजे, म्हणून आता पालक आम्ही थोडं घेतो.
0: अच्छा,
1: बिलकुल थोडं. पण आता टमाटर आहे, वांगे आहे, मिरची आहे, गोबी आहे, पत्तागोबी आणि फुलगोबी, 3 प्रकारची मिरची आहे आमच्याकडे. शिमला मिरची आहे, आणि भजे करायची जी ढबोळी मिरची म्हणतो ते पण आहे. मका आहे, काकडी आहे आमच्याकडे, कारली आहे, दोडकी आहे, दुधी आहे, भोपळा आहे, आता आलू आहे आता लावलेले आमच्याकडे, गाजर आहेत लावलेले, फळं पण भरपूर आहेत. आणि एवढंच नाही तर वनौषधी पण आमच्याकडे आहेत, शतावरी आहे, गुंज आहे, कोरपड आहे, गुळवेल आहे, हे पण आहे आमच्याकडे.
0: भरपूर प्रकारच्या वनस्पती आहेत तुमच्याकडे. आणि बघा, आपण जसं घरामध्ये प्रत्येक वस्तूचं नियोजन करतो की ही वस्तू तिथेच ठेवायची, तर तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये असं करता का की हे झाड कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे पण नियोजन असेल काहीतरी त्याचं?
1: हा, तसं नियोजन केलंय, पण काही झाडांना सूर्यप्रकाश कमी लागतो, काही झाडांना जास्त लागतो, त्याप्रमाणे आम्ही झाडांचं नियोजन केलेलं आहे. खूप ज्याला सूर्यप्रकाश लागते ते जास्त उन्हाकडल्या साईडला आहेत, म्हणजे त्याला सकाळी सकाळचं कोवळं ऊन सफिशियंट आहे, ते झाडाचं पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही घरात

0: पण तसं नियोजन करतो. आमच्याकडे अल्युमिनियमचे भांडे बिलकुल मिळणार नाहीत, ना बनवण्यासाठी, ना खाण्यासाठी, ना साठवणुकीसाठी. अल्युमिनियम प्रकार आमच्या घरात नाहीच. फ्रीज मध्ये कधीच पाणी ठेवत नाही आम्ही. उन्हाळ्यामध्ये मडक्यामधलं पाणी पितो आणि बाकीचे जे दिवस आहेत ते रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवतो आणि दिवसभर ते पाणी पितो. रेग्युलर मीठ आम्ही घेत नाहीत. आयोडीनसाठी वर्षातून दोन वेळेस, फक्त दोन महिने घेतो आम्ही आयोडीनचं मीठ, नाहीतर सेंद्रिय नमक घेतो आम्ही.
1: अच्छा,
0: असे म्हणजे घरात पण आम्ही त्याचे वेगवेगळे हे केलेले आहेत, नियोजन केलेलं आहे.
1: म्हणजे तुमचं घर, तुमचं कुटुंब म्हणजे एक आरोग्यपूर्ण असं कुटुंब आहे ज्यातून सगळ्यांनी असं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. तर असं तुमचं कुटुंब आहे, खरंच खूप छान. जयश्रीताई, तुम्ही म्हणता पेस्टिसाइड वापरत नाही किंवा खतं पण तुम्ही वापरत नाही, मग तुम्ही फवारणी कशी करता? तुम्ही घरगुती फवारणी कशी काय तयार करता हे पण सांगू शकता?
0: हा, आम्ही फवारणी शक्यतोवर करत नाही.
1: हा,
0: जेव्हा झाडाचं जेव्हा लावतो आम्ही तेव्हा त्याला एकतर बीज प्रक्रिया करतो.
1: हा,
0: जेव्हा छोटे झाड असतात तेव्हा आम्ही निंबोळीचा अर्क फवारतो.
1: अच्छा,
0: त्याही अगोदर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही माती खालीवरी करतो त्यात गांडूळ खत, शेण खत आणि आमचं जे तयार केलेलं पालापाचोळ्याचं खत आहे ते सर्व मिक्स करून टाकतो. त्यामुळे झाड हेल्दी होतं, त्याच्यावर कीड शक्यतोवर येत नाही. जर चुकून येण्याचा प्रकार दिसला असता ते निंबोळी अर्क फवारतो.
1: अच्छा,
0: तिथं औषधीचा प्रकारच नाही.
1: अच्छा, आणि जे घरी आपल्या निघतं, कधी भाज्यांचं देठं निघतात, फळांचे सालं निघतात, त्याचा पण उपयोग करतात?
0: हो, आम्ही ते मटका खत जे म्हणतो ना, त्यामध्ये आम्ही ते सगळं वेस्टेज टाकतो आणि जवळपास त्याचे एक प्रकार आहे करण्याचा. तर तसं केल्यानंतर जवळपास ते 45 ते 50 दिवसाच्या आत ते एकदम व्यवस्थित खत तयार होतं आणि तेच टाकतो आम्ही झाड.
1: अच्छा, आणि जयश्री, ते आणखी एक विचारायचं म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की गच्चीवर परसबाग कशी काय तयार करायची, कारण की पाणी मुरू शकतं स्लॅबमध्ये किंवा मग पाणी खाली झिरपू शकतं, तर अशा वेळी मग काय सांगाल तुम्ही?
0: हा, तो प्रकार आहेच. शक्यतोवर आम्ही काय करतो, दरवर्षी जेव्हा पावसाळा येतो त्या अगोदर म्हणजे मेच्या शेवटी लाल कलरचं एक कलर मिळतो, त्यामध्ये आम्ही फिक्सिट टाकतो. बाकी सगळ्या कुंड्या थोडंफार इकडे तिकडे हलवून एक वेळेस पेंट करून घेतो.
1: अच्छा,
0: आणि हे परसबाग तयार करण्याच्या अगदी पूर्वी आम्ही ते पूर्ण वॉटरप्रूफिंग करून घेतलेलं आहे.
1: अच्छा,
0: तर आता दरवर्षी थोडं थोडं ते लाल कलरमध्ये वॉटरप्रूफिंग टाकतो आणि पेंटिंग करून घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंड्या ज्या असतात त्या कुंड्यातलं पाणी झाडाला आवश्यक आहे तेवढंच राहील आणि बाकीचं निघून जाईल असं पण करतो आम्ही. कुंड्यांना खालून छिद्र पाडलेले आहेत आणि ते आवश्यक आहे झाडांच्या मुळींसाठी, ऑक्सिजनसाठी. आणि त्या कुंड्यांमध्ये विटांचे तुकडे टाकतो आम्ही बुडाला. एक छोटासा थर तुकडे टाकल्यानंतर मग माती भरतो, मग झाडाची लागवड करतो. म्हणजे आवश्यक जेवढं पाणी आहे तेवढं झाडाजवळ मातीत राहील आणि बाकी सगळं निघून जाईल. आणि स्लॅबवर आमच्या दोन ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था केलेली आहे.
1: अच्छा,
0: अनावश्यक पाणी पूर्ण निघून जातं, त्याच्यामुळे पाणी थांबून राहण्याचा प्रकारच होत नाही.
1: म्हणजे
0: असं नियोजन करावं लागेल.
1: खरंय, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इच्छा तिथे मार्ग. जर आपल्याला इच्छा असेलच करायची तर आपण काही ना काही मार्ग शोधतोच, नाहीतर असंच म्हणतात प्रत्येक जण नाही बाबा गच्चीत नाही लावू शकत झाडं कारण पाणी खाली जातं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं,
0: गच्चीवरच केलं पाहिजे असंही नाही. काही लोकांकडे गच्ची पण कमी असते, कोणाच्या घरी बाल्कनी असते. बाल्कनीत आपण 2-4 झाडं लावू शकतो, 2-3 वांग्याची झाडं लावू शकतो, टमाटरचे लावू शकतो, वेलवर्गीय लावू शकतो. बाल्कनीत पण लावू शकतो आपण,
1: कुठेही लावू शकतो,
0: कुठेही लावता येईल.
1: फक्त
0: इच्छा पाहिजे.
1: इच्छा पाहिजे.
0: आणि त्यातल्या त्यात मला महिलांना हे सांगायचं आहे की घरात जर महिला सक्रिय राहिली ना, कुटुंब अगदी हेल्दी आणि सक्रिय राहते.
1: खूप छान, कारण की जर आपल्या बागेमध्ये फळं असतील, भाज्या असतील, तर लगेच आपण जाऊन तोडू शकतो आणि ताजी ताजी भाजी आपण खाऊ शकतो. खरंच त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
0: आणि त्यातल्या त्यात आम्ही परसबागेत जेव्हा फिरतो,
1: हा,
0: तेव्हा माझे मिस्टर आणि आम्ही फिरताना एक गाणं तयार झालं आमचं.
1: अरे वा,
0: ते एक गाणं मी म्हणून दाखवते.
1: हा,
0: त्याचे एक कडवं म्हणून दाखवते.

0: वा वा, खूप छान असं आरोग्य गीत आपण याला म्हणू शकतो. खूप छान जयश्रीताई, खूप छान गाणं लिहिलं तुम्ही. आणि खरंच तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहता आणि ऑर्गॅनिक भाज्या खाता, ऑर्गॅनिक फळं खाता, ते सुद्धा घरचं सगळं, त्याच्यामुळे खरंच आरोग्य चांगलं राहतं. आणि यातून आपल्या मैत्रिणी नक्कीच प्रेरणा घेतील, त्या सुद्धा आपल्या बागेमध्ये आपली परसबाग तयार करतील. जागा नसेल तरी सुद्धा थोड्याशा जागेत का होईना त्या आपण लावू शकतात. बरं जयश्रीताई, तुम्ही इतकं छान तुमची परसबाग तयार केली, पण आणखी तिला वाढवण्याचा तुमचा काही विचार आहे का?
1: हा, आमचा विचार आहे तसा, आमच्या परसबागेचं टॅगलाईनच आहे, परसबाग ज्यांच्या घरी आरोग्य ते वास करी. आता आम्ही तर सुरुवात केलीच आहे, छोट्या का प्रमाणात होईना ते आमचं विश्व आहे. कारण वर गेल्यानंतर आम्हाला निसर्गाशी संवाद साधता येतो. आता शहरामध्ये चांदण्या दिसणं मुश्किल आहे लाईटिंगमध्ये, पण आम्ही रात्री जेव्हा परसबागेत जातो वर, तेव्हा अगदी चांदण्या पाहायला मिळतात. आम्ही कोजागिरी वरच तयार करतो, कोजागिरीच नाही, कधी एखाद्या वेळेस आम्हाला वाटलं की वर भाजीपाला जेवण करायचं, स्वयंपाक करायचा, वरच झोपायचं, वरच जेवण करतो, वरच झोपतो, अगदी परसबागेत खूप आनंद घेतो. ह्या धक्काधकीच्या काळामध्ये एकदम म्हणजे रिलॅक्स राहण्याचं जे आमचं ठिकाण आहे परसबाग आहे. तसं आमच्या भगिनी करू शकतात जर त्यांनी मनावर घेतले ना, तर सगळ्यांना करता येऊ शकते. थोडासा प्रयत्न करायची आवश्यकता आणि थोडासा वेळ द्यायची, सुरुवातीला वेळ द्यावा लागेल, नंतर काही खूप त्याला फक्त मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे आणि अपेक्षा पण आहे की काही लोकांनी हे करायला पाहिजे, काही लोकांना पाहण्याची इच्छा असेल तर अवश्य आहे, स्वागत आहे आमच्या परसबागेत, त्यांचं पाहू पण शकतात. आणि यानंतर आमची ही पण अपेक्षा आहे की वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांच्या सोबतीनं काय करता येईल, झाडं लावणे म्हणा, परसबाग वाढवणे आहे शाळा शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये, गावांमध्ये परसबाग वाढवल्यानंतर हेल्थ कसं चांगलं राहील मुलांचं, महिलांचं, एकंदरीत कुटुंबाचं, याबद्दल पण आम्ही नियोजन करत आहोत आणि पण ते करण्याची पण इच्छा आहे. तर एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी जर सहकार्याने ते केलं तर व्यवस्थित होऊ शकतो.
0: खूप छान जयश्रीताई, म्हणजे तुमची ही संकल्पना जी आहे तुम्ही तुमच्या घरापर्यंत मर्यादित न ठेवता ती तुम्ही समाजामध्ये सुद्धा नेलीत आणि इतरांसाठी सुद्धा त्यांनी त्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. तर मैत्रिणीनो नक्कीच तुम्ही सुद्धा करून बघा. आणि जयश्रीताईंनी जी परसबाग त्यांच्या घरात फुलवलेली आहे ती बघायला सुद्धा आपण नक्की जायचंय बरं का. चला तर जयश्रीताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या परसबागेविषयी खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद
0: जयश्रीताई. तुम्ही तर खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहताच आणि आरोग्यदायी असं जीवन जगता, तर तुम्हाला संगीताची पण आवड असेलच, कारण संगीत म्हणजे पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तर कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे सांगा.
1: मला मराठी गाणं म्हणजे हृदयी वसंत फुलताना हे गाणं आवडतं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सण उत्सवांचा आनंद घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपली इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

अगं बाई, अरेच्च्या या चित्रपटातील हे गीत गायलं होतं शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी. शब्द होते शाहीर साबळे यांचे आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

गीता बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बाई पण भारी देवा या चित्रपटातून सावनी रवींद्र यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत अदिती द्रविड आणि संगीतबद्ध केलं आहे साई आणि पियुष यांनी.

0: श्रोते हो, या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यातून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
2: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
1: या यशात उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्या असून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
2: मैं आज युवाओं से भी आवाहन करूंगा, जो यंग टैलेंट्स भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आए, जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े. मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं, आप देश में R&D को लीड करें. इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी.
1: डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली विजेची मोठी

0: गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे असंही मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती.
1: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबादमधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांत रचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष, बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.5% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यात

0: आयातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयांवरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलं आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयानं अनुसूची एच, H1 आणि X अंतर्गत समाविष्ट असलेल्या औषधांची नियामक चौकट बळकट करण्यासाठी ड्रग्ज रूल्स अर्थात औषध नियम 1945 सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांची खरेदी करता येणार नाही. प्रस्तावित सुधारणांमधून या औषधांची अनधिकृत उपलब्धता आणि विक्रीशी संबंधित त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असून अतिरिक्त नियामक उपाय म्हणून वैद्यकीय दुकानांमध्ये CCTV देखरेख अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रस्तावित सुधारणेबाबत संबंधित घटक आणि नागरिकांकडून येत्या 30 दिवसांमध्ये हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलं असून त्यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबत कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हिंदी पखवाड्यानिमित्त देशभरात कालपासून हिंदी भाषेच्या प्रोत्साहनार्थ विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारण भवनात तसंच केंद्रीय विक्रय एकांशातर्फे काल हिंदी दिवस आणि हिंदी पखवाडा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे प्रसारित करीत आहोत पुणे जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. वरदविनायक गणेशाचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पुण्यातल्या वैभवशाली गणेशोत्सवात अनुक्रमे कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या 5 मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व गणेशांचं ढोल ताशांच्या गजरात आणि सनईच्या सुरात आगमन झालं. पुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहरात 7,500 अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याबरोबरच मेट्रो सेवेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक शहरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 11 या नियमित वेळेत मेट्रो सेवा सुरू होती. सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय तसंच संशोधन केंद्र आणि सिम्बायोसिस वैद्यकीय महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माहेर वाशिण मातृत्व सेवेची नवी संकल्पना या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ लवळे इथं करण्यात आला. गर्भवती मातांसाठी तयार करण्यात आलेल्या माहेर वाशिण या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं. मातेला सुरक्षित सन्मानपूर्वक आणि आपुलकीची प्रसूती सेवा मिळणं आवश्यक असल्याचं सांगताना त्यांनी वैद्यकीय उपचारांसोबतच मानसिक आधार सन्मान आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 127वा पदवी प्रदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहून सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करावीत, ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचा

0: चा हा महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन वर्मा यांनी यावेळी केलं. विकसित भारत 2047 निर्मितीत युवा पिढीची भूमिका निर्णायक असून त्यासाठी विद्यापीठांनी परवडणारं आणि उत्कृष्ट शिक्षण हे प्रमुख सूत्र ठेवावं. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, मात्र त्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि कृतीची जोड द्यावी. विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांशी बांधील राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ज्ञान केवळ प्रयोगशाळेत किंवा कागदावर मर्यादित न राहता ते शेतात, गावात, उद्योगात आणि रुग्णालयात पोहोचून समाजाच्या समस्या सोडवणारं असावं असं विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी सांगितलं. या पदवी प्रदान सोहळ्यात 6 सुवर्णपदकं, 1,07,357 पदवी प्रमाणपत्र, 446 PhD, 2 एमफिल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू या एकांकिकेनं 61 पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं, तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा आणि गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून 100 विद्यार्थ्यांची नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे ESA या संस्थांना भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नासा भेटीसाठी 25, ESA साठी 25 तर इस्रो भेटीसाठी 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेनं गेल्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्रो भेटीचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमासाठी 23,662 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुण्याची सायकलपटू नेहा भावसार हिनं श्रीनगर ते लेह लडाख असा 840 किलोमीटरचा साहसी सायकल प्रवास पूर्ण केला. या प्रवासात तिनं 9,000 मीटरपेक्षा अधिक उंचीची चढाई सायकलवरून पार केली. भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हा प्रवास केल्याचं नेहा हिनं सांगितलं. कमी ऑक्सिजन आणि प्रतिकूल हवामानातही सैनिक देशासाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मोहीम असल्याचं ती म्हणाली. तर श्रोते हो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि निवेदन होतं वेदांगी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: पुणे जिल्हा वार्तापत्र आताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 328.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 22 सेकंद झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पद्मजा बर्वे यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 10 सेकंद झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, कोकणात नमन खेळे हा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार असून साधारणतः रायगड रत्नागिरी जिल्ह्यात हा प्रकार अतिशय आवडीने खेळला जातो. यामध्ये गणपतीच्या नाचाच्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. ढोलकी, झांजा, पेटी आणि हातातली दोन्ही बाजूला घुंगरं लावलेली काठीची किंवा पितळेची झांज याच्यासह नमन सादर होतं. नमन इतकं लोकप्रिय झालं आहे की हल्ली मुंबईमध्ये वेगवेगळ्या रंगमंदिरातून त्याचे व्यावसायिक कार्यक्रम व्हायला लागलेले आहेत. रत्नागिरी चिपळूण भागात रत्नाकर महांकाळ आणि त्याच्या साथीदारांची नमनं अतिशय प्रसिद्ध आहेत. नमनामध्ये सुरुवातीला शंकर पार्वतीचा धावा आणि त्यानंतर गणपतीची पदं सादर होतात. त्याला चक्क चित्रपटातील चाली लावल्या जातात. त्यामुळे नमन खेळे अतिशय लोकमान्य झाले आहेत. नमन दिवाळीनंतर पुढे सुरू होतं. त्यात गणपतीच्या लीळा दाखवल्या जातात. गणपतीच्या लीलानंतर गवळणी सादर होतात. त्यामध्ये मथुरीच्या बाजाराला जाणाऱ्या आणि त्यांची वाट अडवणाऱ्या कृष्ण आणि पेंद्या तसंच त्यांच्या सवंगड्याच्या लीला दाखवल्या जातात. नमनाप्रमाणे जाखणी नृत्य श्रावणात सुरू होतं आणि दिवाळीपर्यंत चालतं. यामध्ये गणपती, रिद्धी, सिद्धी, सरस्वती यांच्यासोबत शंखासुराचं सोंग नाचवलं जातं. जाखणी हा प्रामुख्याने नृत्य प्रकार असून शिमग्यामध्ये घरोघर जी सोंग त्यामध्ये शंखासुराचं सोंग हम

0: खास असतं, त्याची घरोघर पूजा केली जाते, सोंगांना ओवाळलं जातं. नमन खेळाची परंपरा ही 500 वर्षापूर्वीची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका गुहागर येथील तोडवली गावात याची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. 20 वर्षापूर्वी नमन खेळाने मुंबईमध्ये पाय रोवले. नमन खेळातील स्त्री पात्र ही पुरुष मंडळी सादर करतात. गण, गवळण, पार्ट, वगनाट्य अशा पद्धतीने नमन खेळ सादर केले जातात. कृष्ण, हिरण्यकशिपू, राम, लक्ष्मण, रावण अशी सोंगल लाकडी मुखवटे लावून सादर केली जातात. नमनाची सुरुवात 10-12 जण झगे घालून करतात. मृदंग वादकाच्या मदतीनं कोळीण आणि शंकासुराची थेरं सादर होतात. नमन खेळ देवाचे म्हणून समजले जातात, त्यामुळे प्रेक्षक वर्गातील अनेक जण शंकासुराच्या पायावर पडतात. त्यानंतर गण, गवळण हा कार्यक्रम सादर होत असतो. गावच्या ठिकाणी हा खेळ रात्रभर चालतो, मात्र मुंबईसारख्या ठिकाणी हा खेळ 3 तासातच संपवला जातो. कोकणात TV सारखी साधनं पोहोचलेली असली तरी या कलेची आवड तीळ मात्रही कमी झालेली नाही. नमन खेळे यामध्ये गणपतीची पदं अशी असतात. गण 1. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचा उत्सव मांडी येला, नरनारी त्या होऊनी गोळा, गणपती आणती पूजनाला, केशर कस्तुरी सर्व अंगाला, मोदक त्याच्या हाती शोभला, घागऱ्या वाजती पायाला, नाचत येती समारंभाला, रंग देवुनी तारी भक्ताला, ऐसा गण अमी नमिला, त्याच्या मागुनी माता गौरीला, जन आणती पूजनाला, 3 दिवस उत्सव मांडीला, सर्व जनाला आनंद झाला, हरी विठ्ठल अड्डरवाला, गाणे रचिले गौरी नाचाला, नमन करुन गणेश गौरीला, आनंद नाचू आपल्या मिळाला. गण 2. आधी नमन त्या गणरायाला, विघ्नहर त्या शिवतनयाला, पडतो सारे तुझी या पाया, रंग तू देई आम्हा नाचाया, गजानना तू आमच्या कार्या, विघ्न न आणी तू प्रभुराया, प्रसाद देऊनी करी कृपेची छाया, हेची मागणे तुझी या पाया.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी. आज ऐकूया रेशीम अळी संगोपनाविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पावसाळ्यातील वातावरण रेशीम अळी संगोपनासाठी आव्हानात्मक असतं. या काळात तापमान, आर्द्रता आणि हवामानात वारंवार बदल होत असतात, त्यामुळे रेशीम अळ्यांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानामध्ये अळ्यांची वाढ, पानं खाण्याची क्षमता आणि कोष उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी रेशीम उत्पादकांनी संगोपनगृहाची स्वच्छता, योग्य तापमान, आर्द्रता आणि दर्जेदार तुतीचा पाला याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बॅचचं नियोजन केल्यास उत्पादित कोषाचा दर्जा राखणं शक्य होतं. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे ग्रासेरी, फ्लॅचेरी, मस्कार्डिन आणि पेब्रिन यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रेशीम अळी संगोपनगृह हवेशीर, स्वच्छ आणि कोरडं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पावसाचं पाणी संगोपनगृहात येणार नाही, तसंच संगोपनगृहाच्या छतातून पावसाच्या पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घ्यावी. संगोपनगृहात योग्य तापमानासोबत आर्द्रता नियंत्रित राखणं, पुरेसं वायुविजन करणं आणि स्वच्छता ठेवणं हे रोगप्रतिबंध आणि दर्जेदार कोष उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक आहे. संगोपनगृहात रेशीम अळीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शिफारशीनुसार बेड निर्जंतुकांचा वापर करावा. मात्र कोणतंही रसायन किंवा निर्जंतुकीकरणाचे द्रव्य वापरण्यापूर्वी संबंधित रेशीम विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार योग्य मात्रा आणि पद्धत वापरणं आवश्यक आहे. पावसाळ्यात रेशीम कीटक संगोपनगृहात होणारा रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संगोपनगृहातील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी संगोपनगृह रॅक, जाळ्या, चंद्रिका, उपकरणं आणि वापरातील साहित्य यांचं योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करावं. संगोपनगृहातील रोगट किंवा मृत अळ्या

0: त्वरित वेगळ्या करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. अळ्यांची विष्ठा, शिल्लक पाला आणि कचरा वेळोवेळी काढून टाकावा. संगोपन गृहात ओलसरपणा आणि दुर्गंधी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात तुतीच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पाला तोडल्यानंतर त्यावरील अतिरिक्त पाणी झटकून किंवा कोरड्या कापडावर पसरून वाळवावा. त्यानंतर पाला अळ्यांना खाद्य म्हणून द्यावा. चिखल लागलेला, पावसाने भिजलेला पिवळसर किंवा रोगट तुतीपाला अळ्यांना खायला देऊ नये. अळ्यांच्या वयानुसार कोवळा आणि ताजा तुतीपाला द्यावा. शिल्लक किंवा खराब झालेला तुतीपाला संगोपन गृहात ठेवू नये. संगोपन गृहात योग्य वायुविजन ठेवावं. पावसाचं पाणी संगोपन गृहात येणार नाही याची व्यवस्था करावी. स्वच्छ आणि कोरडा तुतीपाला वापरावा. रोगट अळ्यांची त्वरित विल्हेवाट लावावी. संगोपन साहित्याचं नियमित निर्जंतुकीकरण करावं. संगोपन गृहात रेशीम अळ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानुसार बॅचचं नियोजन करावं. मुंग्या, उंदीर, माशा आणि इतर कीटकांपासून अळ्यांचं संरक्षण करावं. कोश बांधण्याच्या अवस्थेत योग्य माउंटेज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी.
1: श्रोते, आताच आपण रेशीम अळी संगोपन याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्रिता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित ग्राम बीजोत्पादन काळाची गरज याविषयी डॉक्टर महेंद्र गवई यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये निशिगंध फुला पिकाची लागवड याविषयी माहिती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
2: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
3: आम्ही चर्चा करतो.
4: आम्ही गप्पाही मारतो.
2: आम्ही मजा मस्तीही करतो.
3: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
2: आपुलकी आधार
3: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग पहिला.
1: नमस्कार. जसं आपल्या सर्वांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं, पण त्याच्यात तीन तीव्रता असतात ज्याची लोकांना माहिती नाही आहे, आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे वेड लागणं असंच लोकांना वाटतं, जो चुकीचा समज आहे. आपल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरती मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे. आणि पागलपण, वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा

0: विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता, औदासिन्य असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो, कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं तर त्याच्यावर ताण आलेला आहे, जो उपयोगी ताण आहे जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर. म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो, कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो आणि त्यामुळे ताणाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे 2 प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल, तर तो उपयोगी तणाव आहे. पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोते, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात आरोग्यम धनसंपदा, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. परिसर.
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
3: श्रोते हो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो. पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, 2-3 ड्रेस म्हणजे चंगळच असायची. पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदलली आहे, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात. मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे. जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही. जादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी. तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झाली आहे. कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाही आहे. पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. आज त्याची जागा

कृत्रिम धाग्यांनी घेतलीये. सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही. प्लास्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये. सुरुवातीच्या टप्प्यात

0: पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील. पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल. बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोत्या, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याचा भाग पहिला ऐकलात. उद्या ऐकाल या मालेचा भाग दुसरा. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. न्यूज ऑन AIR या ॲपसही आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंद काशीकर यांचं बासरीवादन ऐकलं. राग होता भीमपलास, त्यांना तबला साथ होती स्वप्नील भिसे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर. ही आहे आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी या घरात.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्स आहेत 558 kHz. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 79व्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होतोय. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यंदा वर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारक परिसरात राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री

0: प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांतर्फे मुक्तीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिरं प्रभात फेऱ्या कार्यशाळा याचा समावेश होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलंय. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. मुंबई दौराही त्यांनी रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, पण तो देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलंय. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून जर सरकार कोणताही निर्णय घेणार असेल तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही पाऊस कमी झाल्यामुळे पिकं धोक्यात आहेत. चाऱ्याची समस्या गंभीर आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या 66,000 कोटीच्या पॅकेजपैकी फक्त 13,000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. दुष्काळ जाहीर करून निधी द्यायचा नाही ही मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना आता भीम ॲपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसेल, तर मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या मागचा क्यू आर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉपअप करता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है की फॅक्टरी लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारने मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या

0: वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालंय. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावाशेवा अटल सेतूविषयी माहिती.
1: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केलाय. नवीन दर लागू झालेत. पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयावरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आलाय. तर एटीएफचं निर्यात शुल्क 19 रुपयावरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 79व्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 48 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता इथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा संध्याकाळी ठीक 5 वाजता सुरू होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 79वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. पाटोदा इथं सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केला. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. 79व्या मराठा मुक्ती दिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वे गाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC कार्डधारक प्रवाशांना कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर केंद्रावर न जाता आता भीम ॲपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. यासाठी कार्डच्या मागचा QR कोड या ॲपच्या माध्यमातून स्कॅन करून टॉपअप करता येईल. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वर शर्मा यांचं गायन राग मुलतानी. विलंबित ख्यालाची बंदी शेकतालात. बोल आहेत गोकुल गाव का छोरा. द्रुत ख्याल 3 तालामध्ये. आए मोरे साजनवा त्यांना तबला साथ राज भानुशाली. संवादिनी ऋतुजा कुंटे. ऐकूया स्वर शर्मा यांचं गायन राग मुलतानी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वर शर्मा यांचं गायन आपण ऐकलं. राग मूलतानी, त्यांना तबला साथ राज भानुशाली यांची होती आणि संवादिनी साथ केली ऋतुजा कुंटे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवा आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषाहार महिना म्हणून साजरा केला जातो. सुंदर दिसण्याबरोबरच तंदुरुस्त राहणंही तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच जगभरात राष्ट्रीय पोषाहार महिना या अभियानाद्वारे जनजागृती केली जाते, जनतेला शिक्षित केलं जातं. लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, अनिमिया आणि वजन कमी असण्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानिक, ताज्या आणि पौष्टिक अन्नाचं जीवनातील महत्व लोकांपर्यंत पोहोचावं हाही एक महत्वाचा उद्देश. आणि म्हणूनच 1982 साली तत्कालीन केंद्रीय सरकारद्वारे पहिल्यांदा या अभियानाला सुरुवात झाली. आणि इतकंच नाही तर हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून खाद्य आणि पोषण बोर्डच्या जवळजवळ 43 महिला आणि बाल विभाग, स्वास्थ्य आणि विविध एनजीओ पूर्ण देशभर सक्रिय कार्यरत आहेत. मित्रांनो, या अंतर्गत बऱ्याच वेगवेगळ्या प्रतियोगितांद्वारे, सेमिनार्सद्वारे पोषक आहाराविषयी जनजागृती केली जाते. आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे कोणती आहेत किंवा काय खाल्ल्यामुळे आपल्याला कुठले विटामिन्स आणि प्रोटीन्स मिळतात, या सगळ्याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. सकस आहार आणि निरोगी जीवन हेच समृद्ध भारताचं समर्पण असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तेव्हा या पोषण महिन्यात आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि आपल्या कुटुंबाला आरोग्यदायी आहाराची भेट देऊयात.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवण कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वास आहे मालिका समृद्धी शेंडमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वास.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वासा या मालेत मी समृद्धी शिनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, वेध घेऊया तर लक्षवेधक घडामोडींचा आणि जाणून घेऊया घडामोडी जगभरातल्या. भारतानं आता स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारत 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी अलीकडेच अहमदाबाद इथं आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या सोहळ्यात ही महत्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे या प्रस्तावित अंतराळ स्थानकाच्या पहिल्या मॉड्यूलला म्हणजेच पहिल्या भागाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे. हे केवळ भारतासाठी अंतराळ क्षेत्रातील आणखी एक यश नाही तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. मित्रांनो, या स्वदेशी अंतराळ स्थानकामुळे भारताला अंतराळात दीर्घकाळ संशोधन करण्याची संधी मिळेल. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेता येईल. मानवी शरीरावर अंतराळातील वातावरणाचा होणारा परिणाम अभ्यासता येईल आणि भविष्यातील दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक अनुभव मिळवता येईल. भारताची ही अंतराळ झेप केवळ वैज्ञानिक प्रगतीची नाही तर देशाच्या आत्मविश्वासाची आणि भविष्यातील स्वप्नांचीही झेप आहे. मित्रांनो, अंतराळ क्षेत्राप्रमाणेच भारतानं सौंदर्य स्पर्धेतही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. कारण केरळची 19 वर्षीय काझिया लीज मेजो हिनं मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब जिंकला आहे. अलीकडेच जयपूर येथील झी स्टुडिओ मध्ये झालेल्या

0: शेवटच्या फेरीत तब्बल 52 स्पर्धकांमधून काझियाची विजेती म्हणून निवड करण्यात आली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब पटकावणाऱ्या मनिका विश्वकर्मा यांनी काझिया लीज मेझोला मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा मुकुट प्रदान केला. आता मिस युनिव्हर्स इंडिया 2026 म्हणून काझिया लीज मेझो नोव्हेंबर 2026 मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या 75व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष नोव्हेंबर मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेकडे लागले आहे. काझिया लीज मेझोचा हा विजय केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीचं परिणाम नाही, तर भारताच्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाच्या क्षेत्रातील नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक आहे. मित्रांनो, यंदाच कर्नाटकातील म्हैसूर इथं राष्ट्रीय आदिवासी भाषा आणि संग्रहालय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. भारतीय आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये धोरणकर्ते, भाषाशास्त्रज्ञ, अभ्यासक, तंत्रज्ञ तसंच आदिवासी समाजातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संमेलनात आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. संमेलनातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे सुधारित आदिवाणी प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म iOS ऍप सह उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये 5 नवीन भाषांचाही समावेश करण्यात आला होता. याच कार्यक्रमात आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा अधिकृत AI बॉट जागो देखील सुरू करण्यात आला होता. या AI बॉटच्या माध्यमातून आदिवासी कल्याणकारी योजना, विविध उपक्रम, संबंधित माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हैसूर इथं आयोजित करण्यात आलेले हे संमेलन आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्वाचे ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील आदिवासी भाषांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या दिशेनं या संमेलनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं होतं. मित्रांनो, स्लोव्हाकियामध्ये पार पडलेल्या U20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं 68 किलो वजने गटात रौप्य पदक पटकावले. शेवटच्या सामन्यात तिची चीनच्या चेनलिंग सॉंग सोबत अटीतटीची लढत झाली. हा सामना सॉंगनं 2-1 अशा फरकानं जिंकला. त्यामुळे मानसीला दुसऱ्या स्थानकावर समाधान मानावं लागलं आणि तिला रौप्य पदक मिळालं. तसंच महिलांच्या 57 किलो वजने गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात तन्वी गुंदेश मगदुमनं कॅनडाच्या अग्निया क्राकोटस्काचा 10-4 असा पराभव केला आणि या विजयासह तिनं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तर 59 किलो वजनी गटात कोमलनं हंगरीच्या एडा बालासचा 5-2 असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. भारताचा युवा बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर प्रणेश एम यांना हंगेरीतील नागी कानिजा इथं झालेल्या कानिजा ओपन 2026 गट अ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रणेश सोबत इस्रायलचा ग्रँडमास्टर ओर ब्रान्स्टीन, युक्रेनचा ग्रँडमास्टर आंद्रे वोलुकिटिन आणि भारताचा ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरामन यांनीही 7 गुण मिळवत पहिल्या स्थानासाठी बरोबरी साधली. पण प्रणेशचे टाय ब्रेकचे गुण सरस ठरले आणि त्याच्या नावावर कानिजा ओपन 2026 च्या विजेतेपदाची मोहर उमटली. आताच आपण वेध घेतलाय जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा. अशाच घडामोडी जाणून घेत राहण्यासाठी भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत आजच्या वेध विश्वाचा या मालिकेतून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत समृद्धी शेणमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत ऐकूयात व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता अनुभवाचे बोल या मालेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा तरुण शिक्षण पूर्ण करतो, हातात पदवी येते, ज्ञान असतं, पण तरीही जेव्हा नोकरीच्या मुलाखतीची वेळ येते, ग्रुप डिस्कशन असो किंवा प्रत्यक्ष व्यवहारात स्वतःला सिद्ध करायचं असतं, तेव्हा बऱ्याचदा कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो किंवा आपण मागे पडतो. असं का होतं? व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवा पिढीनं मुलाखतींना सामोरं जाताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे?

0: म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि मोलाचं मार्गदर्शन देण्यासाठी आज आपण आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे आदरणीय प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर आणि बांधकाम व्यावसायिक दिलीप भराडे सर यांना. सर, तुम्हा दोघांचंही अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार
0: दीपक सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुण पिढीसाठी याचा नेमका अर्थ त्यांनी काय घेतला पाहिजे?
1: व्यक्तिमत्व विकास म्हणजे सर्वांगीण विकास. आता याच्यामध्ये व्यक्तिमत्वाशी संबंधित जी जी काही कौशल्य, जो काही डेव्हलपमेंटचा भाग पर्सनॅलिटीशी जुळलेला असतो, तो सर्व विकसित करणे म्हणजे त्याला बाह्य रूप असू शकतं, जे मी तुम्हाला कसा दिसतो, कसा मी स्वतःला सादर करतो, माझी देहबोली कशी आहे, आणि आंतरबाह्य म्हणजे माझा वागणूक, माझी वर्तणूक, माझे परस्पर व्यक्ती संबंध इतरांशी कसे आहेत, याचा सारासार विचार करून प्रत्येक तरुणाने आपल्या या सगळ्या कौशल्यांचा विकास घडवण्यासाठी जो प्रयत्न होतो तो व्यक्तिमत्व विकास.
0: पण जर एखादा तरुण त्याला जर कुठे नाकारलं जातं किंवा त्याला म्हटलं जातं की तू अजून काहीतरी कमी पडतोयस, तर म्हणजे काय नेमकं त्यात होतंय?
1: मला तर वाटतं याचं उत्तर जे मी आता हळूहळू शोधत शोधत या निष्कर्षाला आलो आहे की तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल तर तुमची सुरुवात अर्धी झालेली समजा.
2: कम्युनिकेशन प्रॉपर व्हायला पाहिजे.
0: नक्कीच.
2: मुळात म्हणजे तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही कॉन्फिडेंटली प्लेस करू शकले पाहिजे समोर.
0: दिलीप सर, जसं तुम्ही आता म्हटलं की कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही एक स्वतःची तुमची एक फर्म आहे ज्याच्या तुमच्या अंडर पण बरेच तरुण मंडळी काम करतात, तर जेव्हा तुम्ही कुठल्या तरुणाला निवडता, जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेता, तेव्हा तुम्ही नेमकं कम्युनिकेशन स्किल्स वर भर देता की अजूनही काही मुद्दे आहे ज्याच्यावर तुम्ही भर देता?
2: बरेच मुद्दे असतात. बघा, एकतर त्याची कॉन्फिडन्स लेवल बघितली जाते, टेक्निकल क्वालिफिकेशन त्याचं काय ते बघितलं जातं, अनुभव काय तो बघितला जातो, आणि अनुभवानंतर सुद्धा बरेचदा काय असतं की 5 वर्षाचा अनुभव असं सांगते व्यक्ती इंटरव्ह्यूला आलेली, पण मुळात त्यांनी 5 वर्षच काढलेले असतात. 5 वर्षात त्याचा तुम्ही जर टेक्निकल अनुभव जर गेज कराल किंवा गेस कराल जाल किंवा चेक करायला जाल तर तो आपल्या लक्षात येते की 1-1.5 वर्षाचा सुद्धा नसतो. तर बेसिकली काय आहे की काम करताना माणसाचं मन त्या कामामध्ये किती आहे. मला जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर मी 5 वर्ष खरंच त्या कामामध्ये मन लावून काम केलेलं आहे का? जर मन लावून काम केलेलं असेल तर निश्चितपणे तुमच्या अंगात त्या स्किल्स, म्हणजे मी त्याला ऍसिम्युलेशन म्हणतो की रक्तात कसं असतं ना, आपण म्हणतो की आमच्या रक्तात आहे ती गोष्ट, तर ते नॉलेज किंवा तो अनुभव जो आहे तो तुमच्या रक्तात असला पाहिजे, तर तो तुमचा इंटरव्ह्यूमध्ये ताबडतोब दिसतो. आता समजा एकदम फ्रेशर असेल तर कदाचित अनुभव नाही राहणार, पण ज्ञानाचं ऍसिम्युलेशन दिसेल, म्हणजे नॉलेज त्याला किती आहे. तर जर तो शिकताना मन लावून शिकला असेल तर त्याला निश्चित या गोष्टी येतील.
0: सर, तुम्ही आता फ्रेशर म्हणाले त्यावरनं मला एक प्रश्न आलाय की एखादा फ्रेशर असा असतो की ज्याला कदाचित ज्ञान कमी असेल पण त्याच्यात बोलण्यात कॉन्फिडन्स असतो, तर तो कामी येतो का?
2: कामी येतो ना, त्याला घडवावं लागतं. कसं असतं, मी नेहमीच म्हणतो की बा जेव्हा एखादा नवीन मुलगा किंवा माणूस किंवा कोणी मुलगी म्हणा, आपण कामाला जेव्हा ठेवतो ती अपॉइंट होते आपल्याकडे, तर 60% इन्व्हॉल्वमेंट तिची असते किंवा त्याची असते आणि 40% एम्प्लॉयरची असते, तर त्याला आपल्या कंपनीनुरूप त्याला घडवावं लागतं. तर म्हणून म्हणजे एक्सपिरियन्स माणूस सोडून जाऊ नये असा प्रयत्न कंपन्यांचा का असतो, त्याच्या मागचं कारण ते असतं की एम्प्लॉयरची सुद्धा त्याच्यामध्ये तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते की तो त्याच्यावर कष्ट करतो की हा माणूस व्यवस्थित घडावा, आपल्याला हवा तसा तो तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. तर मी तुम्हाला एक महत्वाचं सांगत होतो की आता खास करून मला कोणावर टीका नाही करायची, पण आपण आता नवीन मुलं जेव्हा येतात तर त्यांना आपण हँड रिटन एक अप्लिकेशन करायला सांगितली तर ती सुद्धा नाही करतायत.
0: बरोबर.
2: इट इज सो पॅथेटिक. इंग्लिशमध्ये तर जाऊच, म्हणजे इंग्लिशमध्येही नाही आहेत, मराठीमध्ये सुद्धा नाही आहेत. तर मी माझ्याकडे आय डोंट रिजेक्ट सच लॉट, पण त्यांना ठेवताना मी त्यांना रोज 10 वेळी शुद्धलेखन लिहायला लावतो.
0: अच्छा.
2: त्याच्याने त्यांचं एक तर लिखाण सुधरतं, अक्षर सुधरतात, आणि काहीतरी आपण वाचतो आहोत ते सुद्धा त्यांना कळत जातं. तर टेक्निकल सब्जेक्टवर ते रोज 10 वेळी आमच्याकडे लिहितात.
0: पण सर, हा झाला इंटरव्ह्यूचा भाग, पण इंटरव्ह्यूच्या आधी पण बरंच शिक्षण असतं. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही हजारो मुलांना तुम्ही घडवलेलं आहे, तर तुम्ही सध्या तरुणांमध्ये असे काय गोष्टी दिसतात आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल मी मुळात बोलते.
1: मुळात माझ्या मनात हा जो प्रश्न येतो आणि ते जे मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला की व्यक्तिमत्व विकास शब्दानंतर येतो आत्मपरीक्षण.

0: म्हणजे असं की माझी बलस्थानं काय आहेत, माझ्यामध्ये कमतरता काय आहेत आणि मला येणारी आव्हानं कोणती आणि अशा संधी माझ्यासाठी उपलब्ध आहेत का. त्याला अगदीच टेक्निकल भाषेमध्ये आम्ही त्याला SWOT म्हणजे स्वॉट अनालिसिस असं म्हणतो. त्याला आपण स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट, हे माझं मी करायचं असतं, हे कोणी मला सांगायचं नसतं. समजा याच्यामध्ये एखादा मुद्दा आहे की मला प्रभावीपणे समोरच्या समोर पुढे माझा मुद्दा मांडता येत नाही, तर त्या बाबतीमध्ये मला ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं कमीत कमी शब्दात यावर मला जोर द्यायला पाहिजे आणि हे आत्मपरीक्षणातनं कळतं. मग आपल्याला संधी उपलब्ध कुठे आहे अशी संधी कोणी आणून देत नसतं, ती संधी शोधायची असते. यामध्ये सध्याची तरुण पिढी कमी पडते आणि म्हणून त्यांना अशा कार्यक्रमातनं अशा माध्यमातनं मार्गदर्शन मिळणं मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे.
1: बरोबर. कसं आहे ना, म्हणजे जीवनाची फिलॉसॉफी आणि जीवनातली सायकॉलॉजी या दोन गोष्टी व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे आणि दॅट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ. म्हणजे जीवन जर तुम्हाला पुढे घडवायचं असेल तर माणसानी श्रद्धा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, चांगुलपणा असायला पाहिजे, हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे, जाणीवा असल्या पाहिजे, जागृत जाणीवा असल्या पाहिजे. म्हणजे ती जाणीव मग तुमची कामाबद्दल असो, व्यक्तीबद्दल असो, घरच्यांबद्दल असो, आईवडिलांबद्दल असो, मुलांबद्दल असो, मुळात माणसाची जाणीव जागृत असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे तरुण पिढीने खरंच लक्षात ठेवावं की आपण जिथे कुठे कामाला जात असू किंवा घरात राहत असू तर इथे आपण सगळ्यांप्रती आपली जाणीव ठेवायला पाहिजे. भाऊ असो, बहीण असो, आई वडील असतील, जे कोणी असतील, तर जाणीवा जागृत जाणीवांची खरोखरच कमतरता आहे सध्या जे दिसतं. सध्या
2: जाणीव पण म्हणू शकतो किंवा याला भावना पण म्हणू शकतो.
1: भावना पण म्हणू शकतो.
2: म्हणजे भावना कौशल्य असणं पण तितकंच महत्वाचं आहे असं
1: इमोशनल कोशंट ज्याला आपण म्हणतो.
2: येस येस. पण मग या सगळ्यात एक महत्वाचा शब्द आजकाल आपण ऐकतो आहे तरुण पिढीपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जीवनात तो शब्द असतो, तो म्हणजे स्ट्रेस. तर या शब्दाला कसं सामोरं जायचं?
1: स्ट्रेस वाढत जातो. मी तर म्हणेन की थोडासा जास्त बागुलबुवाच केला जातो स्ट्रेसपेक्षा. म्हणजे स्ट्रेस लेवल जर आपण म्हणू एक असेल तर त्याचं कौतुक जे आहे ते 3-4 लेवलपर्यंत चाललं जातं. तर स्ट्रेस असतो ना माणसाला, नाही असं नाही, पण स्ट्रेसला ओव्हरकम करायची पुन्हा मी जसं म्हणतो मानसिकताच असली पाहिजे की मला या गोष्टीतून बाहेर निघायचं आहे किंवा मी ठरवीन की मला हे असं करायचं आहे. मग त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. जसं आता दीपक म्हणाला की SWOT म्हणजे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि टास्क, याचं अनालिसिस करणं, दिस इज जस्ट ओव्हरकमिंग युअर स्ट्रेस. दुसरं काय, फक्त तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. मग शांत राहण्यासाठी काय करायचं, तर मग डीप ब्रिदिंग एक गोष्ट आहे की जी तुम्ही डीप ब्रिदिंग करू शकता, तुम्ही मेडिटेशन करू शकता, तर याच्याने तुमच्या स्ट्रेस कमी होतात. स्ट्रेस लेवल, तुम्ही स्ट्रेसचं कौतुक करून स्ट्रेस कमी नाही होणार. किंवा मला खूप स्ट्रेस आहे, आई वडील कौतुक करतात की नाही नाही मुलाला डिस्टर्ब नाही करायचं, तो खूप स्ट्रेस आहे त्याला, असं नाही राहत ऍक्च्युली. माहिती आहे का, म्हणजे मुलगा जर स्ट्रेसमध्ये असेल तर त्याच्याने पूर्ण फॅमिली स्ट्रेसमध्ये जाते. दिस इज व्हेरी डिट्रिमेंटल. म्हणजे अशा गोष्टी तर नकोच व्हायला ना. फेल्युअर हा काही स्ट्रेसचा विषय नाही होऊ शकत. फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ.
2: ते झाल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही.
1: तुम्ही पुढे कसे जाणार? तर स्ट्रेस येत असेल तर बेसिकली ते यायला नको, येत असेल तर तो ओव्हरकम कसा करायचा याच्यावरच विचार करायला.
0: आणि या स्ट्रेस मधनं बाहेर पडायचं असेल तर मला अत्यंत प्रकर्षाने तरुण पिढीमध्ये जे जाणवत आहे ते असं की समोरच्याला इतरांना ऐकण्याचीच वृत्ती नाही आहे. म्हणजे मी तर चांगली व्याख्यानं, चांगले मार्गदर्शक, चांगले भाषण, मी याच्याबद्दल फक्त बोलत नाही आहे. म्हणजे जेव्हा संवाद साधायचा असेल तेव्हा संवाद साधायला तुम्हाला बोलावं लागतं आणि ऐकावं लागतं. ऐकण्याची म्हणजे लिसनिंग स्किल्स हळूहळू कमी होत चालले आणि ते जर लिसनिंग झालं नाही तर तुम्ही त्या कवचातून बाहेर कसे पडाल?
2: बरोबर.
0: तुम्ही जे स्वतःपुरतं वलय तयार करून गेलं त्याच्या पुढेकडे कसं जाल? आणि म्हणून ऍक्टिव्ह लिसनिंग हा एक त्याला सक्रिय श्रवण असा अगदीच उपयोग.
2: सर, तुम्ही जसं पहिल्याच मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुणांसाठी काय महत्वाचा आहे, तेव्हा तुम्ही देहबोलीबद्दल बोलला होतात. तर देहबोली ही मुळातच कुठल्याही ठिकाणी कामी येते. बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो की आपण जेव्हा इम्प्रेस करत असतो तेव्हाही कामी येते, इंटरव्ह्यू देत असतो तेव्हाही कामी येते आणि प्रत्येक ठिकाणीच कामी येते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: असं एका तज्ञाने म्हटलेलं आहे की संवादाच्या प्रक्रियेमध्ये देहबोली ही 60%-हून अधिक संवाद साधते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शब्द वाचून कळले सारे किंवा अजून दुसरा, तर शब्दांचं महत्व निश्चित आहे. मग त्याच्यानंतर त्याचा तो आवाज, त्याचा तो टोन, ते पण आहे. पण देहबोली न बोलता

0: तुम्हाला जे सांगते तो माध्यमाचा अतिशय प्रकर्षाने प्रभुत्व मांडणारा तो भाग आहे. त्यामुळे देहबोली ही अगदी चेहऱ्यावरील हास्यापासून तर गंभीर स्वरूपापर्यंत. आणि मग तुम्ही एखाद्याशी हस्तांदोलन करा, एखाद्याशी बोलताना तुम्ही कसे चालता वागता बोलता, यातनं तुमचा आत्मविश्वास दिसतो. टक्केवारीत मी तुम्हाला सांगितलं की 60% ही फक्त देहबोलीच माध्यम आहे, म्हणजे त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. आणि ही देहबोली म्हणजे याच्यात काही जण असं म्हणतात तज्ज्ञ की तुम्ही जर एकमेकाला बघत असताना, डोळ्यात डोळे घालून बोलत असताना जर संवाद साधत असाल तर ती खरी संवाद प्रक्रिया. परंतु तुम्ही भिंतीकडे पाहताय, व्यक्ती समोर बसली आहे, त्यांच्याकडे न बघता तुम्ही बोलताय, तर हे आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये नाही असं पण निष्कर्षाला येऊ शकतं. आणि देहबोलीमध्ये तुम्ही स्वतःला कसे सादर करताय, म्हणजे अगदी पेहरावापासून तर तुमच्या शारीरिक हालचालींपर्यंत, म्हणजे असं पण त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय की चेहरा त्या 60% देहबोलीच्या टक्केवारीतला अजून महत्वाचा आहे, म्हणजे त्या 60 पैकी. कारण मी हातवारे काही करो, मी कसाही वेडावाकडा चालो, परंतु माझ्या चेहऱ्याचे हावभाव जर तसे असतील जे त्या परिस्थितीशी जुळवून घेणार आहे किंवा लोकांना हव्यावेसे वाटणार आहे, तर निश्चित देहबोलीचा परिणाम हा सक्सेस रेट मध्ये तुम्हाला मदत करू शकतो.
1: सर, हा आता आपण कम्युनिकेशन स्किल्स विषयी बोललो, देहबोलीविषयी बोललो आणि इवन भावनिक कौशल्यांविषयी बोललो. आता मला वळायचे सार्वजनिक कौशल्य, एक सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, तर ते कितपत महत्वाचं आहे.
0: एक पहिला मुद्दा मी असा म्हणतो की एक आपण लहान असताना मी 9व्या वर्गात एक निबंध लिहिला होता, म्हणजे सगळ्यांनाच विचारलं होतं, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मी कुठलाही, मला त्यात रोष कोणावर नाही, पण सोशल ॲनिमल असा शब्द वापरल्यावर, सोशल तुम्ही जो शब्द वापरला सामाजिक, तर चार चौघांमध्ये कसे वागावे, एटिकेट्स मॅनर्स व्यतिरिक्त तुम्ही कोणासमोर कितपत बोलावं, माझ्यापेक्षा जर वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्याशी माझी वागणूक कशी असायला पाहिजे, माझे सबॉर्डिनेट असतील तर त्यांच्याकडनं काम करून घेणं हे माझं कौशल्य आहे, तर त्यांच्याशी माझे परस्पर व्यक्ती संबंध कसे असले पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या सोशल स्किल्स मध्ये आणू शकतो.
1: दिलीप सर, मला अजून एक विचारायला आवडेल की कुठल्याही कुठले प्रोजेक्ट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ते एका टीमनी पूर्ण करणं अपेक्षित असतं, तेव्हा अख्खी टीम म्हणजे 2 च्या वर लोक, तर त्या ठिकाणी ही स्किल जी आहे ती कशी वापरता येते किंवा कसं भान ठेवता येतं.
2: कसं आहे बघा, म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही करायला घेतो आणि तो प्रोजेक्ट आमचा 1.5-2 वर्ष 2.5 वर्ष चालतो, तर त्याच्यात व्हेरियस एजन्सीज इन्व्हॉल्ड असतात, पण आमची एक टीम असते काम करणारी. तर कसं करतो आम्ही की प्रत्येकाला असाईन करतो एक एक काम की हे त्यांनी करायचं, पण त्याचं रिपोर्टिंग करणारा त्याच्यावर एक जण असतो, त्याच्यानंतर एक जण पुन्हा असतो, नंतर मी असतो. तर हे सगळे टीम म्हणूनच काम करत असतात आणि ते सोशली जेव्हा लोकांच्या संपर्कात येतात, म्हणजे आमच्याकडच्या फ्लॅट ओनर्सच्या संपर्कात येतात, तेव्हा ते बोलताना पॉझिटिव्ह असले पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या गरजा समजून घेण्यामध्ये पॉझिटिव्ह असले पाहिजे. त्या आपण करू शकतो की नाही याचं अनालिसिस त्यांनी वेळेवर करायला पाहिजे, नसेल समजत तर मी नंतर सांगतो असं उत्तर द्यायला पाहिजे, आणि जर आपण करू शकत नसू तर ते सुद्धा एका चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करायचं. तर म्हणून अशा त्यांचा जो सोशल असण्याचा जो परिणाम आहे तो आपल्या एकंदर ऍक्टिव्हिटीवर होत असतो.
0: मला वाटतं हा जो मुद्दा आपला होता टीमचा, तर एखादा प्रकल्प जसा आता दिलीप सर म्हणाले की त्यांचं व्यावसायिक बांधकामाचे आहेत, तर किंवा एखादी क्रिकेटची टीम किंवा कुठलेही खेळाडू, आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी त्या टीमचा एक घटक आहे आणि माझं केवळ माझं काम मी माझं पूर्ण करून ते चालणार नाहीये, माझं आउटपुट म्हणजे मी जे काही काम करतोय ते दुसऱ्यांच्या सहकार्याने टीम वर्कमध्ये अल्टिमेट गोल अचीव करण्याकरता कशी एकमेकाला मदत करता येईल.
1: तुम्हा दोघांनाही जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे जो हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल.
0: मी सुरुवात अशी करीन की इंग्रजीमध्ये मी शाळेत असताना आम्हाला टीचरने शिकवलं होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.
1: येस,
0: आय अग्री. पण हल्ली मी जितके ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतोय तर मी म्हणतो की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन, म्हणजे यू हॅव टू गिव्ह फर्स्ट टाइम

0: 100%. आणि त्याकरता जी तयारी मला करायला पाहिजे ती मी स्वतः केल्याशिवाय, त्या प्रकल्पाला हातात घेऊ नये, त्याचं नियोजन केल्याशिवाय त्याच्यात पुढे जाऊ नये, जेणेकरून मला ते यश मिळणार आणि ते यश मिळण्याचा जो पाया आहे तो हा माझ्या मानसिकतेचा, माझ्या कौशल्यांचा आणि माझ्या वागणुकीचा आहे.
1: नक्कीच. दिलीप सर तुम्ही काय सांगाल?
2: मला असं वाटतं की म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन हा एक पार्ट झाला, पण म्हणजे आजच्या युवकांनी मुख्यतः स्वतःकडे लक्ष द्यावं. मी ही एखादी गोष्ट जर करायला घेतली तर मी चांगली कशी करू शकेन याच्याकडे त्यांनी स्वतः कॉन्सन्ट्रेट करावं. नक्की बाजूला काय करतोय, मागचा काय करतोय, पुढचा काय करतोय किंवा बाजूचा काय करतोय, आणि मी हे जर चांगल्या प्रकारे करू शकत असेल तर कसा करू शकेन याचा त्यांनी विचार करावा. हे करत असताना मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपल्या सुरुवात, चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या घरून करावी. आपल्या घरी एखादी गोष्ट जर नसेल तर ती आपण आपल्या घरी इम्प्लिमेंट करणं सुरू करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे संस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
2: तर तरुणांचं वय आज कदाचित संस्काराचं असेल किंवा नसेल, पण माझ्या म्हणजे माझं स्वतःचं असं म्हणतं की माणूस हा जन्मभर संस्कारक्षम असतो. चांगल्या गोष्टी ह्या तो कधी पण शिकू शकतो आणि इम्प्लिमेंट करू शकतो. तर माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्याचा सारासार विचार करा, त्याच्या होणाऱ्या परिणामांचा पूर्ण विचार करा आणि त्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतः कराल तर तुम्हाला बाकीचे चार जण सहज फॉलो करतील.
1: खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी अमूल्य मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलंय तुम्ही आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्हा दोघांचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजच्या या भागातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असणारच आहे, तेव्हा हे सगळे मुद्दे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आनंदी रहा, शिकत रहा, हसत रहा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
3: आताच आपण अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. मित्रांनो, यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युवा आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आजच्या युवा आणि कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: 810 किलोहर्ट्ज पर। आइए सुनते हैं कार्यक्रम साइंस टॉक।
1: वेलकम टू साइंस टॉक।
2: Namaskar, a very warm welcome to all our listeners on this special program of Akashvani. I'm Dr. Ehtiram Raza Khan. I'm from Jamia Hamdard. Today we will talk about a Bharat that is moving forward with the resolve to become Viksit Bharat by 2047 when the country completes 100 years of independence. And
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। 79व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्तानं 8ही जिल्ह्यात ध्वजवंदना, विविध कार्यक्रमांचं आयोजन। अवर्षणामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य। संभाजीनगरमधील मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही। बीड पुणे थेट रेल्वे सेवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू। आणि सेमिकॉन 2026 परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। आता सविस्तर बातम्या। आज 79वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्तानं मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यात आलं। मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतिस्तंभ परिसरात आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली।
4: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ। आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे। 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत। एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल।
3: मराठवाड्याच्या या पिढीनं दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा संकल्प केला आहे आणि त्या दृष्टीनं अतिशय वेगानं वाटचाल सुरू आहे। कृष्णा खोऱ्यातलं पाणी भीमा खोऱ्यातून अतिरिक्त 30 TMC पाणी मराठवाड्यामध्ये आणायचं काम आता सुरू करत आहोत। यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी आणता येईल। तसेच गोदावरीच्या खोऱ्यामध्ये उल्हास खोऱ्यातून, कोकणातून पाणी उचलून आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे। अंदाजे 70 TMC पाणी उल्हास खोऱ्यातून गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। 7 वर्षात टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची शासन दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत करेल असं आश्वासन सावे यांनी यावेळी दिलं। जिल्ह्यात 64,279 शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 488,19,00,000 रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचंही त्यांनी सांगितलं। बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झालं। यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना प्रशासनातर्फे अभिवादन करून स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आलं। यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरामधील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून नांदेडमध्ये महापौर कविता मुळे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड या मोहिमेला पालकमंत्री

अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेचं कौतुक करत मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नांदेडची ओळख असून स्वच्छतेतही सर्वांनी एकजुटीनं सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री सावे यांनी यावेळी केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण,

0: करत मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नांदेडची ओळख असून स्वच्छतेतही सर्वांनी एकजुटीनं सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री सावे यांनी यावेळी केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार अमरनाथ राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड पुणे थेट रेल्वेसेवेला आज बीड रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवास करता येईल असा शब्द दिला होता. आज तो पूर्ण शब्द करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. यावेळी बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे तसंच धानोरा रस्त्यावरील पंढरी इथल्या विज्ञान उद्यान आणि तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभाच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज घरोघरी ज्येष्ठा गौरींचं मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात येत आहे. घरोघरी गौरींच्या आगमनासाठी घरांची आकर्षक सजावट केली. गौरी आवाहन पूजनासाठी सायंकाळी 7:52 मुहूर्त वेळ आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिरासाठी 2 टप्प्यात एकूण 193,55,00,000 रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं मान्यता दिली आहे. या माध्यमातून मंदिर तसंच परिसरातील मंदिराचे संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासह विविध विकास कामांवर भर देणार असल्याचं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त हिंगोलीतल्या हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ इथं आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 79व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्तानं 8ही जिल्ह्यात ध्वजवंदना, विविध कार्यक्रमांचं आयोजन, अवर्षणामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य, संभाजीनगरमधील मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि सेमीकॉन 2026 परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. रमेश शिंदे हे यंत्रचालक म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत.
1: आपला भारत देश हा उत्सव आणि सणांच्या विविधतेने नटलेला समृद्ध असा देश आहे. आपल्या कृषी प्रधान देशात संपूर्ण वर्षभर जे काही सण उत्सव साजरे केले जातात ते सण सगळे शेतीमातीशी आणि

लोकसंस्कृतीशी निगडीत आहेत. प्रत्येक सण हा विशिष्ट सामाजिक संदेश देत असतो. जगाच्या पाठीवर आपली भारतीय संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा खरा परिचय आपल्याला वेगवेगळ्या लोक परंपरा सण उत्सवातून होत असतो. ज्याप्रमाणे आपले थोर समाज सुधारक क्रांतिकारक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी समाजाला नेहमीच प्रेरित करत असतात, राष्ट्राला दिशा दाखवत असतात. तशीच ऊर्जा देणारे भारतातले पारंपरिक उत्सव हे ऋतू आणि निसर्गाशी थेट जोडलेले आहे. जसे आपण आपले राष्ट्रीय सण आपण देशभर मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो, त्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते. राष्ट्रपुरुषांविषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच आपण भावी पिढीला त्याग बलिदान जबाबदारी कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य समता बंधुता रुजवण्याचे संस्कार करण्याचे काम करत असतो. सार्वजनिक राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहेत, त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत संघभावना परस्परांवरील विश्वास प्रेम कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याकरिता विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभर साजरे केले जातात. आज काही महत्वाच्या सणांच्या माध्यमातून आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव. एका चांगल्या विधायक उद्देशाने देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून 1893-94 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश भक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यक्रमाशी सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला. यातूनच तरुणांचा देशाप्रती विश्वास प्रेम करुणा निर्माण होत गेली. परिणामी राष्ट्रसेवा देशभक्ती समाजसेवा यात वाढच होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निधड्या छातीच्या तरुण मुला मुलींची देशभक्त पिढी तयार झाली. स्वातंत्र्य पूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले, त्याचप्रमाणे विविध प्रबोधनपर जागृतीचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येऊ लागले. यातून अंधश्रद्धा बुवाबाजी व्यसनमुक्ती शिक्षण निसर्ग संवर्धन सामाजिक एकता बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे. मेळा हा गणेशोत्सवामधील लोककलेचा उत्तम नमुना होता. त्यातील विविध कलाकार विविध कलाप्रकारातून समाजातील बदल घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडायचे. महत्वाचा विषय निवडून लोकोपयोगी जागृती करणारे कार्यक्रम सादर केले जायचे. पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे. उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी बतावणी प्रहसन एकांकिका असा भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जायचे. आज आपल्याकडे अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध आहेत. त्या काळी मेळ्यांनी केलेली सांस्कृतिक मशागत खूपच परिणाम करणारी आहे, परिवर्तन करणारी ठरलेली आहे. त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही. उत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून विद्यार्थी मुला मुलींसाठी तसेच महिलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. एखादी चांगली मुलगी रांगोळी काढायची, एखादा चांगला मुलगा उत्तम चित्र काढायचा. मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचे आणि मग पुढे हेच विद्यार्थी महाविद्यालयात मोठ्या स्पर्धा गाजवत गणेश उत्सवातून खऱ्या उद्देशाला अनुसरून प्रबोधन जनजागृती करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. कारण आज जरी आपला देश स्वतंत्र असला प्रगती करत असला तरी सामाजिक समस्या काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे उत्सवातून केवळ मूर्तीची उंची कोणाची मोठी यापेक्षा पर्यावरण पूरक निसर्गाचे संवर्धन करणारा प्रदूषण विरहित निर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या उत्सवाची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव अधिक चांगला कसा साजरा करता येऊ शकतो याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचे बाप्पाची मिरवणूक कर्णकर्कश डीजे वाजवून नव्हे तर टाळ मृदंगात ढोल ताशाच्या गजरात काढली तर अधिकच आनंददायक असेल. 9-10 दिवसात आपण लोकोपयोगी कार्यक्रम राबवून समाज राष्ट्र घडवण्यासाठी आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगी उपक्रम राबवले तर आजही तत्कालीन गणेश उत्सवाचे महत्व अबाधित राहील. ज्या उद्देशासाठी गणेश उत्सव सुरू केला त्याच उद्देशाची वाटचाल त्याची उपयुक्तता कालसंगत टिकून राहील. आणि याच दरम्यान 3 दिवसासाठी आपल्याकडे गौरी येतात, जिला आपण महालक्ष्मी म्हणतो. वेगवेगळ्या प्रांतात त्याचे आगमन होते.

महाराष्ट्रात खास करून गौरीचा उत्सव महिला खूप आनंदाने उत्साहाने घराघरात साजरा करतात. यात देखील सजावट असते, देखावे असतात, यातून सामाजिक संदेश दिला जातो. आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असते. समानता, एकता, आनंद, निसर्गाप्रती कृतज्ञता, आंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेले सण अम्मा भारतीयांना उज्ज्वल भविष्याकरिता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आहेत. सण उत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहाने साजरे करणे ही मानवी मनाची तसेच समाजाची एक सांस्कृतिक भूक आहे. ही गरज आपण पूर्ण करण्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपूर्णता येत असते. सणाच्या माध्यमातून व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची, भेटण्याची नामी संधी मिळत असते. माणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे, तसेच आपले सण उत्सव आनंदाने साजरे करून एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे. गुढीपाडवा. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्ताचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. महाराष्ट्रातील निसर्ग चक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचे मानले जातात. शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये म्हणजे वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात चैत्र पालवी असेही म्हटल्या जाते. या दिवशी कच्च्या कैरीचे पणेही बनवले जाते. कडू, आंबट, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात समाविष्ट केले जातात. म्हणजेच या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख दुःख या प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे असे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुचवण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवामुळे घडते. तसेच मनुष्य जीवनामध्ये अनेक संकटे, चढ उतार येतात, म्हणून कडू घोट पिऊन नवीन गोडवा निर्माण करण्याचा संकेत म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. आजही या दिवसाचे महत्व जाणून नवतरुण पिढीने परंपरा म्हणून नव्हे तर त्यामागील विज्ञान, सामाजिक अर्थ हे समजून घेत गुढीपाडवा सण साजरा केल्यास आनंद द्विगुणितच होईल. नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो. आपण नेहमी छायाचित्रात किंवा चित्रपटात महादेवाच्या गळ्याभोवती नाग बघतो. पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याकरिता केसांच्या जटामध्ये गंगेचे पाणी सामावलेले दिसते. त्यासोबत शंकराचे वाहन नंदी सुद्धा असते. हे सगळे कष्टकरी वर्गाशी, शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याशी संबंधित आहे. पाणी आणि बैल ही शेतीची मुख्य गरज आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे, कारण तो अन्नधान्याची नासाडी करणारे उंदीर भक्ष करत असतो. म्हणून साप हा जसा शेतकऱ्याचा जवळचा मित्र आहे, तसेच त्याचे पर्यावरणाला देखील मदतच होते. या निमित्ताने घराघरात प्रतिकात्मक नागाचे पूजन केले जाते. प्रत्यक्ष वारुळावर जाऊनही पूजन केले जाते. पूर्वी या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन मुली माहेरी येत असत. त्यांच्यासाठी झोके बांधले जात, त्यावर बसून त्या विविध गाणी म्हणून माहेर सुख अनुभवत असे. चल ग सखे वारुळा लाग, चल ग सखे वारुळा लाग, नागोबाला फुल वाहू, लाल मनी माथी लेऊ ग, औक्ष मागू कुंकवाला, बाई कुंकवाला ग, बाई कुंकवाला ग. याचप्रमाणे प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या मुलाजवळ आलेल्या नागोबाला चावा घेऊ नको म्हणताना अगदी मानवी पातळीवर जाऊन भावनिक विनवणी करतात. हात जोडते नागोबा, माझं वाचव रे तान, अरे नको देऊ डंख, तुले शंकराची आन. काही परंपरा, सण, उत्सव साजरे करताना जशी कृतज्ञता आणि लोकभावना महत्वाची आहे, त्याहून अधिक सत्य आणि विज्ञान जास्त महत्वाचे आहे. याच दिवशी जर आपण विविध सापांच्या जातीविषयी जाणून घेतले, अभ्यास केला, तर आपल्याला सरपटणाऱ्या इतरही प्राण्याविषयी ओळख होईल. शिवाय कुणाला कधी सर्पदंश झाला तर तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे याचीही खात्री होण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत होईल. पारंपरिक सणाला आधुनिक विचारांची जोड दिली तर उत्सवातील विकृती दूर होऊन आनंदाचीच निर्मिती होईल. आजच्या पिढीला केवळ परंपरा म्हणून नाही तर लोकसंस्कृतीचा परिचय करणे तसेच वर्तमानाची सांगड घालून हा वारसा हस्तांतरित व्हावा म्हणून प्रयत्न करणे ही गरजेचे आहे. रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे स्वरूप मानले असून ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हणून गणल्या गेली आहे. जसे आपल्याला कृष्ण द्रौपदीचे बहीण भावाचे पवित्र नाते सर्वज्ञात आहे, त्याचप्रमाणे चित्तोडगडची राणी कर्णावतीने बहादूरशाह यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला
राखी पाठवल्याची एक कथा सांगितल्या जाते. म्हणजे जाती धर्माच्या पुढे जाऊन हा सण साजरा करण्याचे उदाहरण आहे. एकत्र लहान मोठे झालेले भाऊ बहीण यांच्या बालपणाच्या अनेक आठवणी असतात. पण लग्नानंतर सासरी जाणाऱ्या बहिणीचे आपल्या भावाशी

पिवाळ्याचे नाते तसेच टिकून राहावे, निकोप राहावे असे तिला कायम वाटत राहते. म्हणून बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेमाचा पवित्र धागा आपल्या प्रिय भावाच्या हातात बांधते. तो पवित्र धागा हा मग शील, स्नेह, पावित्र्य आणि पुरुषार्थाचे बंधन बनतो. बहीण आपल्या भावाकडून तिच्या रक्षणाचे वचन घेते, नात्याची वीण अशीच घट्ट राहू दे म्हणून प्रार्थना करते. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याला, प्रेमाला दृढ करणारा उत्सव आहे. धावपळीच्या जीवनात नात्यात कटुता निर्माण होणे साहजिक असले तरी नात्यातील दुरावा नाहीसा करण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य हे नाते पूर्ववत करण्याची खूपच चांगली संधी आहे. केवळ आपल्याच बहिणीविषयी प्रेम आदर व्यक्त न करता ते सार्वजनिक वर्तन व्हावे हीच या सणाची शिकवण आहे. घटस्थापना. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताहा, यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्त तात्र फला क्रियाहा. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्यांचा सन्मान केला जातो तेथे देवांचा सहवास असतो. परंतु जेथे त्यांचा सन्मान केला जात नाही तेथे केलेले सर्व कार्य आणि प्रयत्न हे व्यर्थ जातात. अशा प्रकारे भारतीय स्त्रीला संस्कृतीने खूप महान असा सन्मान दिलेला आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीला अत्यंत सन्मानाने वागणूक देण्याची शिकवण दिलेली आहे. आपल्याला त्याचे कदापि विस्मरण होऊ नये म्हणून भूमी आणि माता या दोघींच्या ठाई असलेली सर्जनशीलतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना आपण स्वीकारली आहे. हा सण केवळ दांडिया खेळून आनंद घेण्यासाठीच नाही तर समस्त महिलांविषयी आदरभाव वृद्धिंगत करण्याचा हा क्षण आहे हे कायम स्मरणात ठेवले पाहिजे. नवरात्रीची सांगता म्हणजे विजयादशमी, दसरा. या सणाच्या दिवशी एकमेकांना भेटून विजयाचे सोने, आपट्याचे पाणी वाटून एकमेकांना शुभेच्छा देत असतो. कृषी संस्कृतीचे नेमके दर्शन घडविणारा हा उत्सव शेती, माता आणि मातीशी घट्ट नाते सांगणारा आहे. या सणामागील मूळ हेतू असा आहे की नवनिर्मिती करणाऱ्या माता मानव जातीच्या जन्माचे तर माती त्याच्या उदरनिर्वाहाचे कार्य पार पाडत असते. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव दाखवून इतिहासातील महापराक्रमी शूरवीर महिलांविषयी जाणून घेण्याचा आणि वर्तमानातील स्त्रियांचा सन्मान राखण्याची जाणीव करून देणारा उत्सव आहे. केवळ एक दिवस नारीचा सन्मान करून चालणार नाही तर तो सदोदित होत राहावा. कवी विनायक शिर्के आपल्या कवितेत आईची महती फार सुंदर मांडतात. माय तुझ्या पुढे समदे थिटे राऊळ देऊळ, तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ, तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ. म्हणून स्त्री केवळ उपभोग्य वस्तू नसून ती विश्वाची जननी म्हणून निरंतर कर्तव्य निभावत असते. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेतून समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा हा सोहळा असून कठीण प्रसंगी त्यांच्यात रणचंडिकेचा अवतार दिसावा म्हणून आजच्या तरुण तरुणींनी याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ज्या देवीसाठी 9 दिवस व्रत, उपासना, आराधना आपण करत असतो त्या मातांचा प्रेरित करणारा आदर्श संदेश या नवरात्र उत्सव सोहळ्याकडून घेतला तरच या उत्सवाची फलश्रुती होईल. दिवाळी. दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारा उत्सव आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तोच दिवाळी हा सण तातल्याच नव्हे तर भारतीय लोक जगातल्या ज्या विविध ठिकाणी वास्तव्यास आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी केल्या जाते. हा आपल्या कृषी संस्कृतीशी अतिशय निकटचा संबंध असलेला आणि अनेक सणांचा समुच्चय असलेला प्रसिद्ध असा सण आहे. ऋतूंच्या गणनेनुसार 2 महिन्याचा 1 ऋतू म्हणजे 6 ऋतू मिळून 1 वर्ष मानल्या जाते. आश्विन आणि कार्तिक या 2 महिन्याचा मिळून शरद ऋतू मानल्या जातो. प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती. यापासूनच पावसाळा देखील बऱ्यापैकी संपलेला असतो. खरीपाची पिके निघायला सुरुवात झालेली असते. स्वाभाविकच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. आपल्याला माहितच आहे की भूमी कसणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटल्या जाते. इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असे म्हणून बलिप्रतिपदेला बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पूजन केल्या जाते. आश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस, यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटल्या जाते. कष्टाने कमवलेल्या धनसंपत्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. आश्विन कृष्ण चतुर्दशी ही नरक चतुर्दशी या नावाने ओळखल्या जाते. नरक राजाने इंद्रावर विजय मिळवला होता म्हणूनच तो दिवस नरक राजाचा आनंदाचा आणि विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस होता. त्यामुळे नरक राज्याच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. प्रतिकात्मक विचार केल्यास दिवाळी हा अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवण्याचा प्रकाशाचा उत्सव ठरतो. आश्विन अमावस्याला धन, धान्य, समृद्धी, वैभवाविषयी कृतार्थ भावनेने सन्मानपूर्वक केलेल्या कृतीला
लक्ष्मी पूजन म्हटले जाते। जसे धनाचे पूजन केले जाते

अगदी तसेच आपले घर वर्षभर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घेणाऱ्या झाडू आणि केरसुनीची देखील पूजा केली जाते. म्हणजे आपल्या संस्कृतीने मानव जातीचे कल्याण करणाऱ्या निर्जीव वस्तू विषयी देखील मानवी पातळीवर जाऊन विचार केला आहे. एक वेगळा संस्कार, शिकवण देणारी घटना म्हणून याकडे बघितल्या जाते. त्यानंतर कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आज जग हे छोटे गाव होत चालले आहे, पण जेव्हा वाहनांची संदेश पाठवण्याच्या मर्यादा होत्या तेव्हा भाऊबीजेला भावाला भेटण्याची, त्याला भेटून औक्षण करण्याची बहीण किती आतुर असायची हे आजच्या नव्या पिढीला कदाचित कळणार नाही. परंतु एक काळ असा होता जेव्हा भाऊबीजेकरिता भावाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली बहीण म्हणायची, येवो भाऊ ओवाळणीला माझा, भावाच्या चरणी ओवाळीन प्राण माझा, माहेरचा राजा बाळकृष्ण माझा. बहीण भाऊ यांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात. नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा, त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. मकर संक्रांत, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटल्या जाते. मकर म्हणजे रास, तर संक्रांतीपासून बनलेला संक्रांत म्हणजे संक्रमण हा अर्थ निघतो. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे होय. राशीच्या कल्पनेनुसार या दिवसापासून सूर्याचे उत्तरेकडचे संक्रमण सुरू होत असल्यामुळे आपल्याकडचा दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. स्वाभाविकच यामुळे प्रकाश वाढतो आणि अंधार कमी होतो. थोडक्यात काय तर अंधारावर मात केल्याचे एक प्रतीक म्हणून हा सण देखील तितकाच महत्वाचा आहे. दक्षिण भारतात पोंगल, पंजाब मध्ये माघी, जम्मू मध्ये माघी संक्रांत या नावाने हा उत्सव साजरा होतो. म्हणूनच या सणाच्या दिवशी आपसातील प्रेम, आनंद, स्नेह, सद्भावना वाढवून अंधाराचे प्रतीक असलेले शत्रुत्व, दुर्भावना, अबोला हे सर्व विसरून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी कटुतेची नकारात्मकता घालून गोड संवादाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी म्हणून या सणाचे महत्व अनेक पटीने वाढते. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आहे. यातून आकाशात उंच जाणारी पतंग सूर्याच्या दिशेने जाण्याचा म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा आनंदाचा संदेश देणारा प्रसंग आहे. तसेच या निमित्त निसर्ग आणि आरोग्याची देखील काळजी घेतली गेली आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळाचे लाडू सेवन केल्या जातात. महिला एक दुसरीला वाण वाटताना भेटवस्तू सोबतच हरभरा, बोर, गव्याच्या ओंब्या आणि तीळ देतात. ऋतुमानाप्रमाणे रानमेवा खाण्यास प्राधान्य देणारा हा सण कृषी संस्कृतीच्या अति निकटचा आणि जवळचा आहे. आजच्या पिढीने केवळ कृत्रिमपणे शुभेच्छा न देता सूर्यमाला समजून घेत लोकसंस्कृतीचे जतन संवर्धन करावे. होळी, रंगपंचमी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या काळात रब्बीची बहुतांश पिके निघालेली असल्याने शेती हंगामाला निरोप देण्याचा क्षण म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिले जाते. प्रामुख्याने आपल्या देशात आणि शेजारील नेपाळच्या बहुतांश भागातून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मराठी वर्षाची सुरुवात नव्या पालवीसह येणाऱ्या वसंत ऋतूपासून होते आणि वर्षाची अखेर ही पानगळ करणाऱ्या शिशिर ऋतूने होत असते. या घटनेचा होळी सणाशी खूप जवळचा संबंध येतो. जीवनात चढ उतार अनुभवताना माणसाच्या जीवनात देखील असे प्रसंग येतात, कधी जय कधी पराभव, कधी फायदा कधी नुकसान, कधी आनंद कधी दुःख. यामुळे माणूस एकतर उभारी घेतो किंवा खसतो, पण या सगळ्यावर मात करून आनंदाने आयुष्य जगणे आणि संकटातून मार्ग काढणे हे क्रमप्राप्त असते. होळी या सणाच्या निमित्ताने माणसाच्या मनातील विकार, अनुचित विचार यांना दूर करून सद्गुणाचा आचार प्रत्यक्षात येण्याकरिता अनिष्टाचे दहन करून सदाचाराचा अंगीकार करणे अभिप्रेत आहे. पुराण कथेत हिरण्यकशिपूच्या सांगण्यावरून होलिका भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीमध्ये त्याला मांडीवर घेऊन बसते, परंतु प्रल्हाद सुखरूप बाहेर राहतो आणि होलिका जळते. याच घटनेला अनुसरून आजही होळीचे दहन केल्या जाते. यातून हेच स्पष्ट होते की वाईटाचा अंत आणि चांगल्याचा उत्कर्ष होत असतो. यावर कविवर्य केशवसुत यांनी फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडतन एक या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका. गत काळातील नकारात्मक घटनांना विसरून नव्या उमेदीने पुढे वाटचाल करण्याचा प्रारंभ करणे हीच होळीची शिकवण आहे. त्यानंतर विविध रंगाची उधळण करत सकारात्मक उभारी देऊन चैतन्य फुलवणारा रंगपंचमी हा सण द्वापार युगामध्ये गोकुळात कृष्ण राधा खेळत इतर गोप गोपिकांसोबत रंगाची उधळण करून रंगपंचमी उत्सव साजरा करत असे पौराणिक कथेत सांगितले जाते. उत्तर भारतात होळीचा दुसरा दिवस वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून त्या दिवशी रंगाचा सोहळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असतो म्हणून धुलिवंदन साजरा केला जातो. या दिवशी अंगाला माती लावण्याची सुद्धा प्रथा आहे. म्हणजेच माती बरोबरचे आपले संबंध अधिक दृढ व्हावे असे संकेत यातून दिले आहे. रंग हा खऱ्या अर्थाने माणसाला जोडणारा, मानवता प्रस्थापित करणारा आहे. कृषी संस्कृतीत सार्वजनिक जीवनात एक नवा उत्साह, आनंद आणि ऊर्जा मिळाली.

0: हवी आणि खेळ वृत्ती विकसित व्हावी, यासोबतच जीवनात निकोप आनंद घेत इतरांशी सौहार्दपूर्ण नाते निर्माण व्हावे हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक काळात या सणाला काही अंशी विकृत वळण लागल्याचे आपल्याला जरी दिसत असले तरी निसर्ग नियमाला धरून आरोग्याचा विचार करून जीवनात आनंद निर्माण करणारा हा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे नैसर्गिक इको फ्रेंडली रंग वापरून पर्यावरणाची हानी न होता साजरा झाल्यास यातील रंगाची चमक कैक पटीने वाढलेली दिसेल. ग दि माडगुळकर म्हणतात, आज पंचमी सण वर्षाचा पाऊस पाडा सुख हर्षाचा, विसरा कामे विसरा रान, नाच नाचता विसरा भान, गुलाल बुक्का मुखी माखा, रंग फेका रे रंग फेका, रंग फेका रे रंग फेका. मंडळी, आपले सगळे सण उत्सव आपल्याला खूप काही देत असतात, परंतु कालोघात त्याचे भडक साजरीकरण त्यातला गर्भितार्थ नामशेष करण्यास कारणीभूत ठरत आहे. तेव्हा आपल्या पारंपरिक आणि कृषीशी निगडीत ऋतुमानाचा, आरोग्याचा, पर्यावरणाचा, सामाजिक सौहार्दतेचा विचार करणाऱ्या आपल्या भारतीय सण उत्सवांना विकृत स्वरूप न येऊ देता त्यातील आनंद, ऊर्जा, प्रेरणा पुढील येणाऱ्या हजारो पिढ्यांना मिळत राहावी याकरिता आज आम्ही सजग होऊन आपल्याला मिळालेल्या लोकोत्सव, लोककला, लोकपरंपरेचा महान वारसा नव्या पिढीला निकोपाने हस्तांतरित करून आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे संवर्धन जतन करण्याचा प्रयत्न करून त्याचा गौरव वाढवूया.
1: लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण आताच आपण ऐकलं. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आदित्य पौडवाल यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज दरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रकल्पासाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचं सांगून ते म्हणाले की पुढच्या 7 वर्षात उल्हास नदीतून 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं की मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शासन त्याच्या पाठीशी आहे.

0: पाहिजे असं ते म्हणाले.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मुक्तीसंग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना त्यांनी अभिवादन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मराठवाड्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री या नात्यानं बीड इथं तिरंगा फडकावला. नांदेड इथं अतुल सावे, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, हिंगोलीत नरहरी झिरवळ, परभणीत मेघना साकोरे बोर्डीकर या पालकमंत्र्यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 79व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वेगाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. लातूरमध्ये पाणी टंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, सिंचन प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथकं गठीत करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या चर्चांती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट केल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3 सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबईत लोकभवनात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रत्नागिरीत आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं, तसंच वृक्षारोपण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधल्या महिला आणि बालरुग्णालयात पोषण आणि अनिमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पोषण आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसंच मंजुरीचे आदेश देण्यात आले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट वाटप तसंच बँक कर्ज मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं. धुळ्यात सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषद सभागृहात सेवा संकल्प तसंच स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारात आज या निमित्तानं स्वच्छ भारत अभियानाचं बोधचिन्ह साकारणारी भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
1: एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का, अशी विचारणा न्यायमूर्ती जयमल्य बागची यांनी केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का, अशी विचारणा न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का, अशी विचारणाही बागची यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यावर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखर यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. भारताविरुद्धच्या T20 मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. UGC नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट CSIR UGC नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची JEE मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. 31 जानेवारी ही तारीख राखी दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्था

व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातल्या शाळांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कोसा अलेंगा कोहका आणि डुम्मी इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. त्यानंतर या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. जळगाव जिल्ह्यात शिरपूर चोपडा महामार्गावर सावेर गावात भरधाव ट्रकनं दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघेही मध्य प्रदेशातले रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सीबीएसईला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज त्यांच्या जन्मदिवसापासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान देशभर राबवलं जाणार आहे. त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. या मालिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा, सुशासन आणि विकासाच्या विविध योजना आणि धोरणांचा आढावा, त्यांचं सिंहावलोकन आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण करणार आहोत. देशातल्या या बदलांचा प्रवास नेमका कसा झाला, त्यामागची धोरणं, त्याचा देशाच्या विकासावर झालेला परिणाम, याबद्दल माजी राज्यसभा खासदार आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार
0: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला.

0: त्याचा देशाच्या विकासावर झालेला परिणाम याबद्दल माजी राज्यसभा खासदार आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार
0: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालाय. त्याचबरोबर भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्यही समोर आहे. या आर्थिक परिवर्तनाबाबत आपण कसं पाहता?
1: 1991 मध्ये भारत सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. ती एक प्रकारे खुल्या अर्थव्यवस्थेला आपण निमंत्रण दिलं. पण या खुल्या अर्थव्यवस्थेचे फायदे जे सर्वांपर्यंत पोचायला हवे होते ते फायदे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकले नाहीत. तसे ते पोचू न शकल्यामुळे जी एक कोंडी झाली होती त्या कोंडीवरती काही ना काही उपाय करण्याची गरज होती. आणि मला असं वाटतं की 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यापासून एक महत्वाची दिशा ठरवली की लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून खूप झालं आता विकसनशील भारत, विकसनशील भारत. त्यांनी एक मंत्र घेतला की सुशासन आणि विकास आणि त्याच्या आधारे विकसित भारत. आता विकसित भारत याचा अर्थ काय? तर त्याची सांगड त्यांनी घातली की आपलं जीवन अधिक सुखकर होणं, छोट्या छोट्या गोष्टींकरता संघर्ष करावा लागतो तो संघर्ष संपुष्टात आणणं. आणि म्हणून पायाभूत सुविधांकडे त्यांनी प्रकर्षाने लक्ष दिलं. आपण पाहतो की रस्त्यांचं जाळं तर विणलं गेलंच पण रेल्वे अधिक कार्यक्षम झाली, स्वच्छतेबद्दलची जागरूकता निर्माण झाली, आपली स्टेशन आधुनिक दिसायला लागली, बंदरांचा विकास झाला. आता आपण पाहतोय महाराष्ट्रात वाढवण बंदर येणार आहे, विमानतळ आणि विमानतळांचा लाभ घेण्याची एक प्रकारची सुविधा ही सामान्य नागरिकांना मिळावी विमान प्रवासाचा लाभ घेण्यासाठी याच्यासाठी उडान सारखी योजना, तर या सगळ्यातून अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळते. ती मिळताना आज आपण पाहतो आहोत.
0: मोदी सरकारच्या काळात जीएसटी, इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा सुधारणा झालेल्या आपण पाहतो. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते बदल झाले सांगता येते?
1: एक काळ असा होता की बँकांमध्ये कोणी फोन करायचा आणि कोणाच्या फोनमुळे कर्ज वाटप अधिक सुकर व्हायचं याची काही गणितं झाली होती. आणि आपण पाहतो की लोन मिळे किंवा तत्सम गोष्टी देखील एका काळात घडल्या. इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड तर आलाच पण बँकांनी नफा मिळवला पाहिजे यावर सरकारने आग्रह धरला. आणि आज आपण पाहतो की बँकिंग सेवेचं जाळं विणलं गेलं. आज आपण पाहतो की झिरो बॅलन्स अकाउंट सारख्या संकल्पना आल्या. जनधन योजनेमुळे आर्थिक समावेशनाचा परीघ जो आहे तो अधिक विस्तृत झाला. एक प्रकारची आर्थिक लोकशाही आली. हे जीएसटीमुळे देखील झालं. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही कमीत कमी कॉम्प्लिकेटेड म्हणजे अधिकाधिक सहजगत्या समजण्याजोगी आणि सुलभपणे वापरता येण्याजोगी अशी करण्यामध्ये हे जीएसटी, आयबीसी कोड किंवा बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा यामुळे खूप वाव मिळाला. आज आपण पाहतो की देशात प्रथमच केंद्रीय स्तरावर सहकार नावाचं एक खातं निर्माण झालं. त्यामुळे सहकारी बँकिंग, सहकारी पतपेढ्या एकूण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्थेत घेऊन जाण्याकरता आवश्यक असलेलं सहकाराचं योगदान हे अधिक प्रभावीपणे निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली.
0: अगदीच. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनधन असेल, आधार, मोबाईल, जॅम ज्याला आपण म्हणू, डीबीटी, यूपीआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. सामान्य नागरिकांच्या जीवनात आणि शासन पद्धतीमध्ये सुद्धा काय बदल झाले यामुळे? याशिवाय अंतराळ क्षेत्रात सुद्धा नव्या संधी, या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे?
1: या सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ज्याला आपण वेल्थ क्रिएशन म्हणतो, संपदा निर्माण, संपत्ती निर्माण, याच्याकडे पूर्वी पंडित नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे एका संशयास्पद दृष्टीने बघितलं जायचं. आज ते वातावरण नाही आणि त्यामुळे डिजिटल इंडिया, यूपीआय, तुम्ही ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्या योजनांमुळे पैसे निर्माण करणं, देशाच्या संपत्तीत भर घालणं आणि ती बाजारात असताना स्वतःचा आर्थिक विकास देखील चांगल्या पद्धतीने करणं, त्याच्यामध्ये आवश्यक असलेली पारदर्शिता निर्माण करणं. आज आपण पाहतो यूपीआय, डीबीटी या सगळ्यांमुळे एक पारदर्शिता निर्माण झाली. आणि जनधन, आधार आणि मोबाईल ही जी जॅम ट्रिनिटी आहे त्यामुळे अनेक चुकीच्या लोकांना मिळणारा सरकारी योजनांचा लाभ हा बंद झाला. कारण जनधन खात्याला आधारशी जोडलं गेलं आणि आधारला मोबाईल नंबरशी जोडलं गेलं आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनाच्या सुलभीकरणाकरता म्हणजे सुखकर जीवनाकरता उपयोग कसा करून घ्यावा याचा एक वस्तुपाठ मला असं वाटतं की भारताने घालून दिला. तुम्ही अंतराळ क्षेत्राचा

0: देखील उल्लेख केला. म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी प्रयत्न म्हणजे शांतम पापम अशा प्रकारची परिस्थिती होती. असं असण्याचं काही कारण नाही. देशाचा विकास केवळ सरकारच करेल हा एक अहंकार आहे. सरकारच्या बाहेर देखील देशाच्या विकासाला हातभार लावणारी मोठ्या पद्धतीने काम करणारी अनेक उद्योगाच्या क्षेत्रातली माणसं आहेत, उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, कारखानदार आहेत, आणि त्यामुळे त्यांना देखील नव्या नव्या संधी आवश्यक असतात. त्यामुळे अंतराळ क्षेत्र हे एक नवीन उगवतं क्षेत्र आहे, एक इमर्जिंग सेक्टर आहे, आणि त्याच्यामध्ये देखील खासगी लोकांना संधी दिल्यामुळे आपला व्यापक अशा प्रकारचा प्रभाव निर्माण झाला आहे. आज अनेक छोटे छोटे देश भारतातून त्यांना आवश्यक असलेल्या उपग्रहांचं उड्डाण करतात आणि त्यात खासगी संस्थांचा संघटनांचा देखील आता समावेश होतो.
1: तर मोदी सरकारनं ग्रीन एनर्जी नव्या तंत्रज्ञानावर एकूणच भर दिलेला दिसतोय. विकासाचा पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या मोदीजींच्या या प्रयत्नांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे?
0: असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण या विषयाकडे अतिशय डोळसपणे बघण्याची एक दृष्टी अंगीकारली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की धरणं तर देशात सगळीकडेच आहेत आणि अनेक वर्षांपासून आहेत, नेहरूंच्या काळापासून आहेत, त्याच्याही आधीपासून आहेत. धरणांपासून कालवे काढले जाणं हे देखील काही विशेष नाही, ते सगळेच जण करतात. पण धरणाच्या कालव्याला सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या पत्र्यांनी झाकावं, त्यामुळे पाण्याचं अनावश्यक बाष्पीभवन टळावं आणि सौर ऊर्जा देखील निर्माण व्हावी, यामागे जी कल्पकता आहे ती मोदीच दाखवू शकले ना, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. आणि शेवटी अशी सौर ऊर्जा ही हरित विकासाचं एक फार महत्वाचं असं गमक आहे असं मी म्हणेन.
1: डॉक्टर विनयजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, शिक्षण, पोषण असेल, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी सुद्धा अनेक विविध योजना राबवल्या जात आहेत.
0: मोदींनी खूप सुरुवातीपासून एक सूत्र मांडलं होतं गुजरातमध्ये, त्याचा अनेक वेळा त्यांनी उच्चार केला होता की विकास हा केवळ सरकारचा कार्यक्रम असून चालणार नाही, विकास हे एक जन आंदोलन झालं पाहिजे. आता जन आंदोलन व्हायचं असेल तर महिला, युवक, शेतकरी या सगळ्यांचा त्यात समावेश असला पाहिजे. मग तो समावेश करण्याकरता काय केलं पाहिजे? तर त्यांना संधी दिल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की मोदींच्या काळामध्ये पहिल्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती विराजमान होण्याची संधी मिळाली. युवकांच्या बाबतीतही तेच आहे की युवकांना देखील रोजगाराच्या दृष्टीने सिद्ध करायचं असेल तर कौशल्य प्रशिक्षण फार आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय मोदींच्या काळामध्ये निर्माण केलं गेलं. नुसतं तेवढंच नाही तर युवकांना उद्यमितेकडे वळवण्याकरता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंत्र होता त्याचा पुनरुच्चार केला की तुम्ही नोकरी मागणारे राहू नका, नोकरी देणारे बना. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो मुद्रा योजना असेल, स्टार्टअप इंडिया असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून उद्यमितेला, उद्योजकतेला खूप प्रोत्साहन मिळालं. आज कृषी उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण उद्यमितेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आज प्रविष्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी जे आपण म्हणायचो की नोकरी सगळ्यात चांगली, शेती सगळ्यात वाईट, ही परिस्थिती आता बदलते आहे आणि उद्यमिता हा देखील लोकांच्या समोर एक अतिशय प्रभावी असा पर्याय म्हणून विकसित झाला आहे. बालकांच्या बाबतीतही मी तेच म्हणेन की बालकांनी म्हणजे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये त्यांनी वाचे गुजरात नावाचं अभियान राबवलं आणि मंत्री महोदय वेगवेगळ्या खात्यांचे हे 15 ऑक्टोबरला जो वाचन प्रेरणा दिवस आहे त्या दिवशी वेगवेगळ्या लोकांच्या शाळांमध्ये जाऊन ते एक एक पुस्तक वाचायचं, तर हे जे होतं की याच्यातनं बालकांच्या चौफेर विकासाला संधी मिळावी. नुसतं तेवढंच नाही त्यांना प्रेरणा मिळावी. म्हणून आपण पाहतो की वीर बाल दिवस म्हणजे शीख धर्मगुरूंच्या अतिशय कोवळ्या मुलांची ज्या पद्धतीने त्या काळामध्ये परकीय राजवटीच्या लोकांनी हत्या केली, भिंतीत चिरून मारलं, त्यांच्याविषयी देशाने कृतज्ञ असणं, त्यांचं स्मरण ठेवणं, कारण देशाचं स्वत्व राखून ठेवण्यामध्ये या बालकांच्या बलिदानाचं मोठं योगदान आहे. आणि त्या दृष्टीने तो वीर बाल दिवस हा इन्स्टिट्युशनलाइज केला गेला आणि 26 डिसेंबर या दिवशी आपण तो पाळतो आणि त्या अशा अश्राप बालकांचं स्मरण करतो. त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते मला असं वाटतं की युवक, महिला, बालविकास या दृष्टीने महत्वाचे आहेतच आणि त्यातूनच आरोग्य, शिक्षण, पोषण या सगळ्या विषयांना एक प्रकारची गती मिळाली आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या अतिशय उल्लेखनीय पद्धतीने साकारल्या आहेत.
1: अगदी खरंय सर, खूप मोठं काम आहे गेल्या 25 वर्षातलं. शेवटी विकासाबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच भारतीय ज्ञान परंपरा असेल, भाषा, संस्कृती, वारसा याबाबत सातत्यानं भूमिका मांडली आहे आणि डिकॉलनायझेशन ऑफ द माइंड आणि सांस्कृतिक आत्मविश्वास यांचा आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये कसा संबंध आहे?
0: आपल्याला आपल्या भूतकाळाविषयीची योग्य जाण असणं, आपल्या परंपरांचं भान असणं, शेवटी भारत भारत आहे तो का आहे? कारण आपण भारतीय भाषा बोलतो म्हणून आहे. आपण भारतीय पद्धतीची खाद्य पदार्थांची सगळी रचना करतो म्हणून आहे आपण भारतीय

0: पद्धतीचे कपडे वापरतो म्हणून आहे. पण या भारतपणावर जर आक्रमण होत असेल विशेषतः पाश्चात्य देशांकडून, कारण जे जे पाश्चात्य आहे ते आधुनिक आहे अशा प्रकारचा एक चुकीचा समज आपल्याकडे पसरवला गेला, तर ते रोखण्याकरता स्वदेशीचा विचार, स्वभाषेचा विचार, स्वाभिमानाचा विचार, हा सगळा विचार महत्वाचा आहे. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या सरकारांनी काही विशिष्ट समाज घटकांची भावना दुखावली तर जाणार नाही ना, अशा काल्पनिक भयातून अनेक गोष्टी केल्या नाही. आज आपण पाहतो वंदे मातरमला, पूर्ण वंदे मातरम हे घटनेने स्वीकृत केल्यानंतर संविधान संसदेने, आज फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे चिरंजीव देखील असं म्हणतात की वंदे मातरमचा अपमान होता कामा नये, वंदे मातरम पूर्ण गायलं पाहिजे, जर संसदेने ठरवलंय तर आपल्याला ते पूर्णांशाने गाणं आवश्यक आहे. हे काय आहे, हे डिकॉलोनायझेशन ऑफ द माइंडच आहे. ब्रिटिशांनी एक संस्कार केला, फोडा झोडा राज्य करा अशा प्रकारची एक धोरणाची चौकट त्यांनी अवलंबली आणि आपल्या समाजाला एक प्रकारे जातीपातींच्या आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं. यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळातल्या आपल्या ज्ञान परंपरांचं भान व्यापक स्वरूपात निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून विकास भी और विरासत भी हाही पंतप्रधानांचा जो मंत्र आहे, मला असं वाटतं की तो विशेष उल्लेखनीय आहे.
1: आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन आणि दहशतवाद विरोधासाठी उचललेली पावलं आणि विविध देशांशी असलेले संबंध, परराष्ट्र धोरण याबद्दल भाष्य
0: असे की आत्मनिर्भरता हा पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळात देशाला दिलेला मंत्र होता आणि तो त्या काळापुरता मर्यादित नव्हता, तर प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही भावना होती. आणि म्हणून आपण पाहतो की धोरण चौकटीत त्यांनी जे बदल केले, ज्या पद्धतीच्या सुधारणा आणल्या, त्यामुळे भारत आज जवळजवळ 50% अधिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. आणि नुसतं तेवढंच नाही तर ब्राह्मोस सारखं आपलं क्षेपणास्त्र आपण आता फिलिपिन्सला निर्यात करू लागलेलो आहोत. संरक्षण क्षेत्राच्या बरोबरीने परराष्ट्र क्षेत्रात देखील आता आपण बघितलं जी ब्रिक्सची परिषद झाली त्यात भारतीय मुत्सद्यांनी जो मसुदा तयार केला होता तो सगळ्या देशांनी मान्य केला. पंतप्रधान म्हणाले युक्रेन रशिया किंवा मध्य पूर्वेतल्या युद्धाबद्दल की हा काळ युद्धाचा नाही, दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर. आणि ती भूमिका जवळजवळ सगळ्या देशांनी घेतली आणि सांगितलं की या प्रकारे संघर्ष करण्याचा हा काळ नाही, हा समन्वयाचा काळ. आणि त्यामुळे वसुधैव कुटुंबकम ही आपली जी भूमिका आहे, आपण G20 मध्ये देखील वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हा मंत्र जपला तो सर्वमान्य होतो, याला कोणाचा विरोध असू शकत नाही. इतकी आपल्या तत्वज्ञानाने आपल्याला दिलेली विश्वदृष्टी आहे, पंतप्रधान त्याच विश्वदृष्टीच्या प्रकाशात वाटचाल करतात.
1: श्रोते हो, इन्फ्रास्ट्रक्चर पासून डिजिटल क्रांतीपर्यंत, हरित विकासापासून ते मानवी विकासापर्यंत, राष्ट्रीय सुरक्षेपासून जागतिक कूटनीतीपर्यंत आणि विकासासोबत सांस्कृतिक आत्मविश्वासापर्यंत विविध पैलूंमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा आणि त्यानिमित्त झालेल्या देशातल्या परिवर्तनाच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा आज आपण जाणून घेतला. हा प्रवास भारताला विकसित महासत्ता बनवण्याच्या दिशेनं असाच अविरत पुढे चालत राहणार यात शंका नाही.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: परम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, खरीप हंगामात काकडी वर्गीय भाज्यांची लागवड केली जाते, पण या पिकांची लागवड केल्यानंतर वेगवेगळे कीटक या दिवसांमध्ये येत असतात आणि त्यांचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत। मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
4: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कोणकोणती पिकं या हंगामात घेतली जातात?
5: काकडी वर्गीय किंवा त्याला आपण वेलवर्गीय पिकं असं देखील म्हणतो। तर या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत याच्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका, कारली, घुसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, चिबूड आणि कलिंगड या प्रकारच्या पिकांचा समावेश होतो। तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीपमध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते। चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगड्याची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात।
4: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो?
5: जर आपण बघितलं तर हे काकडी वर्गीय किंवा ह्या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो। त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे, त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात।
4: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
5: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे। फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते म्हणजे तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे।
4: तिचा जीवनक्रम कसा असतो?
5: ही जी फळमाशी आहे ना हिचा प्रादुर्भाव हा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतला जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचं जे काम आहे ते करत असतात। तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे, याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते। खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो।
4: बरं, मग आता यावर उपाययोजना काय आहेत?
5: ऍक्च्युली ही जी कीड आहे तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते। ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे, तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात। आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं,

0: की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो, म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते. त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं, त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे होल्स आहेत त्या भोकामधून आपल्याला थोडंसं ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेडीवाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग्स आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल, पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने करणं गरजेचं आहे, कारण ही फळं आहेत ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात आणि तुम्हाला हेही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात, तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन मध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा एक बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाण्याचा आणि ही जी सगळी प्रादुर्भित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थात जात आहे तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील, तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जी अडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाईज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: हा आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ही त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होतील. त्यानंतर दुसरं म्हणजे या ज्या किडी आहेत कोशावस्था जमिनीमध्ये असते, तर जनरली जेव्हा पिकांची काढणी होते तर त्यानंतर जे शेत आहे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे, त्यामुळे काय होतं की सुप्तावस्था आहेत किंवा कोशावस्था आहेत ह्या उघड्या पडतात आणि मग पक्षी ते वेचून त्या अळ्या ज्या आहेत त्या आणि इव्हन सूर्यप्रकाशात सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात, तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं.
1: नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का?
0: नाही नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच, नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी? ही तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहेत त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये तशाच राहतात आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी 1-2 झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही.
1: बरोबर.
0: त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्या

0: याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं. आणि हे रक्षक सापळे हे आपण एका हेक्टरमध्ये चार या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे ही आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे. तर त्याचा वापर हा आपण शेताच्या चारही बाजूंना जर आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात आणि ते मरतात. तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पम्पकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पम्पकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पम्पकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळे रंग असतात, कधी नारिंगी कधी लाल कधी थोडासा काळसर अशा प्रकारचे हे पम्पकिन बीटल्स असतात. आणि ह्याचे ऍडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात. आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात, म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ते ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो. फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जी पम्पकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर ह्याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात, म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळं खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं
1: आणि यांचा जीवनक्रम कसा असतो.
0: हा आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसांमध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळं खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात. आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात, मातीचंच कव्हरिंग करतात. त्याच्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा अडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जे आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे, तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे, कारण ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहे ह्या जमिनीमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे नांगरणी करणं, कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्था आहेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशी जी ह्या किडी असतात ना यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती. तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचा नायनाट करणं त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 mm किंवा मॅलॅथिओन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 mm हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे ही आपल्याला करता येते.
1: बरं.
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगाल?
0: ह्या 2 तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा तुडतुडे पांढरी माशी या ज्या किडी आहेत ती आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत हे जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो, तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ते छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिल्लावस्था म्हणजे त्यांची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्हीही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात, कारण पानातलं मेन हेच घेतल्या असल्यामुळे आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य

0: आहे की ते त्यांच्या जेव्हा ते ही रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात.
1: बरं.
0: आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारखंच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? कीटकनाशकं वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण?
0: नाही, आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाही आहे. कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे सापळ्यांचा वापर आहे ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा पिवळ्या चिकट सापळे जे आहेत त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो. कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात. तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत म्हणजे मावा आहे पांढरी माशी तुडतुडे तर या रस शोषक किडी ज्या आहेत या बांधावरती किंवा बांधावरती जे गवत आहे किंवा इतर तण आहे तर त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये कारण काय होतं की नायट्रोजनयुक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवंगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात तर त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे हा आपण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा ह्या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात. कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत म्हणजे एकदम मऊ असतात तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलॅथिओन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण ह्या किडींचा नायनाट करू शकतो तर त्यामुळे पिकाला अवाजवी पाणी गेलंय
0: नाही
1: विपरीत परिणाम होत
0: नाही. नाही असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
1: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
0: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो हे अतिशय सूक्ष्म असतात आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात. आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात ती निस्तेज होतात. त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते आणि इव्हन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे म्हणजे दिवसा तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येत. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती किंवा इतर जर पानं पिवळी मी आता म्हटलं की रस शोषक किडींमुळे पण होतात पण ती रस शोषक किडी आपल्याला दिसतात जर त्याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या

0: किडींचा किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाही आहे, तरीही जर ती पिवळी पडत आहेत, तरीही ती जर निस्तेज दिसत आहेत, तरीही जर वाढ खुंटते, तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या मुळांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.
1: अच्छा, मग त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
0: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन. म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत. तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या झीक पिक आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली, म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी, म्हणजे जेथे काकडीवर्गीय पिकं आहेत, तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी, मका किंवा झेंडू. झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा आहे, म्हणजे क्रॉप रोटेशन, फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी मघासपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचे. म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत, सुप्तावस्था आहेत, ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा. म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या आळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून. तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर ह्या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात. आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल निमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये. तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
1: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विशेष उपाययोजना। देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन। टाटा सन्स अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। टाटा ट्रस्टचा विरोध। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या 3रा T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी, अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक। युपीआयद्वारे 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांना दिल्यावर लागणाऱ्या शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना द्यावा लागणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय विशेष उपाययोजना करणार आहे। याअंतर्गत युपीआय सुविधा पुरवणाऱ्या विविध कंपन्या आणि इतर संबंधितांसोबत अर्थमंत्रालयानं चर्चा सुरू केली आहे। या शुल्काची वसुली ग्राहकांकडून करू नये असं एनपीसीआयनं यापूर्वी स्पष्ट केलंय। तसंच ही शुल्क वसुली ग्राहकांकडून होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश केंद्र सरकारनं बँकांना दिले आहेत।

0: युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर एमडीआर लादल्यानं रोखीनं होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण वाढणार नाही असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्रालयानं व्यक्त केला आहे. युपीआयद्वारे होणाऱ्या एकूण व्यवहारांमध्ये व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याच्या व्यवहारांचं प्रमाण केवळ 4% आहे, याकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं आहे. एमडीआरवर जीएसटी द्यावा लागल्यानं महागाई वाढेल ही शक्यताही मंत्रालयानं फेटाळली आहे. ही जीएसटीची रक्कम व्यापाऱ्यांना इनपुट क्रेडिट टॅक्सच्या माध्यमातून परत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगात विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. विकसित भारत जी रामजी योजना विकसित गावांच्या उभारणीत कसं योगदान देऊ शकते याचा संबंधित अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा असे निर्देश केंद्रीय ग्रामविकास, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत. ते आज विकसित भारत जी रामजी योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करत होते. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे. तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. युजीसी नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट सीएसआयआर युजीसी नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल. तसंच 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का अशी विचारणा न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बाक्षी यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या

0: शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात यानिमित्त सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवनात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल परिसरात दीपप्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले,
1: जिस समर्पण भाव के साथ दिन रात प्रयास करके परिश्रम करके उन्होंने अपने हमारे सबके जीवन में आपके हमारे जीवन में सरलता सुविधा लाने का काम किया है उसके प्रति हमारा धन्यवाद भी शुभकामनाएं भी आशीर्वाद भी.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारताचं स्वप्न लवकरच साकार करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या कार्यक्रमानंतर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसिस, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्यू, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, विविध देशांचे राजदूत यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखरन यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. टाटा ट्रस्टनं मात्र चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा हा ठराव बेकायदेशीर असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय. टाटा सन्सच्या बैठकीत त्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, मात्र बहुमतानं हा ठराव मंजूर झाला. अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबंद फलंदाजी करत 6 षटकात 100 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत शतक पूर्ण केलं. 108 धावा करून तो बाद झाला. त्यानं 11 षटकार आणि 9 चौकार लगावले. मात्र त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनही बाद झाला. त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकात 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI द्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन. टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. टाटा ट्रस्टचा विरोध आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी. अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि

0: UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
4: सांगा रे मित्रांनो कसे आहात तुम्ही, कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाल्मली जोशी यांचं गायन राग भूपनट. विलंबित ख्याल्याची बंदी जपतालात मालनिया लावोरी, द्रुतख्याल ऐकतालात सरस्वती प्रसाद दीजिए. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अतुल फडके. शाल्मली जोशी यांचं गायन राग भूपनट.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शाल्मली जोशी यांचं गायन. आपण ऐकलात राग भूपनाट. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग दुसरा. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.

0: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग दुसरा. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.
1: दोन फक्त दोनच पावलं चाललो नाही तर एवढ्याच कसं काय थकलोय? असं वाटतंय कित्येक मैल दूर चालत आलो.
2: हो बाबूजी, येणार का?
1: होय बाबा होय.
2: मग चला.
1: पण तुला देण्यासाठी सुटे पैसे नाही आहेत माझ्याजवळ.
2: आता अहो नसले म्हणून काय झालं? या आता खरं बासा.
1: हा या, जरा थांबव जरा. अरे राम, तू? नमस्कार.
2: कोण बाबूजी? अरे मी ओळखलंच नाही आधी. काय योगायोग आहे बघा, आता इतक्या वर्षांनी दर्शन होत आहे आपलं आणि ते टांग्याच्या प्रतीक्षेत असताना. पण बाबूजी तुम्ही इकडं कुठं?
1: अरे बाबा, तिथे बस नाही मिळाली म्हणून इतक्या दूरवर चालत आलो.
2: असं होय. पण बाबूजी आता सध्या राहता कुठं?
1: अरे माझं काय, मी कुठेही राहतो.
2: वाय,
1: दोन मुलांची दोन घर आहेत, मन येईल तिथे राहतो.
2: हा बरोबरच आहे म्हणा. आता दोन्ही मुलांची मन सांभाळली पाहिजे तुम्हाला. चार दिवस एकाकडे आणि चार दिवस दुसऱ्याकडे.
1: अरे गोष्ट खरी रे, पण काय
2: ऐक ऐक. ए म्हाताऱ्या, मी सांग रस्त्याच्या बाजूने

0: राम, ए राम,
1: हा
0: तुझं काय सांग, सगळं ठीक आहे ना?
1: हो माझं सगळं काय ठीकच आहे बघा.
0: बरं राधा बहिणी कशा आहेत, बऱ्या आहेत?
1: हा देवाच्या कृपेनं सर्व काही बरं चाललंय बघा.
0: पण तू आता आलाच कुठून ते नाही सांगितलं?
1: आता नंदीपोरा नावाची वस्ती आहे ना, तिथं मोहनला एक जमीन मिळाली, तिथं गेलो होतो.
0: वा वा वा वा, फार छान. घर लवकर बांधव,
1: होय
0: महागाई दिवसेदिवस वाढते.
1: हो तेच एक आहेच हो. पण बाबूजी तुमच्या आशीर्वादानं पैशाची पण व्यवस्था झाली. आता थोडंफार कमी पडणार आहेत, पण त्यासाठी आम्ही जुनं घर विकणार आहोत. आमच्या आयुष्यात जे काही आहे ते चुलत भावंडांना देणार, त्याच्यापासून 7-8 हजार रुपये मिळतील, देतील ते.
0: बघ मजा ऐकशील.
1: हो आता
0: पूर्वजांनी बांधलेली ठिकाणं विकू नये तरी.
1: आमचं घर कसं आहे हे तुम्हाला माहित आहे ना टिकालालजी? अहो दुसऱ्या मजल्यावर 2 लहान खोल्या, मी पहिल्या मजल्यावर फक्त 1च खोली, आणि ती सुद्धा अपुरी, थंडगार आणि रोज चुलत भावंडांबरोबर भांडण. अच्छा अच्छा, कंटाळा आला बुवा.
0: बघ राम, एक गोष्ट ऐकून ठेव. आज तुझ्या चुलत्या बरोबर तुझी सून भांडते, ती भांडणं ऐकणं तुझ्या सहनशक्ती पलीकडे गेलंय.
1: होय
0: पण उद्या तुझा स्वतःचा मुलगा आणि सून खुद्द तुझ्या बरोबर भांडायला लागतील, तेव्हा तू काय करशील रे? कसं सहन करशील?
1: अरे आता माझं बाबूजी, अहो माझं मुलाबरोबर भांडण. अहो माझा एकुलता एक मुलगा आहे तो. जे काय माझं आहे ते सारं काही उद्या त्याचच होणार आहे. असं किंवा तस कसही नेलं तरी तोच नेणार आहे ना सगळं.
0: माझ्या राजा, अरे या संसारात या जगात कुणाचा विश्वास नाही. दृष्टी कायम बदलत असते. आता माझंच बघ, दोन्ही मुलगे अगदी मजेत आहेत, आनंदात आहेत, पण दोघांच्याही घरी गेलो तरी मी तिथं पारक्यासारखा वावरत असतो.
1: का?
0: अहो घरात मुलांची गडबड, पाहुणे रावणे सगळे असतात, तरी पण मला वाटत राहतं की या सगळ्या भरल्या जगात मी अगदी एकटा आहे, अगदी एकटा.
1: शक्य बाबूजी. अहो म्हातारपण हे फार वाईट, आता यात शंकाच नाही बघा. आणि म्हातारपणात एकटेपणाची भावना जाणवणं फार फार कठीण. लक्ष्मी वहिनीनं जाऊन किती दिवस झाले?
0: 7 वर्ष झाली.
1: 7 7 7
0: थोडी थोडकी नव्हत. काय सांगू राम तुला? अरे जाताना ती माझं सगळं सुख आराम आनंद घेऊन गेली. स्त्रीच्या तारुण्यात पतीचं निधन आणि पुरुषाच्या म्हातारपणात बाईचं मरण कधीही येऊ नये बाबा.

0: आले आले
1: कोण बाबूजी? आपण आपण कसं काय आलात?
2: कसं आलो म्हणजे काय, इथं माझ्या घरी माझ्या येण्याचं कारण विचारायला हवं सुनबाई.
1: तसं नाही हो, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता बाबूजी. आपण परवा गाशा भाऊजींकडे बरजला गेला होतात ना, तिकडे सगळं ठीक आहे ना?
2: सगळं ठीक आहे. मी पेन्शन आणायला गेलो होतो आणि तिथून इकडे आलो. सुनबाई, डिंबू आलंय म्हणे?
1: हो, काल आलंय.
2: काल आलंय? आणि मी अजून त्याला पाहिला सुद्धा.
1: अहो, यावेळी तो तुम्हाला भेटायला बरजला गेलाय.
2: मला भेटायला कसला जातोय तो?
1: म्हणजे
2: तो गेला असेल चुलता चुलतीला भेटायला, आणि मी मात्र त्याला भेटण्यासाठी इथं तळमळतोय.
1: अहो, कालच तो तुम्हाला भेटायला जाणार होता, पण वेळच नाही मिळाला त्याला.
2: वेळ नाही मिळाला? मग हरकत नाही, खुशाल तर आहे ना?
1: हो, खुशाल आहे. हो, या ना आत या.
2: नको नको, नाथा घरी दिसत नाहीये.
1: हो, आज सकाळी 8 वाजताच बाहेर गेलेत ते.
2: अशोक कॉलेजात गेला असेल,
1: म्हणून तर दरवाजा बंद करून एकटी बसले मी.
2: डिंबू कुठे गेलाय?
1: सांगितलं ना बाबूजी, तो तुम्हालाच भेटायला गेलाय.

0: हा माझा विसरपणा, हल्ली सगळं विसरतो, तू आता सांगितलं ते सुद्धा विसरलो मी. हे बघ, मी आता वरती बसतो खोलीत बरं का. पुन्हा विसरलो, पिशवी घे.
1: काय त्याच्या?
0: सुखी मासळी जे ट्रेजरातून निघाल्यावर रघुनाथ बरोबर बोलता बोलता बाजारात गेलो, इथं चांगली सुखी मासळी विकायला होती. मी थोडी घेतली, रघुनाथला पण थोडी घेतली.
1: पण आता याचं काय करायचं?
0: काय करायचं म्हणजे शिजवायची. डिंबू पण इथं आहे, तोही खाईल थोडी. थोडीशी रुची पदार्थ सुद्धा होईल की नाही का, नाहीतरी त्यानं पत्रातून लिहिलं होतं. आठवत नाही नेमकं, पण खोबरेल तेला शिजवलेली भाजी खाऊन कंटाळा येतो.
1: ती खाण्यावर त्यानं केव्हा सोडली.
0: बरं केलं. चल हे तुझी जाऊ, मग बघूया कोण खातय कोण टाकतय.

0: जेवण वाढू.
1: वाढ. बिंबू आला नाही अजून, थोड्या वेळ वाट पाहूया. तो आला की एकदमच जेवायला बसू की.
2: तो केव्हा येईल कोण सांगेल.
1: हा अशोक सुद्धा अजून आला नाही वाटत.
2: किती वेळ वाट पाहणार तुम्ही पण.
0: नाही तर काय, येतील तेव्हा खातील.
1: नाथा अरे केवळ त्या डिंबूसाठी मी इथे आलोय आणि तो गुलाम अजून मला तोंड सुद्धा दाखवत नाहीये.
0: मग वाढायचं का हो जेवण.
1: चला वाढा तर मग चला. मला वाटलं होतं गाशा मला शोधत होईल इथवर.
2: बाबा तुम्ही परक्यांच्या घरी का.
1: तसं नाही रे, त्यांना काही सांगितलं कळवल्याशिवाय आलोय म्हणून म्हटलं.
2: म्हणूनच बाबा तू निश्चित ओळखेल की तुम्ही इथं आलात.
1: तरीही त्यानं माझी विचारपूस करायला हवी होती. मी कुठे कुठे गेलो, रस्त्यात काही मला झालंय की काय, अपघात तर झाला नाही ना, जखमा वगैरे.
2: काय बोलताय काय हे बाबा.
0: बाबूजी म्हणतायत ते अगदी खरंय. स्वतःला चौकशीला येवलं नाही तर किमान फोनवरून तरी साधी खबर विचारायची. छे कसं राहू तर यांना देव जाणे.
2: तुला काही समजत. समजत नसेल तर बोलू नये माणसानं. मी स्वतः गाशाला फोन करून कळवलं होतं.
0: तुम्ही फोन केला होता
2: का. काय झालं.
1: तू तू का फोन केला. कोणी सांगितलं तुला फोन करायला. त्याला मला कसली त्याची काळजी नाहीये त्याला. हा तू उगीच कळवीत बसलास त्याला.
2: का काही चूक झाली का. उलट त्यानंच मला सांगितलं बाबा तुझ्याकडे येणार आहेत का म्हणून.
1: होय तर मला रस्त्यात काय झालं असतं तरी तो हेच समजला असता की मी नाथाकडे खुशाल आहे.
2: बाबा
1: मला वाटलं होतं की गाशा जीप घेऊन मला न्यायला येईल. म्हणेल की बाबा तुम्ही चला बरजला, तिथं राहा सगळ्या मुला माणसात. वाटलं होतं असं होईल.
2: हे काय शिजवलंयस.
0: अहो बाबूजीने सुकी मासळी आणली होती शिजवली.
2: हे आजकाल कोण खातो.
0: अहो मलाही नाही आवडली पण बाबूजीने आणली ना.
2: पण या मासळीला इतकी घाण येते.
1: खरंच खरंच का इतकी वाईट झाली ती.
2: जाऊ दे
1: बाबा. आहे बघ का म्हणून जाऊ दे. त्याला इतकी घाण सुटली आहे.
2: मासळी बरोबरच जेवायची अशी कोणी सक्ती केली आहे का. कोबीची भाजी आहे तिच्या बरोबर जेवा.
1: ते तर करावंच लागेल बाबा. नाथा इतक्या खूप दिवसांनी वाटलं होतं की मासळी खावी पण ते ही इच्छा देखील पूर्ण झाली नाही. आणि सोनबाई तुला यातलं काही करता येत नाही वाटतं. नाही मला वाटलं की तू उत्तम सुगृण असेल.
2: बाबा तुम्ही उगीचच राईचा पर्वत बनवलाय.
0: नाही तर काय. मी चांगलं जेवण शिजवीन नाही तर वाईट शिजवीन. ज्याला खायचं असेल त्याने खावं निमूटपणानं.
1: ऐकलंच नाथा कशी बोलते तुझी बायको. जसा काही खाण्यासाठीच माझा जीव टाकतोय.
2: जरूर त्याची चुकी मासळी. नको चुकून टाकलाय.
1: चुकलो बास. मी चुकलो. सगळा दोष माझाच आहे. आणखी किती अब्रू काढायची असेल ते सांगा. स्वतःच्या बायकोला बोलण्याची हिंमत नाही.
0: तर यांनी मला मारलं असतं तर अगदी समाधान झालं असतं. नाही तुमचं इतकी सेवा करते मेली पण फुकट गेली सगळी. हात झडून जाऊ देत माझे.
2: काय वैताग आणलाय तुम्ही दोघांनी. त्यापेक्षा जेवण नसलेलं परवडत.
1: पाठ का दूर ढकलतो दादा. माझ्या रागानं माझ्याच पोटाला आग लागली जडू. बस मलाही नकोय. मलाही नकोय काही. माझं खूप पोट भरलंय आता. खूप जेव घातलं रे मुलाचं. अगदी पोटभर जेव घातलं तुम्ही.

0: आणखी वाढू थोडं.
1: नको नको राधाबाईनी, पोट भरलं माझं.
0: खा ना बाबूजी.
1: अरे आग्रह कशा करता करताय, मी काय परकाय का? हवं असेल ते मागून घे. मी मी काय म्हणतो राम, मला मनापासून असं वाटतं बघा की जी माझ्या जुन्या पुराण्या चाळीत आहे ती नव्या कॉलनीतल्या बंगल्यात नाही. तो जो आपला प्रसाद आहे ना, प्रसाद त्याची गोष्ट सांगतो बघ. त्यानं जवळजवळ अर्धा तास थांबून घेतलं, खेम कुशाल विचारलं इकडचे का तिकडचे गप्पा गोष्टी केल्या.
2: असं
1: माझ्यासाठी त्याचं हृदय एकदा भरून आलं होतं बघ. खरं सांगायचं तर माझंही मन हलकं फुलकं होऊन गेलं. काय सांगूतला राम, शिंप्याच्या दुकानातून त्यानं मला पाहिलं आणि धावत येऊन उरावरी भेटला.
2: अरे वा.
1: पण रामबाग नाही तर बरंचला, या कॉलनीत जाऊन बघ, तिथं माणूस माणसाला ओळखत नाही. बरंचला आमच्या बंगल्यातला काही भाग गाशानं भाड्यानं दिलाय. ज्यांना दिलाय ते लोक कोण आहेत, कुठचे, काही चौकशी नाही, तरी पण दिला.
0: आणखी वाटते थोडस बाबूजी, तुम्ही सकाळी काही खाणं केलं होतं की नाही कोणाच ठेव.
1: काहीतरी खाल्ल्याशिवाय कसा बाहेर पडू मी. आणि खरं सांगायचं तर आज वेळेआधीच बरंच काही खाल्लंय मी. कळलं? गोष्टी अशी आहे की म्हातारपण हे माणसाला पोटाच्या चिंतेला लावतं बघ. कळलं? म्हातारपणी केवळ पोट कसं भरणार इकडेच लक्ष असतं.
2: बाबूजी, डेजीचं लग्न केव्हा करणार?
1: मला तर वाटत राहतं की नाथाच्या मुलाचंही लग्न ठरतं तर बरं झालं असतं, दोन्ही कार्य एकदम पार पडली असती.
0: बाबूजी, या दिवसात आपली लक्ष्मीताई हवी होती बघा. जेव्हा जेव्हा समोरच्या आपल्या घरातली नवीन मालकीण खिडकी उघडते ना, तेव्हा तेव्हा मला आपल्या लक्ष्मीताईची आठवण येते बघा.
1: काय करणार, गेली खरी ती लवकर. राम, ए राम, जरा ती खिडकी उघडशील? नाही, मी त्या आपल्या जुन्या घराकडे पाहावं म्हणतोय.
2: असं उघडतो.
1: अरे अरे अरे अरे, खिडकीची दरवाजाची यांनी वाट लावली आहे बघ. अंगणात कांगणा काय हा केर, सगळं वातावरण बिघडवलंय त्यांनी. हसायला काय झालं?
2: अहो बापूजी, असं नाही तर काय करू, ते घर तुमचं होतं तोपर्यंत ठीक, पण पण आता ते तुम्ही विकलंय, त्यांनी पैसे दिले तुम्हाला आणि तुम्ही घेतलेत. आता ते घर तुमचं नाही,
1: बर,
2: त्या घराचं ते काय वाटेल ते करू शकतात. आता नीट ठेवतील नाहीतर जाळून राख करतील, आपल्याला काय त्याच.
1: हो बाबा, खरं आहे तुझं. हे ठिकाण मी विकलंय हे मी विसरूनच गेलोय बघ. विचार करतोय की इतका कसा काय मी विसराळू झालोय, केव्हापासून हा विस्मरण्याचा रोग मला घेतोय रे बाबा.
2: हा विसराळूपणा नव्हे बाबूजी, अहो यालाच मोह म्हणतात, यालाच माया म्हणतात.
1: मोह म्हण नाहीतर माया म्हण, पण या घराविषयी विचारशील तर हे घर अजूनही मला माझंच वाटते बघ. हा सगळा परिसर आपला वाटतो, या वस्तीतले तुम्ही सगळे लोक सखे सखे नातेवाईक वाटता.
2: हो तर
1: कधी कधी असं वाटतं की मी एक असा माणूस आहे की सगळ्यापासून तुटून अलग होऊन पडलोय. दर क्षणी एक नवी तळमळ, दरवेळी नवी तडफड, नवी गुदमळ, नव्यानं कोंडून निघालेला श्वास. काही वेळानं हे सारं निरर्थक वाटतं बघ, आणि मग जीवाला शांतता लागते, पण तप्त आणि रिक्त डोळ्यात झापड पडायला लागते. कळलं? शांत झोप येते.
0: मग झोपावं आपण, थोडा वेळ विश्रांती घेतली तर बरं वाटेल, आराम पडेल तब्येतीला.
1: नाही नाही राधाबाईनी, झोपायचं कशाला, दिवसा एवढ्या झोपड्या एवढं काही अजून घडलेलं नाहीये.
2: बाबूजी बाबूजी, अहो एवढे लांब राजबाग इथून आला, आता रस्त्यानं बसेस बदलाव्या लागल्या असतील, थकला असा म्हणून विश्रांती घे. हा थकवा निघून जाईल.
0: मी लगेच अंथरून घालून देते. हा
1: बर बोवा, तुम्ही म्हणताय तर.
2: बाबूजी बाबूजी, किती संकोच करताय, तुम्ही काय परक्याच्या घरी आहात का?
0: झोपा बाबूजी शांतपणानं, आम्ही खालच्या खोलीत झोपतो.
1: ठीक आहे ठीक आहे, झोपतो इथे झोपतो बस.

0: तुम्ही इकडे कुठे आलात?
1: का नाही यायचं मी इथं लक्ष्मी? गेल्या 7 वर्षात माझी आठवण तरी झाली का?
0: माझी येत होती आठवण?
1: कसं सांगू लक्ष्मी, गेल्या 7 वर्षातलं प्रत्येक वर्ष मला एकेका युगासारखं भासत होत. इतकी वर्ष का कुणी माहेरी राहत का?
0: मी तरी असं कोणतं पाप केलं होत की 25 वर्षानंतर मला सोडावं आणि आता आठवणही येऊ नये?
1: तू तरी विचार करत होतीस का की हा म्हातारा कसा आहे, कसा जगतोय, काही त्रास तर नाहीये ना?
0: त्रास? हो. तुम्हाला कसला आलाय त्रास आणि कष्ट? 2 मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, सफरचंदाच्या झाडासारखे तुम्ही बहरत आहात.
1: होय, मी बहरतोय का नसावं? तुला माहितीये मी किती सुखात आहे ते? नसेल तुला माहित, काल सकाळी 2 घास मोजून 2 घास भात खाल्लाय, तेव्हापासून मघापर्यंत उपाशी पोटी शिंतोय मी. उपाशी
0: का? म्हणून
1: काय? म्हणून काय विचारते? नाथा आणि त्याची बायको यांनी माझी काल किती अवहेलना केली हे फक्त माझं मलाच माहितीये. काल रात्री मी स्वतःहून जेवलो नव्हतो, पण आजपर्यंत कुणी विचारला देखील नाही.
0: हो, मग गाशाकडे का गा नाही गेला?
1: गाशा काल सकाळी जो इथून गेलाय त्यांनी साधी चौकशी सुद्धा कुणाजवळ केली नाही की आपला म्हातारा बाप मेलाय की जिवंत आहे ते.
0: काय अभद्र बोलणं, स्वतःची निर्भत्सना कशाला करून घेताय तुम्ही?
1: बरं लक्ष्मी, तुला समजलं की नाही, गाशानं डेझीच्या लग्नाचा साखरपुडा सुद्धा उरकून घेतलाय.
0: म्हणजे लग्न पक्क झालं तर तुम्हाला शुभेच्छा द्यायला हव्यात.
1: शुभेच्छा गेल्या खड्ड्यात, साखरपुडा होईपर्यंत मला कुठे गंधवार्ता सुद्धा दिली नव्हती. मी त्यांचा शत्रू ना, त्याला भीती वाटली न जाणो की हे लग्न मी मोडलं तर. ऐकलंस, मी त्यांचा शत्रू होतो शत्रू. त्यांनी तसं बोलून दाखवलं.
0: अहो, इतका राग बरा नव्हे, तब्येत बिघडवून घ्याल एखादे वेळ.
1: आता काय बिघडायची, आणखीन कशी बिघडायची राहिले? डिंबूला घरी येऊन 2 दिवस आले पण मला अजूनही तो तोंड दाखवत नाहीये. लक्ष्मी खर सांगू मला इथं नाही राहावत ग, खरंच नाही राहावत इथे. मला घेऊन चल, मला हे जगणं आता असह्य झालंय, खरंच असह्य झालंय.
0: असं नाही बोलायचं, मी जाते कशी इथून?
1: नाही नाही लक्ष्मी, थांब लक्ष्मी, मी पण येतोय. शपथ आहे तुला शपथ आहे माझी लक्ष्मी, खरंच थांब, सगळ्यांची शपथ आहे. मला घेतल्याशिवाय जाऊ नकोस लक्ष्मी. थांब खरंच थांब लक्ष्मी, मी येतोय. लक्ष्मी

0: पंडित टिक्कालाल जी उठा।
1: मी
0: काय होतंय तुम्हाला?
1: मी कुठे आहे? मी
0: पंडित टिक्कालाल जी अहो तुम्ही माझ्या घरी आहात। झोप लागली होती तुम्हाला?
1: किती गाढ झोप लागली होती। वाजले किती?
0: वाजले 6 वाजायला, फक्त 10 मिनिटं बाकी आहेत।
1: अरे बापरे, म्हणजे खूपच उशीर झालाय।
0: हो ना, पण पंडित टिक्कालाल आता माझं ऐका,
1: काय
0: तुम्ही आजची रात्र इथंच
1: राहा। नको रे बाबा, नको नको, ते सगळे तिकडे कदाचित काळजीत असतील, कदाचित मला शोधत पायी हिंड सुद्धा असतील, म्हणून हे बघ, नाही म्हणजे मी जावं हे उत्तम।
0: बर बाबा, जशी तुमची मर्जी, पण या निमित्तानं का होईना, तुमचं निदान दर्शन तरी झालं। आता तुम्ही जैना कदल जवळ बस पकडा।
1: बरं बरं, हो म्हणजे जैनाग दलापासून लाल चौकापर्यंत एका बसने जातो आणि तिथे बस बदलून घरी जाईन काय?
0: बरं,
1: येतो। नमस्कार नमस्कार
0: नमस्कार।

0: चला चला चला चला रामबाग बराजला विमानतळ. ओ चला चला लवकर चला लवकर चला
1: राजबाग जिरेबराज चला चला चला विमानतळ. काय पंडितजी कुठे जाणार?
2: राजबाग राजबाग.
1: चला चला चला लवकर राजबाग राजबाग
0: बराजला विमानतळ. चला चला चला लवकर चला.
2: राजबागेत जाऊन मी काय करू? त्यांना माझी गरज कुठे? जर गरज असती तर त्या पोरांनी मला काल सकाळी असं उपाशी पोटी बाहेर पडू दिलं नसत. मी कुत्र्यासारखा लाळ घोटत त्यांचं जाऊन काम होऊन जायचं. नाही जायचं नाही जायचं. कंडक्टर कंडक्टर बस थांबवा आधी बस थांबवा.
1: ओ आपण का उतरतोय आजोबा?
2: मला मला बराजला जायचंय.
1: ओ मग तुम्ही या बसमध्ये का चढलात? चला चला खाली उतरा. हा दरवाजा दोन सरका. चला दूर चला.
2: येईल आता दुसरी बस.
0: कुठे जाणार साहेब?
2: थांब ना बे थांब सरे थांब रे बाबा.
0: कुठे जाणार?
2: मला बरेचला जायचंय.
0: बरेचला बसा बसा बसा. रिकामी सीट बऱ्याच आहेत. चला बसा. गर्दी झाली की मग उभं राहावं लागेल. चला चला रामबाग बरेचला विमानतळ. चला चला चला.
2: गाशाचे इथं होतो तिथं जावं हे उत्तर. डिंबू आल्याची कुणकुण लागली म्हणून तर राजबागेतून आपण इथं आलो. पण पण त्या डिंबूला त्या डिंबूला माझं काही वाटत नाही. मीच मूर्ख आहे. अगदी आकारण तळमळत बसलोय त्या डिंबूच्या विचारात.
0: हो चला चला पैसे काढा पैसे काढा. कुठे जाणार कुठे जाणार तुम्ही?
2: बरेचला बरेचला बाबा. हे घे पैसे. हे बघ पण उरलेले पैसे परत दे हो आठवणी. पण पण गाशा त्या गाशाकडे तरी मी कशाला जातो? आपला बाप घरातून बाहेर गेला तो गेला कुठं याची तरी त्याला जाणीव आहे का? रस्त्यामध्ये हार्ट फेलने मेला गाडी खाली सापडून संपला काही काही कुठे चौकशी नाही जाणीव नाही. प्रेम नाही जिवाळा नाही. नाही नाही नाही मला मला नाही जायचं गाशाकडे. मला गाशाकडे जायचं नाही. कंडक्टर कंडक्टर बस थांबवा. कंडक्टर बस थांबवा. आधी
0: अजब माणूस दिसतोय.
2: नाही नाही नाही जायचं मला. बस थांबवा.
0: अरे चालत्याकडून चालत्याकडून उडी मार.
2: थांबवा थांबवा बस. आधी आधी थांबवा बस.
3: काय झालं? तो म्हातारा चालत्या बस मधून पडला.
4: हा मेला बेला काय? आजोबा आजोबा उठा. जास्त नाही ना लागला आजोबा? आजोबा बसवाले एवढे उर्मट आहेत की त्यांना देवाची सुद्धा भीती वाटत नाही. तुम्ही पाहिलं नाही का या पाजी कंडक्टरने धक्के मारून या आजोबाला बस मधून खाली पाडलं.
3: काहीतरी वायफाय काय बोलताय? यात कंडक्टरची काय चूक आहे? हा म्हातारा ठार वेडा झालाय. कधी या बस मध्ये चढतो तर कधी दुसऱ्या बस मध्ये. जात कुठेच नाही तो. डोकं फिरलंय त्याचं.
4: म्हातारा बुवा कुठे जायचं तुम्हाला?
2: मला बरजला जायचं.
4: बरजला जायचं? या बस मध्ये कशाला चढला?
2: नाही नाही बरजला नाही बरजला नाही. राजबागला जायचं. राजबागला पण तिथे तिथे तरी तिथे
3: बघा साहेब सांगत होतो ते बघा डोकं फिरलंय या म्हाताऱ्याचं.
1: ओ वडीलधारी आहेत ते आजोबा. होती चूक अशी म्हाताऱ्यांच्या हातून.
4: हा म्हातारा वडीलधारा. अहो ही साठी बुद्धी नाठीधारीची लक्षणं आहेत. हे हे सरकार या करताच 55 वर्षांतर पेन्शन देत या असल्या खुळ्या वेड्यांना जगवण्याकरता.
2: हे लोक खरं बोलताय. हे लोक खरं बोलताय. मी मी मी वेडा झालोय. मला कुठं जायचंय मला स्वतःलाच माहीत नाहीये. मला मला कुठं जायचंय? कुठं जाणार मी? माझं घर कुठं आहे? माझ्या प्रवासाचा शेवट कुठं आहे? तिथं तिथं जायला तिथं जायला रस्ता कुठला आहे? इतके इतके सगळे रस्ते माझ्या समोर आहे. पण पण हे सगळे रस्ते एकमेकात गुंतलेले आहेत. या रस्त्यांचा गुंथा माझ्या अंगावर कोसळतोय नुसता. ही रस्ते ही रस्त्यांची जाळी आता मला सोडवता येत नाहीये. ज्या ठिकाणी जायला निघालो तिथं जाता येत नाही. तिथं पोचायला होत नाहीये. पोचायला होत आहे दुसऱ्याच ठिकाणी. मग मला जायचंय कुठं? हो हो पण कुठंतरी जायलाच हवं मला. वेडा वेडा.

असं तरी कुठतरी जायलाच हवं. मुक्कामाचं ठिकाण दिसत नसलं तरी शेवटी शेवटी मला कुठतरी कुठतरी जायलाच हवं. कुठतरी कुठतरी जायलाच हवं, पण पण कुठं कुठं जायचंय मला.